श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात। एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 5 ज्येष्ठ शके 1948, 26 मे 2026, सकाळचे 5:56 होत आहेत। आमच्या आजच्या प्रसारण सभेला आता प्रारंभ करत आहोत मंगलध्वनीनं।

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया डॉ वसंतराव देशपांडे यांनी गायलेली शाहीर परशुराम यांची रचना. संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

0: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
1: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, आहा अन्नपूर्णा मिठाई।
2: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे।
3: ऐकूया कमलाकर भागवत यांनी संगीत दिलेली सरस्वती नंदन यांची रचना, स्वर सुमन कल्याणपूर यांचा।

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात सरस्वती नंदन यांची रचना आपण ऐकली. संगीत कमलाकर भागवत यांनी दिलं होतं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 6:14 झाली आहेत. कार्यक्रमात आता ऐकूया संत सोहिरोबा यांचा अभंग स्वर आणि स्वरसाज दशरथ पुजारी यांचा.

दशरथ पुजारी यांच्या स्मरणात संत सोहिरोबा यांचा अभंग आपण ऐकला आणि मंगल प्रभात या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया कुंदा बोकील यांनी गायलेली रचना, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

कुंदा बोकिली यांनी गायलेली भक्तिरचना आपण ऐकली. मंगल प्रभात या कार्यक्रमात भक्तिगीतांचा आनंद आपण घेतला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: विचार पुष्प या कार्यक्रमात आज ऐकूया भक्तीच्या वाटेवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या संतांचं गुणगान करणारा कार्यक्रम संतांची गावी प्रेमाचा सुकाळ।
1: संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ,
0: लेखन आणि निरूपण स्नेहा शिंखेडे यांचं।
1: प्रेमाचा सुकाळ।
2: सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी ही समर्थ रामदास स्वामी रचित आरती आपण सारेजण मोठ्या भक्तिभावाने म्हणत असतो, परंतु त्यातलं मर्म आपल्या लक्षात येतच असं काही नाही। त्यातल्या शेवटच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे, स्थूल देहामधून प्राण निघताना हे गणराया तू आमचं रक्षण कर। समर्थ एका अभंगा श्री रामरायांना म्हणतात, जन्मोनिया तुझं भजलो याची बुद्धी, प्राणत्याग संधी सांभाळीसी। श्रीरामा, तुला निष्कामतेने जन्म भर हृदयाशी धरलंय, आता आशा आहे की अंती रामदासा सांभाळावे। शेवटच्या क्षणी ज्या गोष्टीचं स्मरण होतं ना, त्यातच जीव अडकतो आणि पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या चक्रात सापडतो। म्हणून अंतकाळी परमेश्वराचं नाम मुखात यावं ही संत मंडळींची कळकळ आणि तळमळ आहे। ज्याच्या नावावरून आपल्या देशाला भारत हे नाव प्राप्त झालं, तो भरत हा विष्णू भक्त होता। गंडकी नदीच्या तीरावर तो सूर्यमंत्राचा जप करत असताना निराधार हरणीच्या पाडसात त्याचा जीव गुंतला आणि मग परमार्थ राहून गेला। मृत्यूसमयी त्याच्या मनात हरणाचीच काळजी होती, म्हणून अंतकाळी जशी बुद्धी होते तशी पुढील गती प्राप्त होते या नयाने त्याला पुढचा जन्म हा हरणाचाच मिळाला। याउलट पूर्वकर्म दूषित असूनही अंतकाळी नामस्मरण केल्याने अजामिळ उद्धरून गेला हे आपण श्रीमद भागवतात वाचतोच। संत एकनाथ महाराजांच्या वाड्यामध्ये कीर्तन आणि श्रीमद भागवत ऐकणाऱ्या गणिकेचा अंतर्बाह्य कायापालट झाला आणि रामकृष्ण हरी हा नाथाने दिलेला मंत्र जपतच तिने प्राण सोडला। जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर असं वारंवार ठसवणारे संत मात्र पुन्हा पुन्हा जन्म घेतात। तो परमात्मा संतांच्या रूपात अवतार घेतो। ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज असं म्हणतात, श्रीकृष्णाने संस्कृत भाषेतून गीता सांगितली, मग नंतर त्याला काय वाटलं कोणास ठोक, तो स्वतः कपडे बदलून ज्ञानेश्वर महाराज म्हणून आला। भगवंताच्या मनातला गीतेचा खरा अर्थ माऊलींनी सांगितला तोही मराठी भाषेत। संत जनाबाईंनी संत नामदेव महाराजांचं मूळ संचित सांगितलंय अभंगातून। त्यांचे आणि स्वतःचे जन्म सांगताना त्या म्हणतात, हिरण्यकश्यप कुळी प्रल्हाद म्हणून संत नामदेवांचा जन्म झाला, तेव्हा मी पद्मिनी नावाची ज्येष्ठ दासी होते। दुसऱ्या जन्मात ते रामभक्त अंगद होते, तेव्हा मी मंथरा दासी होते। द्वापार युगात कृष्णसेवा करणारे नामदेवराय उद्धव होते, तर मी कुब्जा होते, तेव्हा श्रीकृष्णाने माझा उद्धार केला। कलियुगात विठ्ठल भक्त म्हणून नामदेव महाराज जन्माला आले आणि सेवेसाठी ही जनी दासी म्हणून जन्मली। संत तुकाराम महाराज हे संत नामदेवांचा अवतार होते असं निळोबा राय म्हणतात। जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा तेथो निया। संत एकनाथांच्या आजोबांना साक्षात विठ्ठलांनी वर दिला होता की मी तुझ्या घराण्यात अवतार घेईन, त्याप्रमाणे संत एकनाथांचा जन्म झाला। संत बहिणाबाईंनी आपला पुत्र विठोबा याला वर्तमान जन्मासह मागील 13 जन्मीचा इतिहास सांगितला आणि पंढरीचा विठोबा आपल्या उदरी पुत्र रूपाने जन्मला हेही सांगितलं। संत रामदास स्वामींचे शिष्य उद्धव चिद्घन यांनी श्री रामरायाच्या चरणी एक प्रार्थना केली आहे, ज्याचे वंशी कुळ धर्म राम सेवा, त्याचे वंशी मज जन्म देगा देवा। ज्या कुळात श्रीरामांची सेवा झाली आहे अशाच

0: वंशात मला जन्म दे तर तुकाराम महाराज आपल्या पसाय दानात विठ्ठलाकडे मागणी करतात, हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा, आणि तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, अशी विठ्ठलाची विनवणी आहे ती करतात. चुकत जाणाऱ्या अज्ञानी जीवांसाठी संतांना पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो, गर्भवास सहन करीत अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. लोकनिंदा दारिद्र्य आणि एकामागून एक संकट यांनी सर्व संतांचं जीवन व्यापलंय. संतांनी जन्म अज्ञानी जीवांसाठी जरी घेतला तरी ते जीवन मुक्त असतात. त्यांच्यात आणि परमात्म्यात अंतर नसल्यामुळे मीपणातून ते मुक्त असतात ना. देहातच राहून ज्यांनी मोक्ष अनुभवलेला आहे, शरीर आणि मायापाश यात न अडकता माणसांनी आनंदरूप व्हावं म्हणून संतांनी जीव तोडून प्रबोधन केलंय. जन्ममरणाचा खरा अर्थ माणसाने समजून घ्यावा यासाठीची संतांची धडपड खरंच आपण पण समजूनच घ्यायला हवी.
1: विचारपुष्प यामध्ये आज आपण भक्तीच्या वाटेवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या संतांचं गुणगान करणारा कार्यक्रम ऐकला, संतांची ए गावी प्रेमाचा सुकाळ.
2: संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ.
1: लेखन आणि निरूपण केलं होतं स्नेहा शिंखेडे यांनी.
2: प्रेमाचा सुकाळ.
3: विचारपुष्प हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
4: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
5: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू, अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
6: आणि हीच परंपरा जपत लेख जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
5: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
6: पुणे सोलापूर हायवे मोडणीम.
5: संपर्क 87400304008.
7: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची, एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
8: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
7: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
8: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72 76 26 65 39.
6: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
9: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
6: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
9: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
6: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
9: अरुण नरखेडकर अंगर.
6: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
10: तंत्र शिक्षणाची वैभवशाली परंपरा असलेल्या SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश सुरू. मेकॅनिकल, कम्प्युटर तसंच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग.
11: NBA मानांकन प्राप्त उच्च विद्याविभूषित अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ, सर्वात महत्वाचं प्लेसमेंट सेलद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी,
10: वायफाय आणि बसची सुविधा. गेल्या 28 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. SEBC योजनेद्वारे 10% आरक्षण. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रवेशासाठी संपर्क साधा.
11: संपर्क 97 67 107 104 आणि 97 67 107 105.
3: आकाशवाणी सोलापूर केंद्र, सकाळचे 6:30 झाली आहेत. ऐकूया सोलापूर दिनांक.
10: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाची ही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक, सोलापूर जनता सहकारी बँक.
12: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
13: ऍडमिशनचं काम झालं.
12: आणि एवढी मोठी फी?
13: अगं, सोलापूर जनता सहकारी

0: सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची? श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपयापर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज देत आहेत. मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याजदर आहे. त्यामुळे काम सोपं झालं.
1: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा.
0: मोबाईल 90 96 222 325.
2: आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी दत्ता आराध्ये. सुरुवातीला काही ठळक घडामोडी. विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास कालपासून सुरुवात. सोलापुरात झाली 14 अर्जांची विक्री. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काल पुन्हा वाढ. डेन्मार्क टीम सोलापूरला भेट देणार. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील 58% काम पूर्ण. आणि छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या मास्टर लॉन टेनिस स्पर्धेत दोघांचे यश. आता घडामोडी विस्तारानं. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी कालपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली. या निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील 19 स्थानिक स्वराज्य संस्थेतील 616 मतदार पात्र आहेत. 1 जूनपर्यंत दररोज 11 ते 3 यावेळेत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात अर्ज दाखल करता येणार आहेत. 2 जूनला अर्जाची छाननी होईल. 4 जूनपर्यंत अर्ज परत घेता येतील. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होईल. काल सोलापूरमध्ये एकही अर्ज दाखल झाला नाही. मात्र 14 अर्जाची विक्री झाली आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टी सोडून अन्य 6 पक्षांनी अर्ज नेले आहेत. देशभरात काल पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी काल पेट्रोलच्या दरात 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपये वाढ केली आहे. गेल्या 10 दिवसातील ही चौथ्यांदा दरवाढ झाली आहे. गेल्या 10 दिवसात पेट्रोल 7.35 रुपये तर डिझेल 7.53 रुपये इतके महागले आहे. नमामि गंगाच्या अभियानात सहभागी झालेली टीम सोलापूरच्या छत्रपती संभाजी महाराज तलाव आणि उपरगा तलाव स्वच्छ करण्यासाठी येणार आहे. हवामान आणि स्वच्छ पाणी व्यवस्थापन या विषयावरील अभ्यास दौऱ्यासाठी महापालिकेचे शिष्टमंडळ डेन्मार्कला गेलं होतं. तेथे तज्ज्ञांच्या बैठकीत सोलापूर शहरातील तलावाबाबत चर्चा झाली. त्या बैठकीत डेन्मार्कच्या टीमला सोलापूरचं निमंत्रण देण्यात आलं आहे अशी माहिती डेन्मार्कचा दौरा करून आलेल्या महापालिका स्थायी समितीच्या सभापती रणजिता चाकोते यांनी दिली आहे. जनगणनेचा पहिला टप्पा म्हणून सध्या घरांची गणना घर यादी करण्याचं काम सुरू आहे. प्रगणकांनी जिल्ह्यातील 10,51,329 घरांची गणना पूर्ण करण्यासाठी कामकाज सुरू केलं आहे. त्यापैकी 6,18,708 घरांची माहिती कालपर्यंत संकेतस्थळावर भरण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 58% कामकाज झालं आहे. येत्या 28 जून रोजी सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील 5 वर्षाखालील 4,36,000 बालकांना लस दिली जाणार आहे. यासाठी 7,222 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच ग्रामीण भागात 5,570, शहरी भागात 570 आणि महापालिका क्षेत्रात 373 लसीकरण बूथची सोय करण्यात आली आहे. या लसीकरणाबाबत अपर जिल्हाधिकारी गणेश निराळी यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक झाली. त्यात ही माहिती देण्यात आली. या लसीकरणापासून एकही बालक वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहनही निराळी यांनी या बैठकीत केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती सप्ताह साजरा होत आहे. त्यानिमित्तानं विविध कार्यक्रम होत आहेत. काल विद्यापीठात चित्र आणि ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना ते म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे कार्य महान असून त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. यावेळी कुलगुरू डॉ प्रकाश महानवर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांच्या नावानं व्हिएतनाम आणि थायलंड या देशातून नाव पदनाम आणि छायाचित्र वापरून बनावट सोशल मीडिया खाते तयार करून नागरिकांना

0: ची दिशाभूल करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे। याची गंभीर दखल प्रशासनानं घेतली असून जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः याबाबत सायबर सेल इथं तक्रार दाखल केली आहे। तसेच प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे। तसेच या बनावट खात्यामार्फत काही व्यक्तींना पैशाची मागणी करण्यात येत असल्याचं निदर्शनात आलं आहे। याबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी स्पष्ट केलं आहे की आपणाकडून अथवा आपल्या कार्यालयाकडून आर्थिक व्यवहार किंवा पैशाची मागणी केली जात नाही। आषाढी आणि कार्तिकी यात्रेप्रमाणे अधिक महिन्यांमध्ये पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन 24 तास उपलब्ध नसतं। अधिक मास कालावधीत दररोज सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत दर्शन व्यवस्था उपलब्ध आहे। तसेच दर्शन रांगेचे प्रवेशद्वार रात्री 10 वाजता बंद करण्यात येत आहे। तथापि दर्शन बंद झाल्यावरही अनेक भाविक दर्शन रांगेत उभे राहत असल्याचं निदर्शनास आलं आहे। तरी भाविकांनी दर्शनाच्या वेळेची माहिती घेऊन दर्शन रांगेत प्रवेश करावा असं आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केलं आहे। वीज वितरण कंपनीनं आजपासून संपूर्ण राज्यामध्ये शेतीपंपासाठीच्या वीज पुरवठ्याचं नवे वेळापत्रक जाहीर केलं आहे। त्यानुसार शेतीपंपासाठी 15 जूनपर्यंत केवळ 6 तास वीज पुरवठा केला जाणार आहे। आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आणि विजेची मागणी वाढल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे। रोटरी क्लब ऑफ सोलापूर आणि महात्मा बसवेश्वर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे 28 मे रोजी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे। हा मेळावा ड्रीम पॅलेस बँकेट हॉल मुरारजीपेठ या ठिकाणी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत होणार आहे। उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर।
1: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली। जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
2: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी।
0: या घडामुळे आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात। सोलापूर जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 40,91,996 लाभार्थी पात्र आहेत। त्यापैकी 15,80,701 नागरिकांनी आयुष्यमान कार्ड काढलं आहे। आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी जिल्हा परिषदेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजनेचे काम अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे दिसून आलं, त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे। छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या रोड टू MSLTA या मास्टर लॉन टेनिस स्पर्धेत 12 वर्षाखालील गटात मुलीमध्ये सोलापूरच्या मृण्मयी गायकवाडनं नाशिकच्या स्वरा केळकरचा पराभव करून विजेतेपद मिळविलं। मुलांच्या गटात सोलापूरच्या श्रेयांश सिक्रोरियानं उपविजेतेपद मिळविलं। श्रेयांशचा नाशिकच्या आरुष कापडनीसने पराभव केला। आयपीएल 2026 हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे। आज धर्मशाला इथं गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात क्वालिफायर 1 साठी सामना होणार आहे। दोन्ही संघांनी लीग फेरीत प्रत्येकी 18-18 गुण मिळविले आहेत। या सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे, तर पराभूत संघ क्वालिफायर 2 चा सामना खेळेल। अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि चॅलेंजर स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं जुलै महिन्यात 10 किलोमीटरची भक्ती रन 2026 ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेच्या ऑनलाईन नोंदणी लिंकचं उद्घाटन जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्या हस्ते करण्यात आलं। शेवटच्या काही क्षणात काही संक्षिप्त घडामोडी। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या वाहतुकीसाठी प्रमाणपत्र घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी दिली आहे। पुढील महिन्यात होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी सोलापूर जिल्ह्यातून 28,298 उमेदवारांनी आवेदनपत्रे भरली आहेत। बालाजी फाउंडेशन आणि SVS मेडिकेअरतर्फे वाडिया हॉस्पिटलला बाल रुग्णवाहिका भेट देण्यात आली आहे। मध्य रेल्वेच्या प्रवासी तिकीट निरीक्षकांना अग्निशमन यंत्र हाताळणीचं प्रशिक्षण देण्यात आलं। आता तापमान। सोलापूर शहराचं सोमवारचं तापमान 0° सेल्सिअसमध्ये असं होतं। कमाल।

0: तापमान 40.3 दशांश, किमान तापमान 26.6 दशांश। शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी। विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास कालपासून सुरुवात। सोलापुरात झाली 14 अर्जांची विक्री। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काल पुन्हा वाढ। डेन्मार्कची टीम सोलापूरला भेट देणार। जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील 58% काम पूर्ण। आणि छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या मास्टर लॉन टेनिस स्पर्धेत दोघांचे यश। आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला। नमस्कार।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक।
2: श्रोत्यो, आज सोलापूर दिनांकाचं संकलन केलं होतं पत्रकार दत्तात्रय आराध्य यांनी।
3: बालरोग असो वा अस्थिरोग, स्त्रीरोग असो वा हृदयरोग,
4: कान नाक घसा किंवा दातांचे विकार, झटपट आणि विश्वासू सवलतीत उपचार।
3: सोनोग्राफी साठीही आता स्वतंत्र विभाग सोलापूरच्या एसटी स्टँड समोरच
4: अंबिका हॉस्पिटल।
5: मोबाईल 99217555554।
6: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी। लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती। तुमची आमची पसंती फक्त लाहोटी।
7: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर।
8: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची। एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची।
9: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल। इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह।
8: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर। पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।
9: पत्ता एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क 72-76-26-65-39।
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्हीआर पवारांकडूनच आणला असणार,
10: पण तू कसा ओळखलास?
3: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
7: व्हीआर पवार, चाटी गल्ली सोलापूर।
2: आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत। श्रोते हो, आता जाणून घेऊया आजचा कृषी सल्ला।

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कांदा हे अर्धनाशवंत पीक असल्यामुळे त्याची काढणीनंतरची साठवण आणि योग्य व्यवस्थापन हे अत्यंत महत्वाचं ठरतं. बाजारातील कांद्याच्या मागणीनुसार त्याचा वर्षभर पुरवठा टिकवून ठेवण्यासाठी कांदा हा 5 ते 6 महिन्यांपर्यंत सुरक्षित आणि विक्रीयोग्य अवस्थेमध्ये राखणं हे गरजेचं आहे. मात्र काढणीपूर्व ते काढणीनंतरच्या टप्प्यांमध्ये योग्य काळजी जर घेतली नाही तर बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगांमुळे कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. योग्य काळजी न घेतल्यास साठवणुकीमध्ये कांद्याचं सुमारे 40% नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कांदा साठवणुकीमध्ये काजळी, निळी हिरवी बुरशी, पांढऱ्या कांद्यावरील काळी बुरशी, बोट्रिटिस रॉट तसंच जीवाणूजन्य सड यांसारखे रोग प्रामुख्यानं आपल्याला आढळून येतात. या रोगांमुळे कांदा सडणं, त्याची गुणवत्ता खालावणं आणि साठवणीचा कालावधी कमी होणं अशी समस्या निर्माण होते. त्यामुळे काढणीपूर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि काढणीनंतर योग्य साठवण व्यवस्थापन या दोन्ही बाबींना अत्यंत महत्व आहे. कांद्यामधील काजळी किंवा ब्लॅक मोल्ड हा बुरशीजन्य रोग रब्बी कांदा साठवणुकीमध्ये सर्रास आढळून येतो. हा रोग काही प्रमाणामध्ये उष्णकटिबंधीय भागामध्ये कांदा काढणीच्या वेळेला शेतात दिसून येतो, परंतु साठवणीमध्ये जास्त प्रमाणामध्ये यामुळे नुकसान होतं. रोगग्रस्त कांद्याच्या वरील भागावर काळ्या काजळीसारखा रंग आपल्याला दिसून येतो. तो भाग हा कोरडा झालेला दिसतो. कांद्याच्या आतील भागामध्ये काळ्या रंगाची काजळी तयार होऊन वरील भागावर काळ्या रेषा तयार होतात. यामुळे जीवाणूजन्य रोगाचं आक्रमण होऊन संपूर्ण कांद्याचे मऊ रॉटमध्ये रुपांतर होतं.

काजळी किंवा ब्लॅक मोल्ड या रोगाच्या वाढीसाठी 28 ते 34 अंश सेल्सिअस तापमान, उच्च आर्द्रता आणि उष्ण हवामान या बाबी पोषक ठरतात. या रोगाची बुरशी, हवा, माती आणि प्रादुर्भावित बियाणं तसंच कांदा पिकांचे अवशेष यामध्ये जिवंत राहून पुढे रोगाचा प्रसार करते. आता काजळी हा रोग जर पडला तर त्यावर उपाय करताना कांदा काढणीनंतर शेतामध्ये तो व्यवस्थित सुकवावा, जेणेकरून बाहेरील साल ही घट्ट होईल. साठवणुकीच्या जागी हवा खेळती राहील याची काळजी आपण घेतली पाहिजे. तसंच साठवणुकीदरम्यान तापमान हे 30 अंश सेल्सिअसपेक्षा कमी राखण्याचा आपण प्रयत्न करावा. यामुळे देखील काजळीवर आपल्याला नियंत्रण मिळवता येतं. अशा पद्धतीनं कांद्यामध्ये उद्भवणाऱ्या काजळी या बुरशीजन्य रोगाबाबत आपण जाणून घेतलं. कांद्यावर पडणाऱ्या निळी हिरवी बुरशी तसंच बोट्रिटिस रॉट याबाबतची अधिक माहिती आपण उद्याच्या कृषी सल्ल्यामध्ये जाणून घेऊया.

0: आजचा कृषी सल्ला आपण जाणून घेतला. श्रोतेहो, संध्याकाळी 7:30 गावकरी मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला बाजारभाव, त्यानंतर कृषी सल्ला या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, याशिवाय किफायतशीर मुक्त गोठा पद्धत याविषयी डॉ तानाजी वळकुंडे यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल आज संध्याकाळी 7:30 गावकरी मंडळ या कार्यक्रमात. श्रोतेहो, आता ऐकूया कार्यक्रम कीटकांच्या दुनियेत.
1: कीटकांच्या दुनियेत कीटकांच्या अद्भुत जगातील विविध कीटकांची माहिती करून देणारा कार्यक्रम. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केलंय रसिका तुळजापूरकर यांनी.
2: श्रोते हो, आपल्याकडे कापसाचं पीक हे उष्ण कटिबंधीय प्रदेशात घेतलं जातं. आज आपण याच कापसावर पडणाऱ्या आळीविषयी जाणून घेणार आहोत. कापसावरची ठिपकेदार बोंडआळी, जिला इंग्रजीत आयरिस विटला असं म्हणतात, ही आळी इतकी डेंजरस आहे की कापसाच्या पिकाचं 50-60% नुकसान करू शकते. कापसाच्या रोपाच्या वेगवेगळ्या भागांवर ही आळी पसरलेली असते. म्हणजे कुठे? तर रोपावरच्या कळ्या, फुलं, बोंड या सगळ्या भागांवर तिचा प्रादुर्भाव होतो. मग कापसाच्या कळ्या गळतात, त्या अकाली उमलतात, फुलं गळून पडतात. हे सगळं कशामुळे होतं माहितीये? ही आळी कापसाच्या बोंडात छिद्र करते, आतल्या भागाचं खूप नुकसान करते, बोंडामध्ये मलमूत्र करते आणि मग त्यामुळेच कळ्या अकाली उमलतात. कापसाच्या पिकाचा विकासच होऊ शकत नाही. या आळीच्या माद्या पानांच्यावर, कळ्यांमध्ये, फुलांवर अंडी घालतात. त्या अंड्यातून आळी जन्माला आली की लगेचच ती पानं, फुलं आणि कळ्या खायला लागते. प्रौढ अवस्थेत आलेल्या या आळीला पतंग म्हणतात. ही कापसावरची बोंडआळी कापसाबरोबरच भेंडी, जास्वंद यासारख्या मालवेसी कुटुंबातल्या सगळ्या वनस्पतींना नुकसान पोहोचवते. कापसावरच्या या बोंडआळीवर जैविक पद्धतीनं नियंत्रण मिळवायचं असेल तर याचा शत्रू असलेली लेडी बिटल किंवा लेग्सविंगचा वापर केला पाहिजे. काही परजीवी आहेत जे या बोंडआळ्यांना फस्त करतात. किंवा मग शेतकऱ्यांनी बीटी कॉटन जातीचा कापूस जर लावला तर आपोआपच कापसाच्या पिकाचं या आळ्यांपासून संरक्षण होतं. ते कसं? तर बीटी कॉटन ही कापसाची जात स्वतः विषारी पदार्थ बाहेर सोडते. यामुळेच मग बोंडआळ्यांना, इतर किड्यांना आळा बसतो. म्हणूनच कापसाचं पीक घेताना प्रतिकार क्षमता असलेलं पीकच घेतलं पाहिजे. शेतकरी बंधूंसाठी एक सल्ला असा की कापसाचं पीक व्यवस्थापन करताना आंतरपीक घेणं, क्रॉप रोटेशन, एकाडेक लागवड करणं ह्या पद्धती सुद्धा उपयोगी ठरू शकतात बरं का.
1: आताच आपण कीटकांच्या दुनियेत हा कार्यक्रम ऐकला. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केलं रसिका तुळजापूरकर यांनी.
0: कीटकांच्या दुनियेत हा कार्यक्रम आपण ऐकला.

0: श्रोतेहो, रेडिओवरून सुरू झालेला प्रवास आता तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचलेला आहे. न्यूज ऑन AIR या ऍपसह आमच्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि युट्यूब चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या कार्यक्रमांचा आनंद अवश्य घ्या, कधीही कुठेही.
1: मानसिक आजार आणि व्यसने उपचारांनी बरे होऊ शकतात.
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसन मुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
1: मोबाईल 93 72 707 100.

0: एक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. आपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र आपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
2: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, साठी गल्ली, सोलापूर.
4: काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
5: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं.
4: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी. तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
5: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार सावडी जवळ, सोलापूर.
4: सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत.
5: मोबाईल 9850338807.
6: काय ग, किती पैसे कमवून आणले तरी कमीच कसे पडतात?
5: तुमचं गाडी वापरणं बंद करा म्हणजे पेट्रोल खर्च वाचेल.
6: असं? दुर्गा सायकल डीलर्स मधून आज छान सायकल घेऊन येतो.
5: अय्या खरंच?
6: हो ना, सर्व नामांकित कंपन्यांच्या सायकली, स्पेअर पार्ट, विक्री नंतरची सेवा तसंच ठोक आणि किरकोळ सायकलीचे विक्रेते दुर्गा सायकल डीलर्स.
7: सर्व नामांकित कंपन्यांच्या गिअरच्या, विदाऊट गिअरच्या आणि इलेक्ट्रिक सायकल मिळण्याचं एकमेव ठिकाण दुर्गा सायकल डीलर यांची नवीन शाखा अगदी मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे एम्प्लॉयमेंट चौकात, VIP रोड वर. मोबाईल 9822985538.
8: आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी योगा अत्यंत आवश्यक आहे.
9: म्हणूनच पुरडे कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन आले आहेत मोफत योगा शिबिर.
8: अनुभवी योगाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर 25 ते 30 मे सकाळी 6 ते 7:30 या वेळेत होईल.
9: तरी सर्वांनी याचा नक्की लाभ घ्यावा. जागा मर्यादित असल्याने पूर्व नोंदणी आवश्यक आहे.
10: फुरडे हाइट्स क्लब हाऊस, गणेश नगर, राजस्व नगर जवळ, विजापूर रोड, सोलापूर. संपर्क 9028038555.
11: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
4: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकी जवळ, सोलापूर.
11: मोबाईल 84008803719 आणि 02172622.
12: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
13: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
12: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
13: ते दागिने त्यांच्याकडूनच आणले.
14: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
1: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12

0: पदवी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह
1: शिस्त संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा
0: पत्ता MB चव्हाण गुरुकुल लमन तांडा कामठी खुर्द तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर संपर्क 72 76 26 65 39
1: सतत होणारी डोकेदुखी पाठदुखी शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत पण त्रास तर काही कमी होत नाहीये कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात छोट्या छोट्या गोष्टी विसरणं एकलकोंडेपणा लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात अनुभवी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर दिलीप बुर्टे आणि डॉक्टर निहार दिलीप बुर्टे यांचं
0: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर रिमांड होम जवळ सोलापूर
1: मोबाईल 7083069496
0: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड JK असोसिएट्स
1: स्टायलिश किचन ट्रॉली चिमणी आणि ब्रँडेड कुक टॉप्स
0: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
1: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध
0: आजच भेट द्या नुरवी अँड JK असोसिएट्स शॉप नंबर 35 सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर कन्या प्रशाला गेट समोर पंचकट्टा सोलापूर मोबाईल 99 22 111 725
1: नुरवी अँड JK असोसिएट्स तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख
0: बॅगांची क्वालिटी A1 बॅगांसाठी फक्त पवन
2: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल कॉलेज ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
0: पवन बॅग स्टोअर्स नवी पेठ पारस इस्टेट समोर सोलापूर
3: शिंगवी ज्वेलर्स लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट या गोष्टी आनंदानं साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं
4: दागिन्यातील कलाकुसर विविधता नाविन्य कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा त्यामुळे पिढ्यांपिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पेढी
3: शिंगवी ज्वेलर्स सराफ बाजार मंगळवार पेठ सोलापूर आणि सहगामिनी महावीर चौक होडगी रोड सोलापूर
0: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये
1: होय नवरीसाठी आकर्षक शालू आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात
0: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन
5: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक या आणि धमाल करा शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये
6: मस्त राईड्स वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट आजच भेट द्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क तुळजापूर रोड सोलापूर
7: अर्गनपा परवापासून तुला वाकही येत नव्हतं आणि आता तर पळायला लागलंस की
8: अरे वय यो इफेक्ट आहे श्रद्धा आयुर्वेद सेंटरच्या पंचकर्माचा आणि आयुर्वेदिक औषधांचा
9: पाठदुखी अंगदुखी कंबरदुखी सांधेदुखी आणि सर्व प्रकारच्या आजारांसाठी अवश्य भेटा डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर हॉटेल सूर्या समोर सोलापूर
10: मोबाईल 93 72 14 44 34
11: त्वचा रोग कॉस्मेटॉलॉजी केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर जामदार टॉवर्स लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर किल्ला बाग नवीन गेट समोर सोलापूर
12: मोबाईल 77 19 92 22 55
13: VVP पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग कम्प्युटर सिव्हिल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमासाठी प्रवेश सुरू
14: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड दर वर्षी उत्कृष्ट निकाल
13: NBA मानांकन प्राप्त MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त VVP पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर
14: संपर्क 83 798 64 555
15: आकाशवाणी सोलापूर केंद्र तुमच्याशी जुळलेली वेवलेंथ श्रोतेहो सकाळचे 7 वाजले आहेत आता एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम या जाहिरातीनंतर
10: चलो निकले गए।
12: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता। क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
10: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है। कहाँ से लाया?
16: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हा।

आकाशवाणी सोलापूर केंद्र सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यापूर्वी काही जाहिराती आणि संदेशही.

एक गाणं गुणगुणण्यासाठी या कार्यक्रमामध्ये लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. माया या चित्रपटासाठी संगीत दिलं होतं सलील चौधरी यांनी.

0: सकाळचे 7:07 झालेत. आता थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊ न गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा पटेल.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
0: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान. राज्यातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांचं प्रतिपादन. राज्य शासनाचा अग्रेको इंडिया या ऊर्जा कंपनीशी सामंजस्य करार. पुण्यात पुढच्या 10 वर्षात

0: 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार. नाशिकच्या कांद्याला केंद्र सरकारकडून 1,580 रुपयांचा भाव निश्चित. आणि राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या रस्ते अपघातात 18 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल यंदाचे पद्मसन्मान प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यातील सोहळ्यात राष्ट्रपतींनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. राज्यातील 8 मान्यवरांना काल पद्मसन्मान प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते. कालच्या सोहळ्यात ख्यातनाम अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पत्नी आणि लोकसभेतील खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला. पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेल्या राज्यातील मान्यवरांमध्ये उदय कोटक आणि पियुष पांडे यांचा समावेश आहे. पियुष पांडे यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात आला. परभणी इथले कृषी सेवक श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड, अमरावती इथल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोथे गुरुजींनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया.
1: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखा आहे, पोस्टला ऍड्रेस जसं असते, पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेला अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचं काम करता करता करणारी जी गेलेली मंडळी आहे, जी जिवंत मंडळ आहे आजच्या घडीला, त्यांनीही मोठं काम आजच्या सुरू ठेवलेलं आहे. हा सर्व त्यांच्यासाठी हा भगवटोपीचा एक सन्मान आहे असं मी समजतो आणि त्यांच्यासाठी हा पुरस्कार त्यांच्यासाठी मी अर्पण केला असं मी समजतो.
0: पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या इतर मानकऱ्यांमध्ये रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांग एथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्मसन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी अर्थात भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पश्चिम आशियात संघर्ष सुरू असल्यानं खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले आहेत, त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत आहे. अशा परिस्थितीत खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास आणि सोनं शक्यतो खरेदी करू नये असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. मात्र याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या. सध्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी त्यांच्या हस्ते अर्थसहाय्यही वितरित करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल राज्य शासन आणि अग्रेको इंडिया या ऊर्जा कंपनी दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार पुढील 10 वर्षात पुण्यात सुमारे 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून त्यामुळे 1,000 अधिक थेट रोजगार निर्माण होणार आहेत. यासाठी या कंपनीला उत्कृष्ट कार्यपरिसर मिळण्याबरोबरच आवश्यक सर्व सहकार्य केलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अग्रेको इंडिया ही कंपनी ऊर्जा आणि तापमान नियंत्रण उपाययोजना या क्षेत्रात कार्यरत आहे. काल झालेल्या करारानुसार कंपनीतर्फे पुणे जिल्ह्यातील फुलगाव इथं अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र उभारलं जाणार आहे. त्याचं काम याच वर्षी सुरू होणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल असा किमान आश्वासित खरेदी दर देण्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे. हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असेल. गेल्या 1.5 महिन्यापासून कांद्याला क्विंटल मागे केवळ 1,000 ते 1,200 रुपयांचा भाव मिळत होता. कांद्याचे भाव कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं होत होती. रविवारी काही ठिकाणी कांद्याचा भाव 1,300 ते 1,350 पर्यंत पोहोचला होता. त्यानंतर काल केंद्र सरकारनं एक परिपत्रक जारी करत 26 मे पासून नाशिक जिल्ह्यातील कांद्याला 1,580 रुपयांचा दर देण्याचं जाहीर केलं. नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीष हवालदार यांना दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. मनीष हवालदार यांना 22 मे रोजी अटक करण्यात आली होती. दरम्यान नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं काल चिंता व्यक्त केली. याआधी पेपर फुटी होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीएऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरल्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल आणि डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहनही भुजबळ यांनी केलं आहे. राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सहज समजावी, बोलता यावी आणि दैनंदिन व्यवहारात प्रभावीपणे वापरता यावी यासाठी परिवहन विभागामार्फत व्यापक मराठी शिक्षण अभियान राबवण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या उपक्रमात रिक्षा टॅक्सी संघटनांनी सक्रिय सहभाग पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यातील विविध रिक्षा आणि टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत मंत्रालयात काल विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते. राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात काल पहाटे एक वाहन 800 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. कोकणात फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण परतत असताना वाहन चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकण्यानं ट्रकच्या मागून आलेलं वाहनही ट्रकला धडकलं. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले. या अपघातात मदतकार्य करणारा एक टोल कामगारही मरण पावला. या दुर्घटनेत 25 जण जखमी झाले. तर पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात डिंगोरे इथं रविवारी रात्री एसटी बस आणि दुचाकीची धडक झाली. यात दुचाकीवरील 4 तरुणांचा मृत्यू झाला. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत 66 मान्यवरांना पद्मसन्मान प्रदान. राज्यातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांचं प्रतिपादन. राज्य शासनाचा अग्रेको इंडिया ऊर्जा कंपनीशी सामंजस्य करार. पुण्यात पुढच्या 10 वर्षात 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार. नाशिकच्या कांद्याला केंद्र सरकारकडून 1,500 रुपयांचा भाव निश्चित आणि राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या रस्ते अपघातात 18 जणांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: एफएम बँड 103.9 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहोत. सकाळचे 7:21 झाली.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची।
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह।
1: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर। पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।
2: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क: 72 76 26 65 39।
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
4: पण तू कसा ओळखलास?
3: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
5: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर।
6: श्रोते हो, प्रत्येक शहरात चित्रपटांचे खेळ तर रोज होतात, ज्याला सर्रासपणे चित्रपटांची न्यारी दुनिया असं म्हटलं जातं। पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज ज्या शहरात होतात त्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं नाट्यवेड्यांचं शहर, हो ना? आता हे नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे कोणतं? तर आपलं सोलापूर शहर। आपल्या शहरात इतक्या वर्षांपासून दररोज नाट्यप्रयोग करणारे असे कलावंत कोण होते? सुमारे 100 वर्षांपूर्वी बांधणी झालेल्या या नाट्य अभिरुचींमुळे इथल्या रसिकांना माय बाप असं कुणी संबोधलं? हे सारं काही जाणून घेण्यासाठी नक्की ऐका सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून।
7: आमच्या कार्यक्रमाचं निवेदन आपण ऐकलं। सकाळचे 7:25 होत आहेत। आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय रेणवीत दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपला महाराष्ट्र भौगोलिकदृष्ट्या संपन्न आहे, पण नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर थोडा संवेदनशील आहे. पूर, दुष्काळ, चक्रीवादळ, भूकंप, उष्णतेच्या लाटा अशा एक ना अनेक प्रकारच्या आपत्ती या येत असतात. त्या कधी मानवनिर्मित असतात तर कधी नैसर्गिक. आता आपत्ती सांगून येत नाही, त्यासाठी आपणास भक्कम अशी तयारी करावी लागते. या तीन स्तरावर ही तयारी असते: आपत्ती पूर्वतयारी, आपत्ती आल्यानंतर त्वरित प्रतिसाद आणि आपत्तीनंतरचं पुनर्वसन. यासाठी सक्षम सुसूत्र अशी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारणं महत्वाचं आहे, आणि ती यंत्रणा आपल्या महाराष्ट्र राज्यात खूप प्रभावीपणे काम करते आहे. नियोजन, अंमलबजावणी, समन्वय, जनजागृती याद्वारे विविध योजना राबवल्या जात आहेत. या सर्वसमावेशक आपत्ती व्यवस्थापनाच्या विषयावर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ भालचंद्र चव्हाण सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अच्छा, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सर, आपत्ती हे खरं तर सांगून येत नाही, ती अचानक येते. त्यावेळेस आपली जी काही व्यवस्था आहे आपत्तीच्या विरुद्ध लढण्याची, ती भक्कम असणं गरजेचं आहे. तर त्याविषयी आपण जाणून घेणारच आहोत, पण सुरुवातीला आपत्ती म्हणजे नेमकं काय काय सांगाल?
1: आपत्ती ही अचानक घडणारी घटना आहे जी की नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असू शकते. यात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. याशिवाय समाजाचं सर्वसाधारण कार्य असतं ते बाधित होतं. याशिवाय या दरम्यान संपर्क यंत्रणा, दळवण यंत्रणा ती बंद पडते, आणि एकूणच स्थानिक प्रशासन असतं किंवा जनता असते याचा सामना करण्यास असमर्थ ठरतं. अशी जेव्हा परिस्थिती उद्भवते सर्वसाधारण याला आपत्ती असे संबोधतो.
0: प्रकारही असतील ना सर आपत्ती?
1: नक्कीच. मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे याचे नैसर्गिक आणि मानवनिर्मिती असे दोन मुख्य प्रकार आहेत. उदाहरणार्थ पूर, दुष्काळ, दरड कोसळणे, आवर्षण यासारखे हे नैसर्गिक प्रकार आहेत. याशिवाय आग लागणे, रस्ते अपघात, मोठमोठ्या उद्योगात होणारे अपघात असे मानवनिर्मित पण अपघात आपत्ती याचा समावेश होतो यात.
0: सर, या आपत्तीमध्ये टप्पे हे कोणकोणते आहे आणि आपलं राज्य शासन या वेगवेगळ्या ज्या टप्पे येतात आपत्तीचे त्यामध्ये ते कशा प्रकारे कार्य करते, तर महत्वाचे टप्पे आणि यंत्रणा कशी कार्यान्वित होते?
1: आता आपत्ती येते तर आपत्तीचा परिणाम करण्यासाठीचे जे जे आपण काम करतो ते आपत्ती व्यवस्थापन संबोधतो. आणि आपत्ती व्यवस्थापनाचे टप्पे हे मुख्यतः तीन विभागात विभागले गेलेत: एक आपत्ती पूर्व काळ, आपत्ती दरम्यानचा काळ आणि आपत्ती नंतरचा काळ, असा या मुख्य तीन टप्पे पडतात. तर आपत्ती पूर्वीचा काळ यात सर्वसाधारणपणे आपत्ती येण्यापूर्वी ज्या ज्या उपाययोजना करतो त्याचा समावेश. उदाहरणार्थ वेगळे मिटिगेशन मेजर्स म्हणजे शमन सौम्यीकरण उपाययोजना असतात, आपत्तीची पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणा असतात, किंवा आपत्तीचा सामना करण्यासाठीची पूर्वतयारी व क्षमता बांधणी, या मुख्यतः तीन उपायांचा यात समावेश होतो आपत्ती पूर्व काळात. यानंतर आपत्ती आल्यानंतर मुख्यतः काळ असतो रिस्पॉन्स, रेस्क्यू अँड रिलीफ, म्हणजे आपत्तीला योग्य प्रतिसाद देणं, सकारात्मकतेने प्रतिसाद देणं, जेणेकरून जास्तीत जास्त जीवित व वित्तहानी आपल्याला कमीत कमी करता येईल. याशिवाय आपत्ती येण्यापूर्वी जर वेळीच आपत्तीची पूर्वसूचना मिळाली तर त्याचा प्रभाव कमी करू शकतो, त्याच्यामुळे होणार नुकसान कमी करू शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या आपत्तीचे वेळी सूचना देण्यासाठीची जी कार्यपद्धती अवलंब त्याचा यात समावेश होतो. याशिवाय आपत्ती आल्यानंतर जी नुकसान होतं ती कमी करण्यासाठीची क्षमता बांधणी आणि वेगवेगळे प्रशिक्षण असतात, मॉकड्रिल असतात, यांचा समावेश या आपत्ती दरम्यानच्या काळात केला जातो आणि त्यामुळे होणारं नुकसान आपत्ती दरम्यान कमी होत.
0: म्हणजे तिन्ही टप्पे महत्वाचे आहे आणि तिन्ही टप्प्यात केले जाणारे कार्यही तितकेच महत्वाचे आहे, तरच ते प्रभावी ठरून आपत्तीही कमी नुकसानकारक होऊ शकते. बरं, आता आपण बघतो की आपत्ती आली समजा एखादी तर त्यांना भौतिक नुकसान हे होतच होतं, ते अटळ आहे. पण कसं आहे, आपत्तीमध्ये माणूस असतो, मानवी संवेदना असतात, स्वप्न असतात, आशा असतात, या सगळ्यांवर त्याचा प्रभाव होतो. मग त्यामध्ये संवेदनशीलता असणं फार महत्वाचं आहे. तर मग शासन याकडे कसं बघतं, दृष्टिकोन काय असतो आपला?
1: शासनाचा निश्चितच संवेदनशील दृष्टिकोन आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शासनाचा प्रथमचा दृष्टिकोन असतो की जीवित व वित्तहानी कमी करणं, त्यानंतर आपण मालमत्तांचा विचार करतो. शासन यापूर्वी रिएक्टिव्ह स्वरूपात काम करत होतं, म्हणजे आपत्ती आल्यानंतर त्याच्या उपाययोजना करणं, परंतु आता याच्यात

0: सकारात्मक दृष्टिकोन अधिकारात प्रतिसादात्मक म्हणजे प्रोएक्टिव्ह रोल शासनाने स्वीकारलाय. त्या अनुषंगाने आपत्ती येऊ नये किंवा आपत्ती येण्याच्या अगोदर ज्या उपाययोजना त्यावर शासन आता अधिक भर देत आहे. त्या अनुषंगाने शासन अधिक सकारात्मक आहे निश्चित आहे.
1: नक्कीच. आणि संवेदनशील असणं ही तितकंच महत्वाचं आहे. आता आपत्तीपूर्व सूचना ही किती महत्वाची वाटते काय सांगाल याविषयी?
0: कुठल्याही आपत्तीची जर पूर्व सूचना आपल्याला योग्य वेळेत आणि ती जर आपण योग्य व्यक्तींपर्यंत म्हणजे मोस्ट व्हल्नरेबल जो ग्रुप असतो त्यापर्यंत जर पोहोचवलं तर निश्चितच आपण याच्यामुळे होणारे दुष्परिणाम कमी करू शकतो. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर उभारलंय आणि यात आपल्याला वेगवेगळ्या एजन्सीज देशपातळीवर काम करणाऱ्या उदाहरणार्थ भारतीय हवामान संस्था आहे, इन्क्वायर्स आहे, एनआरसी आहे, एनआरएससी आहे, या वेगळ्या संस्थांची आपण कोऑर्डिनेशन केलंय आणि त्यांच्या जी वेगळी माहिती असते ते ज्या आपल्याला वेगळी माहिती त्याच्याशी आपण त्याचा उपयोग करून आपण जनतेपर्यंत वेळीच अलर्ट इश्यू करतो. मला सांगायला आनंद वाटेल की मागच्या 2025 आलेल्या पुराकाळात जवळपास 950 कोटींपेक्षा अधिक आपण एसएमएस अलर्ट्स इश्यू केलेत. यात मग पुरामुळे असतील, काही चक्रीवादळाचे होतील, काही विजामुळे होणारे नुकसान याचेही अलर्ट्स आपण इश्यू केले. त्यामुळे वेगवेगळे अलर्ट्स योग्य वेळी योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवणं हे मुख्यतः काम आपण करतो. याशिवाय वेगळ्या प्रतिसाद एजन्सीसोबत सुद्धा कोऑर्डिनेशन करतोय आपण आणि या प्रकारे वेगळ्या प्रतिसाद एजन्सी याशिवाय शासनाचे वेगळे विभाग म्हणजे जिल्हा स्तरावर काम करणारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याशी समन्वय साधून आपण ते काम करतोय.
1: नक्कीच. म्हणजे पूर्व सूचना अत्यंत महत्वाची, त्यामुळे जीव वाचले जातात आणि जोखीमही कमी होते आणि ती आपण देत आहात.
0: नक्कीच.
1: ज्या आपत्ती येतात त्याची जोखीम खऱ्या अर्थानं कमी होऊ शकते कारण की आधुनिक तंत्रज्ञान हे खूप प्रभावी आहे आणि त्याचा वापर हा सगळीकडेच केला जातो आहे. तर आपणही तो करता का आणि करत असाल तर कशा पद्धतीनं?
0: नक्कीच. महाराष्ट्र शासन या दृष्टीने जे जे आधुनिक तंत्रज्ञान ते वापरण्याचा प्रयत्न करते. आपल्या स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. यात मुख्यतः आपण जर बघितलं तर राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्र कार्यकालन केंद्र यात आपण संचार माध्यमांचं अत्याधुनिक साधन वापरतोय. मोबाईल फोन असेल, सॅटेलाइट फोन असेल, इंटरनेट फोन असतील, हॅम रेडिओ असतील, व्हीएचएफ अशा वेगवेगळ्या आधुनिक संप्रेषण साधनांचा वापर करतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला सर्वसाधारण जी संप्रेषण साधनं आहे ती बंद पडतात त्यावेळेस सर्व संपर्क यंत्रणांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आपण ही आधुनिक साधनं वापरतोय. याशिवाय आपण मागील 30 वर्षाचा गावनिहाय जो डाटा आहे तो डाटा आपण जिओ डीएसएस सेंटरमध्ये आणला आहे आणि आपण गाव पातळीपर्यंत मागच्या 30 वर्षाची आपत्ती प्रवणता आपण मॅपवर घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण गावाची आपत्ती प्रवण क्षमता कोणतं गाव किती ठिकाणी किती आपत्तींना प्रभावित होऊ शकतं याचा अंदाज आपण केलाय. याशिवाय आपण सॅटेलाइट इमेजरी आणि वेगवेगळ्या एजन्सीजचा पण वापर करतो. उपग्रहाद्वारे जी आपल्याला माहिती त्याचाही उपयोग करतो. विशेषतः मागील 2025 जो पूर आला त्यात सोलापूर शहराचे सिन्हा नदीकडे वसले त्याच्या तिथं पूर येण्याचे आपण 48 तास अगोदर सूचना दिली आणि त्या अनुषंगाने त्यांचं तिथल्या अफेक्टेड लोकांचं आपण पुनर्वसन तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर केलं त्यामुळे की शून्य आपत्ती वृत्ती आपण साध्य केले. या अनुषंगानेच आपण सर्व उपलब्ध जी प्रगत साधनं आहे त्यांचा वापर करून आपण आपत्ती व्यवस्थापन करतोय.
1: नक्कीच. म्हणजे तंत्रज्ञानामुळे जीवित हानी ही टळते आहे हे फार महत्वाचं आणि मोलाचं आहे. आता आपत्तीच्या वेळी त्वरित प्रतिसाद हा खूप महत्वाचा असतो, तो नेमका कसा कार्यान्वित होतो आणि एनडीआरएफ असेल किंवा एसडीआरएफ असेल यांच्यामध्ये समन्वय कसा होतो या संपूर्ण बाबीविषयी काय सांगाल?
0: आता आपल्याला अलर्ट्स वेळेवर आले हे ठीक आहे, त्यामुळे ते अलर्ट्स दिले, परंतु बऱ्याचदा स्थानिक प्रशासन याला असं म्हणतो त्यामुळे आपण शासनामार्फत अधिकची कुंभक देतो तिथे. त्यात मग आपले महत्वाचे लीड एजन्सी आपल्या एनडीआरएफ नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, याशिवाय आपल्या राज्याची पण स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आहे. तर या सर्व यंत्रणांच्या आपल्याकडे महाराष्ट्रात 18 टीम एनडीआरएफच्या आहे आणि 6 टीम एसडीआरएफच्या आहेत. यांचं आपत्ती काळात आपण प्री पोझिशनिंग करतो म्हणजे जेणेकरून आपत्तीमध्ये प्रतिसाद देण्याला जो कालावधी तो मिनिमम राहावा आणि शून्य मृत्यूचं उद्दिष्ट साध्य राहावं हे आपण काम करतो. याशिवाय जेव्हा एनडीआरएफ आणि एसडीआरएफ कडून ही आपत्ती नियंत्रित करणं अवघड होतं त्यावेळेस आपण भारतीय आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांची मदत घेतो. विशेषतः मागील पुरातही मोठ्या प्रमाणात आर्मी वेगळ्या ठिकाणी डिप्लॉय केली गेली होती. याशिवाय पुरात अडकलेले जे नागरिक आहेत त्यांना एअरलिफ्ट करण्यासाठी आपल्या नेव्ही आणि एअरफोर्सची मदत झालेली आणि मागच्या पुरातही आपण मोठ्या प्रमाणात एअरलिफ्ट केले आहेत लोक.
1: म्हणजे सगळ्या संस्था त्यावेळी कार्यान्वित होतात एकत्र.

0: येतात आणि आपत्तीला तोंड देतात.
1: कारण आपत्ती व्यवस्थापन हे काही एका संस्थेचं काम नाही, त्यात वेगवेगळ्या संस्था जर एकत्र काम केलं, समन्वयानं काम केलं, तर अधिक प्रभावी आपण आपत्ती व्यवस्थापन करू शकतो.
0: यात समन्वय सगळ्यात महत्वाचा.
1: नक्कीच.
0: आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे, यावर उष्णतेचा प्रभाव खूप जाणवतोय. देशातलं एक सर्वात उष्णता वाढणारं राज्य आहे असं म्हणायलाही हरकत नाही. अशा वेळेस उष्माघातासारखे प्रकार होत आहेत, तर मग राज्याची याबाबत काय व्यवस्था आहे?
1: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त उष्णतेने प्रभावित होणारं राज्य आहे. कारण मागील वर्षाचा डाटा बघितला तर उष्णतेने प्रभावित होणाऱ्या शहरांची जी यादी आहे त्यात सर्वाधिक ही महाराष्ट्र राज्यातील आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2024 उष्माघात प्रतिबंध आराखडा निर्माण केला आणि या आराखड्यामध्ये उष्माघात जर आला तर काय उपाययोजना कराव्यात यासंबंधीचे शासनाचे जे वेगवेगळे विभाग 16 विभाग त्यांना सूचना केल्या आहेत की त्यांनी याबाबत काय काम करावं. यात मुख्यतः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे जिल्हाधिकारी हे याचे प्रमुख आहेत आणि यात नोडल ऑफिसर म्हणून आरोग्य विभागाची नेमणूक केली. तर या सर्व विभागांनी उष्माघाताच्या दरम्यान काय काम करावं, कोणती उपाययोजना करावी, काय करावं या संदर्भातच्या आपण मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही याचं बघण्याचं कामही आपण करतोय. वी आर मॉनिटरिंग दॅट सिच्युएशन ऑल्सो.
0: कार्यान्वित व्यवस्थित झालेलं आहे. जर काही तशी आपत्ती आली तर आपली यंत्रणा सज्ज आहे त्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. श्रोते हो, आत्ताच आपण आपत्ती कोणतीही असो त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी पूर्वतयारी, योग्य नियोजन आणि वेळेवर केलेली अंमलबजावणी किती महत्वाची ठरते याविषयी जाणून घेतलं. आज आपल्यासोबत आपत्ती व्यवस्थापक विभागाचे संचालक डॉ भालचंद्र चव्हाण सर होते. सर, आज आपण या ठिकाणी आलात आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावर सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातनं मी उन्नती जगदाळे या विषयाच्या अनुषंगानं माहिती जाणून घेण्यासाठी पुन्हा भेटणार आहे पुढच्या कार्यक्रमात. कारण या विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढच्या कार्यक्रमात असा सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी सोलापूर केंद्रानं सहक्षेपित केला.

0: श्रोते आता ऐकूया आमच्या कार्यक्रमासंबंधीची काही निवेदनं. या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
1: ऐका साहित्य संपदा.
2: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे.
1: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी,
0: कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास.
1: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम. ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा,
0: शब्द, कला आणि संस्कृतीचा उत्सव.

0: श्रोतेहो, आज या कार्यक्रमात लेखक कवी ज्ञानेश डोंगरे यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल.
1: श्रोतेहो, 1843 साली

0: विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली, पण त्याच्या आधी 50 वर्ष सोलापूरच्या कोणत्या बरं कलावंतानं पेशव्यांच्या दरबारात आपली कला सादर करून इथल्या कला परंपरेची मुहूर्तमेढ रोवली? त्यांची अद्भुत अशी प्रतिभा पाहून दिपलेल्या पेशव्यांनी आपला मोत्याचा कंठा बहाल केलेला तो कलावंत कोण होता हे माहीत करून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. लेखक रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. तेव्हा श्रोते हो, नक्की ऐका 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.
1: काही निवेदन आपण ऐकली, आता ऐकूया राणी वर्मा यांनी गायलेलं गीत.

0: राणी वर्मा यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आकाशवाणी सोलापूर केंद्र, सकाळचे 7:45 झाली आहेत. ऐकूया अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी.

0: कानिटकर. नमस्कार गौरीताई.
1: नमस्कार.
0: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्यासमोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
1: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 मध्ये माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली, आणि त्या काळात बरं का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षापूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
0: ओके.
1: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालय कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
0: अच्छा.
1: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-8091, 1800-267-8091, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupvivah.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
1: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
0: अच्छा.
1: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
0: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
1: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
0: अच्छा.
1: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
0: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
1: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-8091, 1800-267-8091, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupvivah.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
1: धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला.

फेसबुक इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. परंपरा आणि तंत्रज्ञानाचा संगम आकाशवाणी, आता अधिक जवळ अधिक डिजिटल.

आशा भोसले यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, यापूर्वीचं अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत ऐकताना व्यत्यय आला, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

0: 40।
1: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
2: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
1: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करत, लवकर आराम देत, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381।
4: श्रोते हो, ऐकूया दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पुना गाडगीळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम।
5: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही।
6: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुना गाडगीळ आणि सन्स। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना गाडगीळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव।
7: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला।
8: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
7: आणि जावयासाठी ट्रेंडी, बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
8: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स।
7: आजच भेट द्या पुना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत।
6: श्रोते हो नमस्कार, दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुना गाडगीळ आणि सन्स या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत। श्रोते हो, अधिक महिना आलाय आणि सर्वत्र धार्मिक वातावरणही दिसतंय। या पुरुषोत्तम महिन्यात अनेक ठिकाणी पूजा अर्चा होतात, 33 मेहून जेवणावळी असतात, तसंच आपल्या विष्णुरूप जावयाला अधिक मासानिमित्त दानही दिलं जातं। आज आपल्याला कोणकोणत्या चांदीच्या खास वस्तू आहेत ज्या या महागाईतही देणं परवडतं आणि जावयालाही आवडतं, याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत पुना गाडगे आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक। मोडक साहेब नमस्कार।
9: नमस्कार। अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास। भगवान विष्णूंनी त्या महिन्यालाच नाव दिले पुरुषोत्तम मास, कारण पुरुषोत्तम
6: पुरुषांमधला उत्तम।
9: जेव्हा आपण आपली मुलगी एखाद्या मुलाला देतो तर तो उत्तम असणार, पुरुषातला उत्तम असा आपण निवडून आपल्या मुलीला देतो, त्यामुळे तो पुरुषोत्तम मास। आणि मग पुरुषोत्तम मासात काय करायचंय तर दानधर्म करायचंय, आणि मग दानधर्म करायचंय तर पुरुषोत्तम आपल्या समोर असताना दुसरा कोण शोधायचा, म्हणून आपण जावयाला ते दान देतो।
6: खरं खरं।
9: आणि दान देताना प्युरिफिकेशन करायचंय, म्हणजे सेल्फ प्युरिफिकेशन करायचंय, त्या महिन्यामध्ये चांगले सत्कार्य करायचे, देवदेवतांचं स्मरण करायचंय, म्हणून आपण ते अनरसे छिद्राचे छिद्रातून प्युरिफिकेशन होतं आणि त्याच्यावरती दिवा ठेवायचा की ते लावून जावयाला द्यायचं, कारण पुरुषोत्तम आहे, त्याचं औक्षण होणं गरजेचं
6: आहे, श्री विष्णूंचं
9: विष्णूंचं स्वरूप। आता दिवे वेगवेगळे येतात, नंदादीप आपल्याला माहिती आहे, तेलवात ज्याच्यामध्ये तेल असतं आणि वरती वाती करता रॉड असतो, लक्ष्मी दिवा असतो त्याच्यामध्ये पिंपळ पान असतं, कमळ असतं आणि लक्ष्मीची प्रतिमा असते, त्यासमोर समईचे सारखे आकार किंवा दिव्याचा आकार किंवा तेल दिव्याचा आकार किंवा निरांजनाचा आकार केलेला असतो, त्याच्या मागे प्रतिमा असते लक्ष्मीची गणेशाची, त्याच्यापुढे दिवा असतो। त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे आता ऑक्सिडाईज पण निघालेत, जड वजनाचे निघालेत, ज्याला कास्टिंगचे असतात, पूर्ण मोराचा आकार असलेले आणि पुढे तेलाच्या दिव्याचा आकाराचं असा दिवा, तो मोर दिवा म्हणून येतो। त्यानंतर कमळावरती पण एक निरांजन करायची आता नवीन फॅशन निघाली, खाली कमळाचा आकार आणि वरती निरांजनाचा दिवा। आता हे सगळे जे दिवे आहेत हे साधारणपणे 10-20 ग्रॅम पासून 70-80 ग्रॅम पर्यंत येतात।
6: बरं,
9: आता वाढलेल्या चांदीच्या किमतीच्या बाबत ताट मिळणं जावयाला म्हणजे फार दुर्लभ गोष्ट झाली, त्याच्यावर का लकीतोच। साधारणपणे या दिव्यांची वगैरे जर मजुरी बघितली तर 4-5% असते किमतीच्या, 4-5% असते। जास्वंद दिवा म्हणून फार प्रसिद्ध आहे, कारण तो गणपतीला जास्वंद प्रिय असतो, त्यामुळे गणपतीच्या काळात वापरता येतो। त्याच्यामध्ये कसं असतं, जास्वंदाचं फुलाच्या याच्यावरती गणपती लक्ष्मी विष्णूचं हे केलेलं असतं बाजूला, म्हणजे जास्वंदाचं फुल, त्याच्यासमोर दिवा, त्या दिव्याच्या कडेला लक्ष्मी गणपतीच्या मूर्त म्हणजे प्रतिमा, आणि तो साधारण 30-50 ग्रॅम पर्यंत असतो। जास्वंद दिवा हा पॉप्युलर प्रकार आहे।
6: बरं,
9: तर आता

0: अधिक मासामध्ये चांदी ही दान करायला सर्वोत्तम, आणि ती द्यायची कोणाला तर पुरुषोत्तमाला, म्हणजे आपल्या दृष्टीने सासू सासऱ्यांच्या दृष्टीने त्या पुरुषोत्तम कोण तर त्यांच्या लेखीचा नवरा.
1: बरोबर.
0: तर पुरुषोत्तमाचं दान हे करण्याकरता म्हणून जावयाला ते दिलं जातं, आणि साधारणपणे दर 3 वर्षांनी एकदा अधिक मास येतो. त्यामुळे जावयाला साधारणपणे 16-17 वेळा तर अधिक मास त्याच्या लग्नाच्या आयुष्यामध्ये मिळतो. पण निदान चांदी किती महाग झालेली असली तरी मला तरी असं वाटतं की एकदा तरी लाडका जावई ठरावा प्रत्येकच घरामध्ये, आणि त्यांनी त्याला ताट वाटी भांड्याचं द्यावं, आणि नंतर मग असे छोट्या छोट्या वस्तू द्याव्यात. त्यामुळे जावई लोकांनी लक्षात ठेवा की सासू सासऱ्यांना सांगा की एकदा तरी मला तुम्ही लाडका म्हणा आणि मला ताट वाटीचं वाण द्या.
2: मोडक साहेब, अधिक मासानिमित्त जावयाला दान देण्यासाठी बजेटमध्ये बसतील असे दिवे, समई आणि अन्य उपकरणांची आपण आमच्या श्रोत्यांना माहिती दिलीत. मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला.

अजित कडकडे आणि शैला चिखले यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं लोकगीत आपण ऐकलं. संगीत नंदू होनप यांचं होतं. आता ऐकूया शाहीर पांडुरंग वनमाळी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं लोकगीत.

0: शाहीर पांडुरंग मनमाणी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं लोकगीत आपण ऐकलं. काही लोकगीतांचा आनंद आपण घेतला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. पुन्हा मराठी गाणी आपण ऐकणार आहोत सकाळी 8:40. ऐकत रहा आकाशवाणी सोलापूर केंद्र. श्रोतेहो सकाळचे 8:30 होत आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
2: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत पद्म सन्मान प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात देशाच्या सीमा भागांचा दौरा करणार. आणि आयपीएल स्पर्धेतील पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात रंगणार. आता सविस्तर बातम्या. क्वाड समूह देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर या बैठकीचं यजमानपद भूषवतील. या बैठकीत ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी बोंग, जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ सहभागी होतील. या बैठकीत क्वाडच्या सध्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येईल. तसंच हिंद प्रशांत क्षेत्रातील अलीकडील घडामोडी आणि परस्पर हिताच्या इतर आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात येईल. जागतिक हितासाठी एक सकारात्मक शक्ती म्हणून काम करण्यासाठी तसंच समृद्ध, मुक्त आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्रासाठी क्वाड राष्ट्र एकत्र आली आहेत. या गटाचं सध्याचं अध्यक्षपद भारताकडे असल्यानं भारत या बैठकीचं

यजमानपद भूषवत आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल यंदाचे पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यातील सोहळ्यात राष्ट्रपतींनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यातल्या 8 मान्यवरांना काल पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यावेळी उपस्थित होते. कालच्या सोहळ्यात ख्यातनाम अभिनेते धर्मेंद्रसिंग देओल यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पत्नी आणि लोकसभेतील खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला. पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेल्या राज्यातील मान्यवरांमध्ये उदय कोटक आणि पियुष पांडे यांचा समावेश आहे. पियुष पांडे यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात आला. परभणी इथले कृषी सेवक श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड, अमरावती इथल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोधे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या इतर मानकऱ्यांमध्ये रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांगी अॅथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून सिक्कीमच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. आज संध्याकाळी त्या गंगटोक इथल्या नामग्याल इन्स्टिट्यूट ऑफ तिबेटॉलॉजी आणि आर्किडेरियमला भेट देणार आहेत. तसंच गंगटोक शहरात महिलांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या पिंक बसला हिरवा झेंडा दाखवून त्याचा शुभारंभ करतील. उद्या त्या नाथुला इथं भेट देऊन तिथं तैनात असलेल्या सैनिकांशी संवाद साधतील. त्याच दिवशी गंगटोक इथल्या सिक्कीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभालाही त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी गंगटोक इथल्या पालजोर मैदानावर आयोजित एका कार्यक्रमात त्या सिक्कीम पोलिसांना राष्ट्रपतींचं पोलीस सन्मानचिन्ह प्रदान करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत्या काही दिवसात भारताच्या सीमा भागांचा दौरा करणार असून सुरक्षेशी संबंधित बैठकही घेणार आहेत. काल रात्री ते राजस्थानमधल्या बिकानेर इथं पोहोचले. ते आज सकाळी सीमा सुरक्षा दलाच्या सांजू सीमा चौकीला भेट देतील आणि सुरक्षा दलाच्या जवानांशी संवाद साधतील. तसंच त्यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजनांचं उद्घाटन करतील. आज दुपारी गृहमंत्री शाह बिकानेरमधल्या सीमावर्ती भागातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतील. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्रालय, राजस्थान सरकार आणि BSF अधिकारी तसंच 5 सीमावर्ती जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित राहतील. याशिवाय गृहमंत्री शहा येत्या 29 मे रोजी भूज शहराला भेट देतील आणि तिथल्या BSF एका सीमा चौकीचा दौरा करतील. तर येत्या 5 जूनला शहा त्रिपुराच्या सीमावर्ती भागांचा दौरा करतील. त्यानंतर ते पश्चिम बंगालला भेट देऊन तिथल्या सीमावर्ती भागांचा दौरा करतील. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी अर्थात भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पश्चिम आशियात संघर्ष सुरू झाल्यानं खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले आहेत, त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत आहे. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेच्या लष्करानं होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ इराणच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांना आणि बोटींना लक्ष्य करून आत्मसंरक्षणात्मक हल्ले केले. अमेरिकेनं युद्धविरामाच्या वाटाघाटी सुरू केल्यानंतर काही तासातच ही घडामोड घडली आहे. युद्धविरामादरम्यान सैनिकांचं संरक्षण करताना अमेरिकी सैन्य संयमानं वागत असून हे हल्ले क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांवर आणि सुरुंग पेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या इराणी बोटींवर करण्यात आले असं सेंटकॉमचे प्रवक्ते टिमोथी हॉकिन्स यांनी सांगितलं आहे. दरम्यान इराणसोबतचं युद्ध संपवण्यासाठीच्या कोणत्याही करारामध्ये सौदी अरेबियासह अन्य देशांनी अब्राहम करारात सामील होण्याची अट समाविष्ट असावी असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणसोबतच्या वाटाघाटी चांगल्या प्रकारे सुरू आहेत, परंतु एकतर सर्वांसाठी एक उत्तम करार होईल किंवा कोणताही करार होणार नाही. करार न झाल्यास पुन्हा युद्धभूमीवर गोळीबार सुरू होऊ शकतो आणि तो पूर्वीपेक्षा अधिक मोठा आणि अधिक तीव्र असेल असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. अब्राहम करार हे ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील अमेरिकेच्या मध्यस्थीनं झालेले करार आहेत, ज्यांचा उद्देश इस्रायल आणि अनेक अरब आणि मुस्लिम बहुल देशांमधील संबंध सामान्य करणं हा आहे. दरम्यान अमेरिकेसोबतच्या चर्चेत थोडी प्रगती झाली आहे, परंतु करार तत्काळ होण्याची शक्यता नाही

असं इराणनं म्हटलं आहे. भारतासह जगभरातील लाखो नागरिक आज सौदी अरेबियामध्ये हज यात्रेसाठी जमले आहेत. 5 दिवसांच्या हज यात्रेसाठी मिना इथल्या तंबूंच्या शहरात हज यात्री एकत्र आले. आज पूर्ण दिवस हे हज यात्री अराफात मैदानात प्रार्थना करतील. त्यानंतर उद्या मिना इथं प्रतिकात्मक पद्धतीनं कुर्बानीची प्रथा पूर्ण केली जाईल. सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून हे नवे दर लागू झाले असून त्यामुळे दिल्लीत आता सीएनजीचा दर प्रतिकिलो 83.09 रुपये झाला आहे. सरकार योग आणि निसर्गोपचाराच्या माध्यमातून देशभरात प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मजबूत करत आहे असं प्रतिपादन आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल नवी दिल्ली इथं केलं. आयुष मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची चौथी बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत भारतात योग आणि निसर्गोपचार क्षेत्राचा विस्तार तसंच आरोग्य कल्याणाच्या प्रसाराशी आणि पारंपरिक आरोग्य पद्धतींच्या जागतिक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. जम्मू आणि काश्मीरमधल्या गुलमर्ग गोंडोला इथल्या केबल कार प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. लष्कर, पोलीस, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दलानं एकत्रितपणे या ठिकाणी बचाव कार्य राबवलं. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 या पुनर्परीक्षेसाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून या परीक्षा सुरक्षित, निर्धोक आणि यशस्वीपणे पार पाडण्याचं आवाहन केलं आहे. प्रधान यांनी देशातील सर्व मुख्यमंत्री, नायब राज्यपाल आणि प्रशासकांना पत्र लिहून यासंदर्भात सहकार्य करण्याची मागणी केली आहे. आयपीएल स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीचा पहिला सामना होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून साधारणपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. तो यंदा काहीसा आधीच केरळकडे सरकत आहे. त्यामुळे आज केरळच्या 4 जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत पद्मसन्मान प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात देशाच्या सीमाभागांचा दौरा करणार. आणि आयपीएल स्पर्धेतील पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 8:40 झाली आहेत. श्रोतेहो, आकाशवाणी आता तुमच्या मोबाईलवरही उपलब्ध झाली आहे. न्यूज ऑन AIR या ऍपबरोबरच आमच्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि युट्यूब चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या कार्यक्रमांचा आनंद घ्या केव्हाही कुठेही.

श्रोतेहो, आता आजचे काही दिनविशेष जाणून घेत मराठी गाणी ऐकूया. आज आहे 26 मे, लेखिका श्यामला शिरोळकर यांचा स्मृती दिन. 5 जानेवारी 1935 मध्ये त्यांचा जन्म झाला. श्यामला शिरोळकर या बालसाहित्यकार म्हणून ओळखल्या जातात. मुलांना प्रिय असणाऱ्या आनंद मासिकाच्या संपादक म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. श्यामला शिरोळकर यांचं आनंद मासिकाच्या संपादिका म्हणून आणि विचारपूर्वक बालवाङ्मय लिहिणाऱ्या लेखिका म्हणून विशिष्ट स्थान नक्कीच आहे. सर्कससारख्या वेगळ्या विषयावर संशोधन करून त्यांनी सर्कस सर्कस हे रंजक आणि माहितीपूर्ण पुस्तक लिहिलं. त्यांच्या आयुष्यात

त्यांनी शेवटचं ठरलेलं पुस्तक सर्कस सर्कस हे त्यांचं जणू वाङ्मयीन स्मारक ठरावं. दामू धोत्रे यांच्या संग्रहातील संदर्भ साहित्यामुळे श्यामला शिरोळकरांना हा सगळा सर्कस इतिहास लिहायला हुरूप आला आणि म्हणूनच त्यांनी हे पुस्तक दामू धोत्रे आणि त्यांची आवडती सोनिया वाघीण यांच्या स्मृतींना अर्पण केलं होतं. आईच्या आठवणी, मातृभूमीचा मार्गदर्शन इतिहास, जा उडनी पाखरा, चंबळेची मुले असं त्यांचं इतर लेखनही प्रसिद्ध आहे. श्यामला शिरोळकर यांचं 26 मे 2006 रोजी निधन झालं. आज त्यांचा स्मृतिदिन, त्यांना भावपूर्ण आदरांजली.

0: मंगेश पाडगावकर यांचं बालगीत आपण ऐकलं. संगीत सलील कुलकर्णी यांचं होतं. श्रोत्यो, आता एक निवेदन आमच्या कार्यक्रमाचं.
1: प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलया आणि वर्षा ऋतूमध्ये मोराचं नाचणं, असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 साली सोलापुरात कुणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. श्रोते हो, तेव्हा ऐकायला विसरू नका. दिनांक 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.

काही मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहोत. श्रोत्यो, आज मराठीतील कवी ध्येयवादी नाटककार सदाशिव अनंत शुक्ल तथा कुमुद बांधव यांचा जन्मदिन. सदाशिव अनंत शुक्ल यांनी कविता, नाटकांशिवाय लघुकथा, चित्रपट कथा, गाणी आणि लहान मुलांसाठी विविध प्रकारचं लेखन केलं. केवळ या लेखनावर उपजीविका असणाऱ्या महाराष्ट्रातील मोजक्या साहित्यिकांपैकी ते एक होते. शुक्ल यांनी कुमुद बांधव या टोपण नावानंही काही कविता लिहिल्या. आज त्यांच्या जन्मदिनी भावपूर्ण आदरांजली. श्रोत्यो, त्याचबरोबर आज लेखक, कवी, नाटककार राम गणेश गडकरी यांचा जन्मदिन. गडकरी यांचं शालेय शिक्षण पुण्यातल्या न्यू इंग्लिश स्कूल आणि त्यानंतरचं शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झालं. महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी मित्राच्या ओळखीनं गडकरी किर्लोस्कर नाटक मंडळीत दाखल झाले. या किर्लोस्कर नाटक मंडळीनं चालवलेल्या रंगभूमी नावाच्या मासिकातून तसंच शिवराम महादेव परांजपे यांच्या काळ वृत्तपत्रातून आणि हरिभाऊ आपट्यांच्या करमणूक नियतकालिकातून ते कविता लेख लिहू लागले. कविता आणि लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करू लागले. गडकरी यांच्या अनेक नाटकांची नावं पाच अक्षरीच आहेत. त्यांची नाटकं हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. भावबंधन, एकच प्याला सारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून या नाटकांना आपण ओळखतो. श्रोतेहो, राम गणेश गडकरी यांचीच रचना आपण ऐकूया. पुण्यप्रभाव या नाटकातली, स्वर पंडित जितेंद्र अभिषेके यांचा.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं पुण्य प्रभाव या नाटकातलं राम गणेश गडकरी यांचं पद आपण ऐकलं. श्रोतेहो, आज लेखक कवी नाटककार राम गणेश गडकरी यांच्या जन्मदिनी भावपूर्ण आदरांजली. श्रोतेहो, आज 26 मे कथा लेखक ग. ल. ठोकळ यांचा जन्मदिन. गजानन लक्ष्मण ठोकळ उर्फ ग. ल. ठोकळ हे मराठीतील अव्वल दर्जाचे कथालेखक म्हणून सुपरिचित आहेत. गोष्टी भाग एक या कथासंग्रहातील कथा मानवी भावभावना, नातेसंबंध आणि स्वभावांचे कंगोरे उलगडत जातात. आपल्या खास शैलीनं ठोकळ यांनी वाचकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी केलेलं आहे. आज त्यांच्या जन्मदिनी भावपूर्ण आदरांजली.

0: सुरेश भट यांची गीतरचना आपण ऐकली. स्वर आणि स्वरसाज होता श्रीधर फडके यांचा. आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. श्रोते हो, सकाळचे 9:30 झाली आहेत.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी, जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24

0: 25 59
1: डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक संपर्क 95 95 24 25 59.
0: इष्ट देवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः.
2: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
3: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनात

0: शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
1: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
0: पत्ता: MB चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरिट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
3: श्रोतो, आता ऐकूया सैनिकी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
4: श्रोते हो, नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम.
5: जागरूक पालकांची पहिली पसंती. निर्मिती: चतुरंगा ऍडव्हर्टायझिंग, सांगली.
6: गोट्या, ऊट, सूर्य कासरा बरोबर आलाय का?
7: बाबा झोपू दे ना.
6: काय करायचं याला?
7: ओ बाबा, जरा मोबाईल द्या ना.
6: अजिबात नाही. एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. मला टेन्शन आलंय तुझं.
5: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
6: मग काय करू?
5: अहो, या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे.
6: काय सांगताय?
5: अहो हो,
4: टीव्ही मोबाईल पासून कोसो दूर, तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्राविण्यालाही प्रोत्साहन देणारी, शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क: 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
5: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली, 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली, स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडीलगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
8: नमस्कार
5: मॅडम. आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
8: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात. या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो.
5: अगदी.
8: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते. आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं.
5: अरे वा. पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
8: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय. त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा. अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे.
5: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मॅडम, जरा आपल्या शाळेची दिनचर्या, वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना.
8: आमच्या शाळेत 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं. सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास.
5: अरे वा.
8: यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो.
5: अगदी अगदी बरोबर आहे.
8: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे.
5: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे. पण मॅडम, आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
8: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांइतकीच जबाबदारीनं काळजी घेतो. म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात.
5: अगदी नक्कीच. तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल. धन्यवाद मॅडम.
8: धन्यवाद.
4: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे. मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे.
9: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना

0: मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते. आता
1: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात, राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात. भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगलेली झालेली आहे.
2: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन, स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य, संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे.
3: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13, 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13.
4: सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. श्रोत्यो, आता काही निवेदना.

0: श्रोतेहो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? साहित्य संपदा सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी, कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून. श्रोते हो, 1895 ते 1900 या 5 वर्षात सोलापुरात राज्यभरातील विविध नाट्य संस्थांनी विविध 35 नाटकांचे प्रयोग केले होते. संगीत एकच प्यालाचा तेलगू नाट्य प्रयोग सुरा वंशहरा नावानं विष्णू प्रासादिक नाट्य मंडळानं सादर केला होता. सोलापुरात होणाऱ्या कन्नड नाट्य प्रयोगांनाही हाऊसफुल गर्दी होत असे. अशी अनोखी माहिती आत्मसात करण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. लेखक रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. श्रोते हो, नक्की ऐका 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.
1: श्रोते हो, ऐकूया देवकी पंडित यांनी गायलेलं गीत.

0: देवकी पंडित यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. श्रुतीहोत सकाळचे 9:15 आणि 25 सेकंद झाली आहेत.
1: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
1: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
2: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमन तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
0: श्रोतेहो, ऐकूया कार्यक्रम खमंग रुचकर.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
4: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
5: सहज, सोप्या, लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
6: श्रोते हो नमस्कार. खमंग रुचकरच्या आजच्या भागात मी तेजश्री
7: आणि मी कृपा
6: आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत
7: करत आहोत.
6: कृपा,

0: बघ, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आपल्याला थंडगार प्यावंसं सारखं वाटतं
1: आणि आता लवकरच पावसाळ्याचे दिवस सुरू होतील, त्यामुळे लवकर सांगा आज काय करणार आहेस ते.
0: बरोबर आहे. खरंय. तर आज असा एक थंड पदार्थ मी आपल्या श्रोत्यांना पण सांगणार आहे आणि तुलाही सांगणार आहे.
1: बरं.
0: तर आजचा पदार्थ आहे श्रोते हो पियुष.
1: पियुष
0: नाव पदार्थाचं आहे. पियुष कृती अगदी सोपी आहे.
1: पातळसर वगैरे आहे.
0: अगदी बरोबर. म्हणजे लस्सी सारखाच आहे, म्हणजे त्या पठडीतलाच आहे.
1: बरं.
0: बघ आता साहित्य काय काय लागेल. दही, केशर, वेलची पूड, पिठी साखर, त्यानंतर पाणी.
1: साहित्य पुन्हा एकदा सांगू. आपल्याला लागणार आहे दही, केशर, पिठी साखर, वेलची पूड आणि पाणी. लक्षात राहिलं माझ्या.
0: अगदी साहित्य मोजकं आहे. आधी एक स्टेप करावी लागणार आहे.
1: बरोबर.
0: तर काय करायचंय, दही फडक्यात बांधून घट्ट, आपण चक्का कसा तयार करतो तसा घट्ट बांधून ठेवून द्यायचा. एक चार तास जरी बांधलं ना तरी त्यातलं पाणी सगळं निघून जातं आणि घट्ट चक्का आपल्याला मिळून जातो
1: आणि तो आंबट झालेला नसावा ह्याची अगोदर आपण काळजी घेऊया, कारण पूर्वतयारी त्याच्यासाठी गरजेची आहे. त्यासाठी आपल्याला चांगल्या प्रतीचं दूध लागणार आहे. ते दही लावताना मात्र आपण ही काळजी घ्यायची आहे की ती जास्त वेळ लागलं नाही पाहिजे.
0: आजची ही टीप आहे आपण असं सांगूया.
1: अगदी. नाही तर ते फसफसल्यासारखं दही होतं आणि ते खूप आंबट लागतं.
0: बरोबर. म्हणजे ताजं दही आपल्याला
1: घ्यायचं.
0: आता कृती सांगते पटकन. एक वाटी चक्का असेल तर एक वाटी पिठी साखर.
1: बरोबर.
0: वेलची
1: लागणारच.
0: वेलची पावडर आणि केशर. केशराच्या काड्या घालायच्या एक चार पाच. आणि हे सगळं मस्त फेटून घ्यायचं. फेटून घेताना ते पातळ व्हायला लागतं पिठी साखरेमुळं. त्याच्यामध्ये थोडस पाणी घालायचं आणि अजून थोडं हवा असेल तर दही पण घालू शकतो आपण. अजून थोडीशी त्याला कन्सिस्टन्सी छान येते. आणि मस्त थंडगार बर्फाचे तुकडे घालायचे आणि ग्लास मध्ये घेऊन थंडगार त्याचा आस्वाद घ्यायचा गरम गरम उन्हामध्ये. बरं. आणि ह्याला सजवायचं असेल तर आपण ड्रायफ्रुट्स
1: घालू. मी आता तेच म्हणणार होते.
0: चारोळी घालू शकतो.
1: हो हो हो. जशी लस्सी असते अगदी तशाच प्रकारची ही पियुषची रेसिपी तू सांगितली आहे खरंच. आणि हे थंड पण आहे तितकीच पौष्टिक पण आहे. प्रोटीन युक्त आहे. दही म्हणजे भरपूर प्रोटीन असतं. वेळ काढून करण्यासारखी ही रेसिपी आहे तर तुम्ही अवश्य करून बघा.
0: आणि दह्यातून बघ ना गुड बॅक्टेरिया आपल्या पोटात जातात.
1: अगदी.
0: आपली पचन संस्था छान राहते.
1: बरोबर.
0: त्यामुळे हे पदार्थ आपण ना खरोखर करून बघितलेच पाहिजेत आणि आपल्या पुढच्या पिढींना सुद्धा शिकवले
1: पाहिजे. अगदी.
0: तर श्रोते हो हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा. आम्हाला प्रतिक्रिया कळवा. आणि आजच्या भागामध्ये मात्र आज आता आपण इथंच थांबतो आहे. पुन्हा भेटूयाच अशाच नवीन नवीन रेसिपींसह उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत मी तेजश्री
1: आणि मी कृपा
0: आपला निरोप घेतोय.
1: नमस्कार.
2: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर. आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको. फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
4: खमंग रुचकर हा कार्यक्रम आपण ऐकला. श्रोते हो, तिची कथा या कमल देसाई लिखित पुस्तकातील कथेचं अभिवाचन ऐकूया. अभिवाचन केलं आहे शैला सरदेशमुख यांनी.

अण्णा मामाकडे यायला निघताना आईनं तिच्या हातावर थोडं दही टेकवलं होतं, पण तिला लक्षातच आलं नव्हतं आईलाही नमस्कार करायचा. अण्णा मामाचा हात तिच्या पाठीवरनं फिरतो, त्याच्या छपरी मिशा आता शुभ्र झाल्यात, आता थकलाय तो. आता काय आशीर्वाद द्यायचा पोरी तुला, फार मोठी झालीस तू कर्तृत्ववान. दात पडल्यामुळं अण्णा मामाला नीट उच्चारताच येत नाही तो शब्द, तरी लोभावतं त्याचं मन त्या शब्दासाठी, पुन्हा पुन्हा तो शब्द उच्चारण्याचा प्रयत्न करतो आणि मग नादच सोडून देतो. अण्णा मामानं आपल्या ऐन उमेदीत गंधर्वांची सगळी नाटकं रंगेलपणानं रसिकपणानं चाखली चोखली. गुलछबूची वेणी आपल्या

स्वतःच्या हातानं मामीच्या डोक्यात माळायची, काळी चंद्रकळा नेसायला लावायची आणि आपल्या बरं का सरकारला घेऊन ऐटीत नाटकाला जायचा. स्वयंवरातली पदं खुशीत येऊन गायचा. नरवर कृष्णा समाने म्हणायचा, पोरी तू कर्तृत्ववान, हे त्यातलंच. सुमित्रेवर नाहीतरी त्याचा फार जीव. याच अण्णामामानं तिला पहिल्यांदा मराठी शाळेत नेलं होतं. आपलं लांब लचक दप्तर, पत्र्याची पाटी, अख्खी दुधी पेन्सिल होती त्याच्यामध्ये आणि फाटलेली अंकलिपी. रस्त्याला रखडत असलेलं घेऊन तिच्या मते अगदी ऐटीत अण्णामामांचं बोट धरून ती शाळेत जाते. शाळा इतकी मोठी आहे, शी तिला नाही आवडले वर्ग, आणि तिचा वर्ग तरी एवढासाच, बाई पण काहीतरीच. कोपऱ्यातले घाणेरडे कपडे केलेली एक मुलगी सुमित्रेकडे बघते. सुमित्रेला एकदम भय वाटतं. वर्गातल्या खिडकीवजा दुसऱ्या दारातनं सरळ उडी मारून ती पळत सुटते. दप्तर ओरबडत पाठीमागनं येतच असतं तिच्या. मध्येच एक वाळकी कैरी तिला दिसते. इकडे तिकडे बघत घाईनं उचलून ती पुन्हा धुमधार धावते. पण तेवढ्या घाईतही ती वाळकी कैरी चावायला मात्र विसरत नाही. अण्णा मामा लायब्ररीतनं पुस्तक घेऊन घरी परत येतो, तो पुढल्या दारातनं, तर सुमित्रा मागील दारातनं. बरं का सरकार, आज सुमित्रेला शाळेत पो, हे वाक्य अर्धच राहतं. थक्क होऊन नळाशी खेळणाऱ्या सुमित्रेकडे बघत अण्णा मामा कपाळाला हात लावतो. तो रागवायचा देखील विसरून जातो. पण त्याला मनोमन कळतं पोरगी शाळा नाही शिकणार. आणि तरी सुद्धा अण्णा मामा पुन्हा एकदा तिला घेऊन नव्या इंग्रजी शाळेतल्या हेडमास्तरांच्याकडे जातो. आजही तिनं शाळेत जाताना अण्णा मामांचं बोट धरलं होतं. आपण बावळट दिसतो आहोत याची तिला मुळीच जाणीव नव्हती. ती आपल्याच तांद्रीत. पोरगी मोठी हुशार आहे, एका वर्षात दोन इयत्ता करायच्या आहेत. मी सगळा अभ्यास करून घेतलाय, तुम्ही परीक्षा घ्या, पास झाली तर दुसरीत बसवा. कसं बघा जमलं तर. हेडमास्तर तिच्याकडे बघतात. नाकात बोट घालून ती खोलीवर बघत असते. तिचं बोलण्याकडे लक्ष नसतं. हेडमास्तर सिनेमातल्या एकनाथासारखे दिसतात. त्यांच्या रुमालाचं टोक सुटलंय. त्यांच्या डोक्यावर केवढ्या तरी मोठ्या बेडकाचं चित्र आहे. पण बेडकाचं चित्र का असावं, शाळेत काय काहीही असावं. त्यांचं सुटलेल्या रुमालाचं टोक लठ्ठ वेडूक गिळतो. मग डोकं, मग सगळा मास्तरच. अय्या किती विचित्र. शनी महात्म्यात तिनं वाचलं होतं, चित्रीच्या हंसानं सजीव होऊन रत्नहार गिळला होता. काय ग, तुझी सगळी तयारी झाली आहे का? नाकातलं बोट काढून पंजा तोंडावर धरून ती खूप असते. म्हणजे मास्तरानं पुन्हा बेडकानं उगाळलं तर? त्या चित्रीच्या हंसानं नव्हत्या का पुन्हा उगाळला रत्नहार? तसंच. हेडमास्तर चिडतात. तुमची मुलगी बावळट आहे, तिला घाणेरड्या सवयी आहेत, तिला काही नाही करता येत. घेऊन जा तुम्ही तुमच्या मुलीला, तिला जमणार नाही ही उडी. सुमित्रेला आपलं काहीतरी चुकलंय ह्याची जाणीवच नाही मुळी. अण्णा मामा मात्र संतापतो. दरादरा ओढत तिला घरी आणतो. खूप बोलून घेतो. बोलून दमतो तसा तो तिला मारतो. मारून दमतो तसा अडगळीच्या खोलीत तिला कोंडून ठेवतो. सुमित्रा थैथयाट करते. दारावर हात आपटत ओरडते, आता पुन्हा नाही करणार, अगदी छान वागेन. पण काय केलंय तिनं? खोलीत खूप उंदीर झुरळ फिरत असतात. एक मुंगूस धावत येतं. मुंगसा मुंगसा तोंड दाखव, नाही तर तुला रामाची शपथ आहे. ती भीत भीतच ओरडते. आपले लाल चुटूक ओट असलेलं तोंड दाखवत तेही पळून जातं. कदाचित मामी तिला आता साथ देईल. जेवण करून अण्णा मामा ऑफिसला जातो. मामी दार उघडते. ती हळूच मामीच्या चेहऱ्याकडे बघते. नाही, मामी मुळीच रागवली नाही, पण तिला खूप भीती वाटली होती. रात्री झोपेत एक वेळीबाई तिचा पाठलाग करत होती आणि ती सारखी किंचाळत धावत होती. नाहीतरी अण्णा मामा कधी कधी खूप उगीच रागवतो. आणि आता तो तिला कर्तृत्ववान म्हणतोय. प्रवासानं आपण फार शिणलोत. किती मळले तरी अंग. खूप पाणी घेऊन चांगली तासभर आंघोळ करावी. हलकेच श्रीरंगाचं मनगट तिच्या मनावर सरकतं. त्याचा स्पर्श जिथं तिथं जाणवतो, पुन्हा उमटतो. तो जपून ठेवण्यासाठी तिचं मन धडपडतं. पण तिला गळून जायला होतं, पुढं सरकताच येत नाहीतरी अजून खूप शिकायचंय तुला. हे सगळं अवडंबर फेकून दे बघू आणि मगच ये माझ्याकडे, श्रीरंग पुन्हा पुन्हा तिला सांगतो. पण अवडंबर म्हणजे काय? काय फेकून द्यायचंय? कशाविषयी बोलतोय तो? तिला समजेन असं होतं. एव्हाना साऱ्या वाड्यावर ती आल्याची वरती पोचलेली असते. घरात डोळ्याला लावायला सुद्धा पाणी नव्हतं, म्हणून तर मामी गेली नळावर. कुणीतरी विचारल्यावर मग सांगायला नको वाटतं, आणि विचारलं म्हणून मामीने सांगितलं, नाहीतर त्या काही अगदी ह्या नाही आहेत.
आणि सारखे

असत्या तर गावभर डांगोरा पेटला असता. अण्णा मामा हसतो. मामी चिडून कामाला लागते. तिला हे सगळं हवंसं वाटतं आणि नकोसं देखील. तिचं महत्व तिला कुठंतरी सुखावतं. गर्दी करून तिला बघायला आलेल्या सगळ्या बायकांपेक्षा ती वेगळीच होती. केवढं भडक आहे हे. तिच्यातली ती खोटी सुमित्रा नाहीतरी अशीच आहे. मामीच्या कौतुकाचाही तिला राग येतो. पण ती तशीच पहिल्यापासून. एकदा लपंडावात खूप जोरानं पडताना ती पडली. हनुवटी फुटली होती. आवाज गुदमरून गेला होता. तर मामी किती घाबरली होती. आता मामी सुद्धा खूप थकली आहे. तिला पूर्वीसारखं होत नाही काम. नाहीतर तिच्या हातग्याकरता खिरापती मामी करायची. कधी कुणाला ओळखता यायचं नाही. या इथं पाटावर रांगोळीचा वेडा विद्रा हत्ती काढला होता आणि फेर धरून त्या नाचल्या होत्या. पण अंबू अंबू फार भांडकोर. रोज आधी तिच्याकडे म्हणे नाचायचो. का म्हणून? मास्तरनी गाणं म्हणायला सांगितलं की आकाशाकडे बघून डोळे गंभीर करून डोळे लावून उगीच गंभीरपणानं जग हे अळवा वळचं पाणी असं म्हणते. तिला र म्हणताच येत नाही. पण केवढी उंच आणि लठ्ठ आहे ती. तिला मारलं तर तीच सुमित्राला पाडेल, बुकलून काढेल. तरी सुद्धा आज हदगा आपल्यातच आधी खेळायचा. रोज काय म्हणून तिचं ऐकायचं? ते अंबूच्या पोटात गुद्दा मारते, दूर ढकलून देते, मोठा घसा फोडलेल्या आवाजात गाणी सांगते. अंबू रुसून दूर जाऊन बसते. मग हळूच नाचता नाचता अंबूला देखील फेऱ्यात घेते. पण तिला अंबूला न येणारं एक गाणं येतं. तिच्या हदग्याला सर्वात जास्ती माळा आहेत. भुसाची फुलं गोळा करून किती माळा केल्यात तिनं. फुलपाखरांचे गडद पंख अंगभर लिहून ती इतकी हुंदडली आहे इथं. आणि मग तिचे वडील गेले. तिला घरी नेण्यात आलं. फुलपाखराचे पंख तिथंच गळून पडले. एक वेगळी सुमित्रा होऊन गंभीरपणे वावरू लागली. खोटी सुमित्रा. तिनं कसं हे सगळं करकचून चावून टाकलंय. घरात शिरल्यापासून या इथं कोपऱ्या कोपऱ्यात ते अनंत डोळ्यांचे पंख तिला खुणावतायत. तिच्या भोवती गिरक्या घेतायत. ती माझी बहीण आहे, आत्ते बहीण, अविनाश आपल्या मित्रांना सांगतो. त्याच्या स्वरात अपार आदर आहे. तिच्याशी वागताना सुद्धा काहीशा संकोचानं तो वागतोय. अण्णा मामाचा तो सगळ्यात मोठा मुलगा. झाला तेव्हा किती लठ्ठ होता. तिला उचलायचंच नाही. ती घ्यायला गेली तर हातातनं पडायचा. मामी रागवायची. पण आता तो ओळखीचा वाटत नाहीये. आल्यापासून मात्र तो कितीतरी तत्परतेनं तिची सगळी कामं ऐकण्यासाठी उत्सुक आहे. पण अण्णा मामाला इकडून मुलं तरी किती? त्यांची नावं काय? ती कोपऱ्यात उभी आहे ती अण्णा मामांची मुलगी की शेजारची? तिला मघापासून सुमित्राकडे यायचे. तिच्या अंगाला हात लावून बघायचे. पण ती बुजली आहे, दूर उभी आहे. ती इथून गेली आणि अण्णा मामाला साधं कार्ड सुद्धा टाकायचं राहून गेलं. सगळं एकदम नाहीस झालं. ती शरमते, कुचमते, अपराधी चेहरा करून अण्णा मामाकडे बघते. अण्णा मामा आपल्या छपरी मिशात चहात बुडून भ्रक असा आवाज करत चहा पित असतो. आणि यात सगळं आलं. मागचं तो केव्हाच विसरतो. त्याला त्याचं काहीच नाहीये. त्याची कब्बशी अगदी प्राचीन जुनाट आहे. ती तशीच तिनं पाहिलीये. एक गुलाबाचं भडक फुल कब्बशीवर रेखलेलं आहे, अगदी जाड. काय रे अण्णा मामा, तुझी कब्बशी कधी फुटलीच नाही का रे? चेष्टा करते सोय म्हातारेची. पण मी अगदी नेहमस्त बघ, मला दुसऱ्या तऱ्हेची कब्बशी आवडतच नाही. पण पण का रे, मिळते कशी तशीच कब्बशी तुला बाजारात? हे बघ, आता घेणाऱ्याला सगळं मिळतं, फक्त डोळे उघडे ठेवावे लागतात. पण डोळे उघडे ठेवून तसली कब्बशी मिळाली असती तर तिनं ती घेतली नसती, उलट फोडून टाकली असती. तसं थोडं विचित्रच आहे हा अण्णा मामा. त्या कापडाचं तिला नाव माहीत नाहीये. पण तिला कळायला लागल्यापासून अण्णा मामाच्या अंगावर तसलाच पिवळा कोट बघितलाय. ती तशीच धोत्र, त्याच काठाची, अति स्वच्छ तलम पोत असलेली, फुलासारखी. मोठा रेखीव माणूस, पण बरका सरकार बरोबर अजूनही भांडतो. दिवाणखान्यात येऊन धिक्कार मनसाहिना असं म्हणतो आणि 5-10 मिनिटं गेली नाही तोच नच सुंदरी करू कोपा. विडा कुटून खाताना त्यांना कळवळून सांगितलं होतं, सुमित्रा अगं आजच्या नाटकात काही दम नाही बघ. टुक्कार लिहितात ही नवीन मंडळी, काही समजत नाही. मागचा काळ कसा घवघवीत होता. अण्णा मामा थोडा वेळ त्याच्यामध्ये रंगतो आणि एकदम ते सगळं विसरतो. सरकार अविनाशची फी भरायची आहे. अजून कोट घालून बाहेर जाण्यापूर्वी खूपशी वर्तमानपत्र तो तिच्या पुढे आणून टाकतो. मुंबईची तू घे वाच. ती एकाला देखील हात लावत नाही. शाळेत असताना तो नेहमी सांगायचा, टाइम्स मधला अग्रलेख वाच, लिहून काढ, म्हणजे तुझं इंग्लिश सुधारेल.

एकदा तर तिनं अग्रलेख वाचला नाही म्हणून त्यानं तिला खूप मारलं होतं, पण तिनं कधीच अग्रलेख वाचला नाही. मग हा अण्णा मामा तिच्याशी बोलताना मारे जोरात रोजच्या घडामोडींसंबंधी बोलत होता. काहीतरीच त्याचं, जणू तिला सगळं माहितच आहे. वर्तमानपत्रातल्या बातम्यांवर चर्चा करणारी माणसं तिला आवडलीच नाहीत कधी. पण श्रीरंग असा नाही, किती वेगळा आहे, त्याला समजतं. पण मग तिला का नाही हे जमत? रस्त्याच्या कडेकडेनं उन्हात मिसळून ती चालू लागते. उन्हाची तिरीप वास्तविक असह्य. धुरळा उडवत एक बैलगाडी खूप जोरात तिच्या अगदी जवळून धावत जाते. गाडीवान कसली तरी लावणी म्हणत होता आणि हिंदकळणाऱ्या त्याच्या शब्दांनाही हिसके बसत होते. गाडी खूप दूर जाते तरी धुरळा मागे राहतो, शब्द हिसके घेत पोचतात. तिच्या उघड्या दंडावर धुळीचा थर साचतो. मातीच्या कोरड्या स्पर्शानं ती थोडी विचित्रपणे उमलते. कोरडा वास तिच्या नाकात शिरतो, पण झपाटल्यासारखी उगीच ती रस्ता तुडपत असते. एक ताण निर्माण होतो.

0: श्रोतेहो, तिची कथा या कमल देसाई लिखित पुस्तकातील कथेचं अभिवाचन आपण ऐकलं. अभिवाचन केलं होतं शैला सरदेशमुख यांनी.
1: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
1: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
2: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
0: 9:35 झाली आहेत. श्रोतेहो, आता सकाळी 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.
3: नाम कमाए, ये तो पता नहीं कि पिता की इच्छा के लिए या अपनी मंजिल को परखने के लिए, पर करण जौहर ने अपने करियर की शुरुआत बतौर अभिनेता ही की. मात्र 17 साल की उम्र में वो नजर आए दूरदर्शन के एक सीरियल इंद्रधनुष में. लेकिन उनके हुनर में कई ऐसे रंग मौजूद थे जिन्हें वो सभी के सामने लाना चाहते थे, और इसके लिए उन्होंने चुनी पर्दे के पीछे की जिंदगी. अब उन्हें मिल चुकी थी उनकी राह.

आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजले आहेत. आता ऐकूया चित्रबेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: अभिजीत आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गुलजार यांचं खूबसूरत या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीत जतीन ललित यांनी दिलं होतं.
1: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
2: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला लगेच कॉल करतो.
1: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
2: मग योग्य नंबर
1: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्डवर.
2: तुम्ही तर वाचवलं ताई.
1: कामापासून नाही.
3: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
0: श्रोतो ऐकूया श्रेया घोषाल आणि विनोद राठोड यांनी गायलेलं मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटातलं गीत.

श्रेया घोषाल आणि विनोद राठोड यांनी गायलेलं मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, सकाळचे 10:15 होत आहेत.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
2: श्रोतेहो, चित्रवेला या कार्यक्रमात आता संजीव दर्शन यांनी संगीत दिलेलं समीर यांचं गीत ऐकूया. मन या चित्रपटासाठी हे गीत गायले उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी.

उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं मन या चित्रपटातलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत संजीव दर्शन यांनी दिलं होतं. श्रुती होता चित्रभेला या कार्यक्रमातलं शेवटचं गीत आपण ऐकूया. समीर यांचंच, उदित नारायण यांनी गायलेलं, आनंद मिलिंद यांनी संगीत दिलेला हा चित्रपट होगी प्यार की जीत.

उदित नारायण आणि सहकार्य दलिले समीर यांचं गीत आपण होतं. संगीत आनंद मिलिंद यांचं होतं आणि चित्रपट होता होगी प्यार तुझी. या गीताबरोबरच चित्रकला

चित्रवेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 10:32 आणि 15 सेकंद झाली आहेत. आता सीआयईटी एनसीईआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम.

0: चौक दालने सोमवारी ही चालू।
1: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली सोलापूर।
2: काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
3: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी

0: मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली. एकदम बरं वाटतं आता, अगदी पूर्वी सारखं.
1: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी. तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
0: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार सावडी जवळ, सोलापूर.
1: सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत.
0: मोबाईल 98 50 33 88 07.

0: सुनील कुमार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं बालगीत आपण ऐकलं. शिवेंद्र सिन्हा यांचं संगीत सलील चौधरी यांनी दिलं होतं.
1: आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी योगा अत्यंत आवश्यक आहे.
2: म्हणूनच पुरडे कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन आले आहेत मोफत योगा शिबिर.
1: अनुभवी योगाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर 25 ते 30 मे सकाळी 6 ते 7:30 या वेळेत होईल.
2: तरी सर्वांनी याचा नक्की लाभ घ्यावा. जागा मर्यादित असल्याने पूर्व नोंदणी आवश्यक आहे.
3: फुरडे हाइट्स क्लब हाऊस, गणेश नगर, राजस्व नगर जवळ, विजापूर रोड, सोलापूर. संपर्क 90 28 0 38 555.

0: आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
1: पत्ता: MB चव्हाण गुरुकुल, लमन तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72-76-65-39.
2: शिंगवी ज्वेलर्स. लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
3: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पेढी.
2: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
4: श्रोतेहो, मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता प्रभाकर कारेकर यांनी गायलेलं एकच प्याला या नाटकातलं पद आपण ऐकूया.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची।
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह।
1: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर। पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या।

0: एकच प्याला या नाटकातलं प्रभाकर कारेकर यांनी गायलेलं पद आपण ऐकलं.
1: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धमाल करा शॉर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
2: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
0: श्रोते ऐकूया श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत, गायले अरुण दाते यांनी.

0: अरुण दाते आणि अनुराधा पोडवाल यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत श्रीनिवास खळे यांनी दिलं होतं.
1: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेसमध्ये डिप्लोमासाठी प्रवेश सुरू.
2: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दरवर्षी उत्कृष्ट निकाल,
1: एनबीए मानांकन प्राप्त, एमएसबीटीई चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. व्हीव्हीपी पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर.
2: संपर्क 83 798 64 555.
3: श्रोते हो, 1895 ते 1900 या 5 वर्षात सोलापुरात राज्यभरातील विविध नाट्य संस्थांनी विविध 35 नाटकांचे प्रयोग केले होते. संगीत एकच प्यालाचा तेलगू नाट्य प्रयोग सुरा वंशहरा नावानं विष्णू प्रासादिक नाट्य मंडळानं सादर केला होता. सोलापुरात होणाऱ्या कन्नड नाट्य प्रयोगांनाही हाऊसफुल गर्दी होत असे. अशी अनोखी माहिती आत्मसात करण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. लेखक रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. श्रोते हो, नक्की ऐका. 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.
0: श्रोते हो, आता मराठी गाण्यांच्या कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकूया. लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांनी गायलेलं शांता शेळके यांचं.

0: लता मंगेशकर, हेमंत कुमार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. आणि श्रोतेहो, याबरोबरच आता मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हिंदी गाणी ऐकणार आहोत थोड्याच वेळात.
1: आजच्या झकाझकीच्या जीवनात मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी योगा अत्यंत आवश्यक आहे.
2: म्हणूनच पुरडे कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन आले आहेत मोफत योगा शिबिर.
1: अनुभवी योगाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर

0: 25-30 मे सकाळी 6 ते 7:30 या वेळेत होईल.
1: तरी सर्वांनी याचा नक्की लाभ घ्यावा. जागा मर्यादित असल्याने पूर्व नोंदणी आवश्यक आहे.
2: फुर्डे हाइट्स क्लब हाऊस, गणेश नगर, राजस्व नगर जवळ, विजापूर रोड, सोलापूर. संपर्क 90 28 0 38 555.
3: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी, तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
4: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकी जवळ, सोलापूर.
3: मोबाईल 84 08 803 719 आणि 02172622.
5: किडनी स्टोन, मुतखडा, इरिट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99-606-55-381.
6: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
7: पण तू कसा ओळखलास?
6: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
8: VR पवार, साठी गल्ली, सोलापूर.
9: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला हिंदी भक्तिरचना आपण ऐकूया हरिओम शरण यांच्या स्वरात.

0: हरिओम शरण आणि सहकाऱ्यांनी गायलेली हिंदी भक्तिरचना आपण ऐकली.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
2: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
3: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
2: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
3: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
4: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
3: अरुण नरखेडकर अंदर.
2: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
5: चलो निकले गए.
6: जय, नेहा के सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
5: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
7: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
8: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
9: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
8: मोबाईल 9372707100.
0: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात अनुराधा पौडवाल आणि पंकज उदास यांनी गायलेली राणी मलिक यांची गझल आपण ऐकूया. संगीत अरुण पौडवाल यांचं.

0: अनुराधा पौडवाल आणि पंकज उदास यांनी गायलेली गझल आपण ऐकली.
1: बालरोग असो वा अस्थिरोग, स्त्रीरोग असो वा हृदयरोग,
2: कान नाक घसा किंवा दातांचे विकार, झटपट आणि विश्वासू सवलतीत उपचार.
1: सोनोग्राफी साठीही आता स्वतंत्र विभाग सोलापूरच्या एसटी स्टँड समोरच अंबिका हॉस्पिटल.
3: मोबाईल 99217555554.
4: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
5: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, अन्नपूर्णा मिठाई.
6: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
7: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
8: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156.
9: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू. अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
10: आणि हीच परंपरा जपत लेख जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
9: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
10: पुणे सोलापूर हायवे मोंडनीम.
9: संपर्क 87400034008.

0: किती पैसे कमवून आणले तरी कमीच कसे पडतात.
1: तुमचं गाडी वापरणं बंद करा म्हणजे पेट्रोल खर्च वाचेल.
0: असं दुर्गा सायकल डीलर्स मधून आज छान सायकल घेऊन येतो.
1: अय्या खरंच?
0: हो ना, सर्व नामांकित कंपन्यांच्या सायकली, स्पेअर पार्ट, विक्रीनंतरची सेवा, तसंच ठोक आणि किरकोळ सायकलीचे विक्रेते दुर्गा सायकल डीलर्स.
2: सर्व नामांकित कंपन्यांच्या गिअरच्या, विदाऊट गिअरच्या आणि इलेक्ट्रिक सायकल मिळण्याचं एकमेव ठिकाण दुर्गा सायकल डीलर यांची नवीन शाखा अगदी मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे एम्प्लॉयमेंट चौकात VIP रोड वर. मोबाईल 98 22 89 85 38.
3: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
4: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
3: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स
4: कडून. दागिने त्यांच्याकडूनच आणले.
5: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
6: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
7: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
6: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
7: पत्ता: MB चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72-76-26-65-39.
8: श्रोते, आता आमच्या कार्यक्रमाची निवेदन.
9: श्रोते, प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलिया आणि वर्षा ऋतूतील मोरांचं मनमुराद नाचणं. असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 सोलापुरात कोणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? या अशा एक ना अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी नक्की ऐका सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
10: जमीन,
11: शेतकरी,
10: पाऊस,
11: पाणी,
10: उघडीप,
11: वापसा,
10: पेरणी,
11: लावणी,
10: खुरपणी,
11: निंदणी,
10: कोळपणी,
11: फवारणी,
10: खतावणी,
11: कापणी,
10: छाटणी,
11: काढणी,
10: उफणणी,
11: पाखडणी,
10: प्रगत
11: शेतकरी,
10: गावकरी
11: मंडळ,
10: आकाशवाणी
11: सोलापूर,
10: दररोज
11: सायंकाळी 7:30.
10: माझ, तुमच, प्रत्येकाच,
11: सर्वांच गावकरी मंडळ.
6: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ञ डॉक्टर दिलीप बुर्टे आणि डॉक्टर निहार दिलीप बुर्टे यांचं
7: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर.
6: मोबाईल 7083069496.
7: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड JK असोसिएट्स.
6: स्टायलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुक टॉप्स,
7: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
6: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध.
7: आजच भेट द्या नुरवी अँड JK असोसिएट्स, शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, पंचकट्टा, सोलापूर. मोबाईल 99-22-111-725.
6: नुरवी अँड JK असोसिएट्स, तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख.
7: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन।
12: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल कॉलेज ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
7: पवन बॅग स्टोअर्स नवी पेठ पारस इस्टेट समोर सोलापूर।

0: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, अहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
0: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
2: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर।
3: मोबाईल 77192922555।
4: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी।
5: अगं अक्की, काय सांगत होतीस ग तू?
6: होत ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
5: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली।
6: पाणी उकळून शांत घ्याव।
5: काय पण तुझं शानपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
6: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी।
5: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
6: रेडोने सांगितलं मला। बर का, कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजत तू शिकवतोय ना
5: अक्के? रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ।
4: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी।
7: श्रोते, आता हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकूया। एम तुर्जी यांचं, श्रेया घोषाल आणि स्वरूप खान यांनी गायलेलं। संगीत आहे संजय लीला भंसाली यांचं। चित्रपट पद्मावत।

श्रेया घोषाल, स्वरूप खान आणि सहकार्यांनी गायलेलं एम तुरसी यांचं पद्मावती या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीत संजय लीला भन्साली यांचं होतं. याबरोबरच हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. दुपारचे 12 वाजता आहेत. 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू आणि दुपारी 1 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत मधुलिका नेरुरकर, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात.

0: रोहित, अरे जरा बालकनीत जाऊन त्या चिकवड्या तेवढे उलटून ये ना प्लीज.
1: काय काय काय उलटून येऊ?
0: अरे साबुदाण्याच्या चिकवड्या केल्यात थोड्याशा, मी मगाशी एकदा उलटवून आले, आता तू जा.
1: अगं बाहेर ऊन बघ केवढं आहे, काळा वगैरे झालं तर मी.
0: तू पण ना जिथे तिथे तुला विनोद कसले सुचतात रे. हा आणि आता आणखी काय काळा का गोरा काय व्हायचा बाकी तू?
1: हे माझ्या आई समोर बोल फक्त, हे कशी रिॲक्ट करेल ती. आणि हे बघ, मी विनोद वगैरे करत नाहीये, खरंच माझी त्वचा टॅन होईल.
0: अरे पण त्या चिकवड्या म्हणजे साबुदाण्याच्या पापड्या खाताना मात्र मजा येईल, कुरुम कुरुम करत खाशील बरा, हो की नाही?
1: म्हणजे तुम्हाला कामाला लावायचं ठरवलंच तर बोल काय करू.
0: अरे काय करू काय काय करू, बाहेर जा, एक एक चिकोडी.

0: उचल आणि उलट करून ठेव, झालं.
1: ठीक आहे ठीक आहे. लहान असताना आईला नेहमी मदत करायचोच हे करण्यासाठी, आणि फक्त आईलाच नाही शेजारच्या काकूंकडे सुद्धा जायचो.
0: म्हणजे केवढा एक्सपिरियन्स आहे तुला. पण मग आज बायकोला मदत करायची आहे, तेवढी कुरकुर कुरकुर कशाला चालली आहे?
1: कुरकुर केली मी सुखदा, मी फक्त म्हटलं काळा होईन वगैरे. ठीक आहे, जातो चिकवड्या उलटायला.
0: आणि मी काही इथे नुसती

0: चिकोड्या म्हणायचे. मग हे आणि ते वेगळं असतं का ग?
1: नाही, चिकवड्या, चिकोड्या, पापड्या सगळं काही एकच आहे. आणि आजकाल ते इन्स्टावर पण दाखवतात बरं.
0: ओके ओके. आज की नाही माझ्या ज्ञानामध्ये भर पडलेली आहे. आपल्या लहानपणी आई, आजी, काकू, मामी उन्हाळ्यामध्ये काय काय काय काय बनवायचं नाही?
1: उन्हाळी वाळवणातल्या गोष्टी केवढी व्हरायटी असायची. तरे तरेचे पापड, कुरडया.
0: आणि ते काय ते चमच्याने घालतात?
1: ते सांडगे. कुणी हाताने सुद्धा घालतात. वेगवेगळ्या डाळी घालून त्याचे सांडगे करून ठेवायचे. मग जेव्हा भाज्या कमी मिळतात तेव्हा हे सांडगे तोंडी लावणं म्हणून वापरायचे.
0: हे पण मला सर्वात काय आवडायचं सांगू?
1: हा,
0: बटाट्याचा किस आणि वेफर्स. म्हणजे आठवणीने सुद्धा तोंडाला पाणी सुटलं बघ.
1: आणि उडदाचे पापड काय किंवा बटाट्याचा किस काय, अर्धवट ओले अर्धवट सुकलेले असं खातानाची मजा तर आहा बहार असायची. खरंच तू म्हणालास तसं, त्या आठवणीने सुद्धा तोंडाला पाणी सुटलं.
0: आणि आमची नमा आत्या कोकणातून ते पोह्याचे पापड ते पाठवायची आणि घरचे आंबे, त्या आंब्याची आंबा पोळी पाठवायची, ती वेगळीच मजा असायची बघ.
1: पोह्याचे पापड सुद्धा साधे आणि ताकातले. काय चव असते ना या पापडांची.
0: पण सुखदा, जसं दिवाळीच्या फराळाचं झालंय ना तसंच या वाळवणातल्या पदार्थांचं सुद्धा झालंय असं तुला नाही वाटत का?
1: म्हणजे रे?
0: म्हणजे बघ, दिवाळी फराळाचे सगळे पदार्थ आता 12 महिने मिळतात, त्यामुळे त्याची पूर्वी जशी क्रेज असायची ना तशी राहिलेली नाही आता.
1: आपण खरंच किती आतुरतेने वाट पाहायचो दिवाळीची फक्त या फराळाच्या पदार्थांसाठी. कारण चकली किंवा शंकरपाळे एरवी क्वचितच खायला मिळायचे.
0: हो ना, तसंच झालं या पापड कुरड्या वगैरेंचं. म्हणजे सगळ्या गोष्टी सगळीकडे 12 महिने मिळतात, त्यामुळे त्याचं अप्रूप असं काही राहिलं नाही.
1: खरंय काही अंशी तू म्हणतोस ते, पण अर्थात घरी केलेलं वेगळंच ना. हा, आणि असू दे, मी काय म्हणते हे बघ रोहित, नंतर प्लीज भांडी तेवढी लावून ठेव आणि मशीन मधले कपडे वाळत घाल.
0: का का? म्हणजे आज आपली रेखा तुझ्या भाषेत कामवाली नव्हे तर तुझी गृहसखी सुट्टीवर आहे की काय?
1: अरे हो, तिचा सकाळीच फोन आला. तिला दर महिन्याला हा थोडा त्रास असतोच.
0: अच्छा, म्हणजे तो नेहमीचा त्रास बायकांचा?
1: हो रे, मासिक पाळीचा. तरी हल्ली स्त्रिया सुद्धा स्वच्छतेची काळजी घेतात. म्हणजे ही आपली रेखा सुद्धा सॅनिटरी पॅड्स वगैरे वापरते म्हणाली, पण तरी कधी कधी व्हायचा तो त्रास होतोच.
0: यावरून मला आठवलं, परवा येताना आपल्या पालिकेच्या दवाखान्याबाहेर बोर्ड लावलेला बघितला.
1: कसला रे बोर्ड?
0: 28 मे या दिवशी तिथे याच संदर्भात एक शिबिर आयोजित केलेलं आहे. कारण 28 मे काय म्हणतात त्याला, जागतिक मासिक पाळी दिवस असं काहीतरी.
1: जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस किंवा वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन डे असा तो साजरा केला जातो.
0: अगं पण त्या त्या वयात त्यांची आई, मावशी वगैरे त्यांना ही माहिती देतातच ना. आणि आता ही तर नैसर्गिक गोष्ट आणि प्रत्येक स्त्रीला सामोरं जावंच लागतं त्याला.
1: पण हे सामोरं जाणं सुसह्य व्हावं याविषयीची जागृती करणं हा या दिवसाचा हेतू असतो. आणि एक गंमत आहे बरं का, यासाठी 28 मे हा दिवस का निवडला असेल बरं?
0: स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांचा जन्मदिवस वगैरे एखाद्या मोठ्या डॉक्टरचा जन्मदिवस असेल.
1: अरे 28 दिवसांचं हे चक्र असतं आणि म्हणून तारीख 28. साधारण 4 ते 5 दिवस हा त्रास होतो आणि म्हणून मे हा 5वा महिना.
0: अच्छा, म्हणून 28 मे असं आहे तर. पण जे सगळ्यांना ठाऊक आहे त्यात हे वेगळं काय शिकवणार आणखी?
1: आरोग्याविषयी किंवा जंतुसंसर्गाविषयी जागरूकता निर्माण करणं, गैरसमज असतात बरेचसे ते दूर करणं, खोट्या मान्यता आहेत, सुरक्षित स्वच्छता साधनांचा वापर वाढवणं, असे वेगवेगळे विषय याच्यामध्ये येतात.
0: भारी आहे, भारी आहे सगळं. सुखदा, हे दिवस साजरे करणं वगैरे बद्दल आपण सुद्धा क्वचित उपरोधानं किंवा उपहासानं बोलतो अनेकदा, नाही का?
1: कसली कसली फॅड आहेत असंही म्हटलं जातं. पण प्रत्येक दिवसाचं खास असं महत्व निश्चितच असतं.
0: नक्कीच नक्कीच. म्हणजे आपण कुठे थट्टा करतो? आता हेच बघ, तू म्हणालीस ती स्वच्छता आणि आरोग्य, तसाच महत्वाचा दुसरा आरोग्य विषय म्हणजे गुटखा तंबाखू खाणं.
1: बरंय बाबा, आपल्याकडे कुणाला या सवयी नाहीये.
0: पण आपली शर्वरी एकदा म्हणाली होती, आठवते ना तुला?
1: काय?
0: मला सिगरेट ओढून बघायची म्हणे.
1: काही शर्वरी आणि सिगरेट छे, कल्पना सुद्धा करवत नाही.
0: अगं मजा ऐक ना, आपले ते अनंत काका वैद्य आहेत ना, ते म्हणाले तिला ओव्याची सिगरेट द्या एकदा ओढायला.
1: अरे देवा, मग काय खरंच दिली की काय तुम्ही तिला ती ओव्याची सिगरेट वगैरे?
0: हो बाबा, आपले आणखी ग्रेट दिली ओव्याची बिडी बनवून आणि तिने एक झुरका मारला आणि खोकता खोकता नुसती पुरे वाट झाली तिची.
1: अरे कमालच आहे मुलीची. पण रोहित किती गंभीर, म्हणजे भयंकर येणार आहे.

0: हे दारू सिगारेट तंबाखू गुटखा या सगळ्याचं व्यसन घरच्या घर बर्बाद होतात रे अनेक.
1: तरी हल्ली पाकिटांवर स्पष्ट शब्दात आणि तेवढ्या स्पष्ट चित्रांमधून त्याचे भयंकर घातक परिणाम सुद्धा सांगितलेले असतात.
0: लोकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी नसते का रे, कुटुंब वगैरे तर आणखी नंतरची बाब.
1: आणि म्हणूनच 31 मे हा तंबाखू विरोध दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि हा चक्क जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेला दिवस आहे. तंबाखूचे घातक परिणाम त्याच्याविषयी जनजागृती करणं किंवा या भयानक आकर्षणापासून स्वतःचा बचाव करण्यास सांगणं असे अनेक कार्यक्रम राबवले जातात या निमित्ताने.
0: हो ना, इतर कोणासाठी नाही तर आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी तरी लोकांनी जागरूक असायला हवं रे.
1: खरंय खरंय, जागरूक असलंच पाहिजे लोकांनी, पण तेवढंच जागरूक असलं पाहिजे घरातल्या स्त्रीने सुद्धा. म्हणजे आपल्या नवऱ्याच्या भूकेबाबत आणि जेवणाबाबत. असं तुला वाटत नाही का सुखदा?
0: वाटतं वाटतं. हा, घरातली स्त्री पुरेशी जागरूक आहे बरं. सगळी व्यवस्था आधीच करून ठेवलेली आहे.
1: अरे वा.
0: मी काय म्हणते, शेजारच्या खोलीमध्ये लॅपटॉपवर काम करणाऱ्या आपल्या भगिनींना आवाज द्या आणि आधी जेवून घेऊ मग पुढच्या कामांना लागू.
1: ठीक आहे. शर्वरी, ए शर्वरी, अगं झाला का तुझा कॉल शर्वरी?
0: अरे ओरडून का विचारतोय, तिथे जाऊन हळूच विचार की, हे सुद्धा वेगळं सांगायचं का रे.
1: बर,
2: आले आले. हा, मी या हाकेची वाटच बघत होते. माझा कॉल आताच संपला आणि आता मला किनी सपाटून भूक लागली आहे. आज खाने में क्या बनाया है?
1: अगे खादड खाऊ. खाने में क्या बनाना है असं विचारायला हवं, त्याऐवजी चक्क क्या बनाया है असं विचारतेस तू.
2: अरे दादा, मी तिकडे घरी सगळ्यांचा स्वयंपाक करून आले, मोहितचा डबा भरून मग इथे आले, तेव्हा पुन्हा किचन मध्ये जायला सांगू नकोस हा प्लीज.
0: आणि रोहितने सांगितलं ना तरी मी तुला तिकडे अजिबात फिरकू देणार नाही, कारण सगळा स्वयंपाक तयार आहे बरं.
1: चला मी फटाफट पानं घेतो आणि मस्त सॅलड कापतो. आणि हा अगं, पेनवरून आणलेला तो पांढरा कांदा तोही घेऊया.
2: दादा, फक्त तोंडाने फटाफट असं म्हणून काम फटाफट होत नाहीत हा, त्यासाठी हात सुद्धा तेवढ्याच फटाफट चालवावा लागतो. म्हटलं
1: बघ बघ बघ, आता माझा हात कसा चालतो ते फटाफट. हा सुखदा, ते पोह्याचे पापड जरा तळशील का तोंडी लावायला?
0: नो नो, अरे एवढ्या उन्हाचं तळकट खाणं बरं नाही. आपण शांत थंडावा देणारा असा सात्विक आहार घेऊया.
2: ते दुसरे कोणते असतात ग? राजसी आणि आणि तामसी.
0: बरोबर, आपल्याला यातला कोणताच आहार नको. म्हणजे मी छानपैकी ताक करते, त्यात सैंधव आणि जिरेपूड घालायचं.
1: हे बघ, तळायचं नसेल तर एवढ्या कुरड्या पापड्यांनी चकल्यांचा घाट घालतेस कशाला तू? डबे भरून ठेवायला का नुसतं?
2: हे दादा,
1: आपल्याला पटत बुवा.
2: असं रुसू बाई रुसू नको रे करू तू. अरे सुखदा म्हणते ते अगदी बरोबर आहे, या ऋतूमध्ये सात्विक आणि सहज पचेल असाच आहार घ्यायला हवा.
1: कळलं, आता पुन्हा तुम्हा दोघींचं आहार आणि आरोग्य पुराण सुरू करू नका. वाढा, जे आहे ते पानात वाढा एकदाच. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो आणि खातो.
0: उदर भरण नो हे जाणी दे यज्ञ कर्म. रोजच जेवण हा सुद्धा एक यज्ञ कर्म असतो बरं रोहित.
2: हे सुखदा, या यज्ञ कर्म शब्दावरून आठवलं.
0: काय ग?
2: अगं मुक्ताप कॅम्पला जाणार आहे.
0: अच्छा.
2: बऱ्याच प्रकारचे खेळ आणि छान छान ऍक्टिव्हिटीज आहेत.
1: हे तू चांगलं करतेस. बाकी म्हणजे तिला वेगवेगळ्या कॅम्पना शिबिरांना पाठवतेस?
2: अरे दादा ऐक ना, 28 तारखेला स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे.
0: हो बरोबर, पण मग?
2: तर कॅम्प आयोजकांनी मुलांना सांगितलं आहे की अन्य खेळांबरोबरच सगळ्या मुलांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सुद्धा छोटस भाषण करायचंय.
0: अच्छा.
2: त्यांच्या काही आठवणी सांगायच्या आहेत.
1: वा वा वा वा, किती छान उपक्रम आहे. म्हणजे अशा या उपक्रमांमुळे मुलांना आपल्या देशातल्या महान व्यक्तिमत्वांची ओळख होऊ शकते, नाही का?
2: होय. तर मुक्ता आणि मी थोडी तयारी करत होतो तर त्यात म्हटलं आहे की देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि रक्षणासाठी स्वतःचं बलिदान देणं हेच खरं यज्ञकर्म आहे असं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत असत.
0: हो ना, जन्मभूमीसाठी प्रत्यक्ष मरण आणि मरण यातना सोसणं हे सुद्धा यज्ञकर्मच आहे. तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण. किती बोलक्या ओळी येत रे.
1: पण सुखदा, म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे रूढ अर्थाने वापरल्या जाणाऱ्या यज्ञकर्मातल्या अंधश्रद्धा किंवा अनिष्ट प्रथा असतील त्यांच्या विरोधात होते.
0: माझ्या वाचनात असं आलं तर रोहित की यज्ञकर्माचा अर्थ हवन या मर्यादित अर्थाच्या पलीकडे सावरकरांनी नेला.

0: वैज्ञानिक प्रक्रिया करून पर्यावरणाचं शुद्धीकरण आणि समाजाचं हित साधण्याचं साधन म्हणजे यज्ञकर्म मानलं गेलं पाहिजे असं सावरकरांचं मत होतं.
1: हो ना, देशासाठी तन मन झोकून काम करणारे असे थोर स्वातंत्र्यसेनानी लाभणं हे आपलं भाग्यच ना.
2: आता प्रत्येक जण म्हणजे आपण सामान्य माणसं त्यांच्यासारखं त्याग किंवा बलिदान करू शकत नाही, पण ज्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व दिलं, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ते स्वातंत्र्य अबाधित राहावं, अखंड राहावं, यासाठी तरी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू शकतो की नाही.
1: दादा, तू असं काही पोट तिडकीने बोलतोस ना तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर काही आगळंच तेज येतं.
2: शर्वरी, हा काही गमतीचा विषय नाही, मी सिरियसली बोलतोय.
1: अरे दादा, मी सुद्धा गंमत करत नाहीये, अगदी मनापासून सांगते.
2: काय
1: खरंच, तू या सेन्सिबल विषयावर बोलतोस ना तेव्हा वेगळाच वाटतोस ना रोहित दादा.
0: खरंय शर्वरी म्हणते ते, पण ना माणसात असंच कॉम्बिनेशन असायला हवं.
2: असं कॉम्बिनेशन म्हणजे?
0: म्हणजे मजेच्या वेळी मजा आणि गंभीर बोलणं सुरू असेल तेव्हा पूर्ण गांभीर्यानं वागणं बोलणं.
1: करेक्ट, माय दादा इज माय दादा, माय दादा स्ट्रॉंगेस्ट.
0: वा,
2: थांब, एक मिनिट, सुखदाच्या आधीच्या वाक्याचा आणि या वाक्याचा नेमका संबंध काय हे कोणी मला समजावून सांगेल का?
0: संबंध वगैरे जाऊ दे रे, तिला ऐकून आपला दादा खूप भारी वाटतोय एवढंच म्हणायचं असेल.
1: हो अगदी बरोबर, पण हे भारीवाल्या दादा मगाशी मोठ्या घोषणा केल्यास हे करूया आणि ते करूया फटाफट आणि पटापट.
0: हो ना, आणि आता फक्त शब्दांची झटापट चाललीये.
2: पण
0: चला चला हात चालवा, नंतर माझं हे चकल्यांचं काम पूर्ण करायचंय.
1: ए सुखदा, मी हे तुझं साबुदाण्याचं भिजवलेलं मिश्रण असंच खाऊ का थोडं?
0: लहानपण आठवलं तुला गे की मगाशी मी आणि रोहित हेच बोलत होतो की चिकवड्या सुद्धा पूर्ण वाळायच्या आधी बटाट्याचा किस सुद्धा हे वाळवणातले पदार्थ असे अर्धवट ओलसर असताना आपण कसे गट्टम करायचो.
2: त्याचे ओले पापड, बटाट्याचा मऊ मऊ ओला किस आणि साबुदाण्याच्या अर्धवट वाळलेल्या पापड्या, काय स्वर्ग सुख असायचं ग खरंच.
0: आता हे ताक मी घुसळू का तू घुसळणारे रोहित?
2: म्हणजे आता तू सांगत असशील तर
0: मग तू ते ताक घुसळ, मी जिरे पूड घालते, मग आपण त्या पेय सुखाचा आनंद घेऊया.
1: आणि हा कांदा मी बुक्कीने फोडते. दादा, आपले कोकणातले दाजी काका फोडायचे तसा.
2: हे बाई, हे असले उद्योग काही तू करू नकोस. बुक्कीने कांदा फोडताना मुलगी जखमी अशी बातमी द्यायला गेला.
1: दादा, मी काहीही मोठं काम उत्साहानं हाती घेतलं तर तू नेहमी ना उमेद करतोस. हा
0: ना उमेद, वा वा शर्वरी, क्या बात है, मुलगी शिकली प्रगती झाली.
2: आधी बुक्की आणि मग ना उमेद. हा आता पानं वाढण्यात प्रगती होऊ दे म्हणजे झालं, पोटातले कावळे काव काव करून दमले आणि गुडुप्प झोपले.
1: मला तर ही कविताच वाटली, बघ बघ चालीत म्हणून बघ, पोटातले कावळे काव काव कावले खूप खूप दमले आणि जाऊन झोपले.
0: वा, बाल कविता म्हणून छापूनच घ्या तुम्ही दोघांनी. काय चाललंय रे तुमचं, काही कळत नाहीये. रोहित, मगाशी मी तुला काहीतरी सांगितलं होतं, त्या चिकवड्या बिचाऱ्या वाट बघतायत, आता रोहित येईल आणि आम्हाला उलट होईल म्हणून.
2: अगं काय करू आता, तूच सांग मला, पोटातली भूक माणसाला बधीर करून टाकते असं म्हणतात ते, काय खोटं नाहीये. मेंदू चालेन असा होतो, जीप जड होते, डोळ्यासमोर घेरी येते,
1: पण त्यातूनच कविता सुद्धा सुचते.
0: म्हणायला माणसं तीन तीन आहेत पण हात मात्र एकाच माणसाचे चालू आहेत. बिचारी सुखदा.
2: चला चला, हा हे बघा, मी बोलता बोलता छान काकडी टोमॅटो कापून सुद्धा टाकलेले आहेत. हा पांढरा कांदा आणि हे घेतलं पाणी.
1: आणि मीही बसले जेवायला. येऊ द्या येऊ द्या, गरमागरम वाफाळता इंद्रायणी भात येऊ द्या, त्यावर गरम वरण आणि तुपाची धार. आणे दो, चला उदर भरण नाही यज्ञ कर्म करूया.
0: फार विनोदी मुलगी आहे, भावासारखीच आपल्या वात्रटपणा करत असते.
1: छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ,
2: उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ.
0: जगाला आकार विकार नंतर द्या, आता फक्त पोट भर झुंढेकार द्या.
2: सुखदा प्लीज. नाही, काय तुझी याद होत
0: आहे,
2: म्हणजे केवळ आकारला जुळवायला ढेकार म्हणते. ढेकार.
0: मज्जा केली रे, मला सुद्धा कधी कधी तुमच्यासारख्या पांचट चारोळ्या करायची हुक्की येते. बघ हे घे सरप्राईज.
2: वा, म्हणजे पोह्याचे पापड तू तळलेस तर शेवटी. मला तसा मगाशी वास येत होता, म्हणजे सुगंध त्याचा.
0: हो,
2: थँक्यू. अशी बायको पाहिजे.
0: चला करा आता सुरुवात जेवायला.
2: पापड खाल्ला करम करम, लोणचं खाल्लं चटक.

0: पटक
1: भात खाला गुट्टू गुट्टू कढी प्याली बुरुक बुरुक
2: चटणी खाली एक बोट भरलं बाळाचं पोट पोट
0: आणि ढेकर आले ढुरुक ढुरुक बाळ हसलं
1: खुदुक खुदुक.

श्रोतेहो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते मधुलिका नेरुरकर, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे.

0: श्रोते हो, आता ऐकूया दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची चेतना झांजे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, आपल्या समाजात आज अशी अनेक मुलं आहेत ज्यांच्याकडे अपार क्षमता आहे, पण त्यांना आपली भाषा शब्दांच्या स्वरूपात ऐकू येत नाही. अशी ही कर्णबधीर मुलं आवाज ऐकू शकत नसली तरी त्यांची जगण्याची उमेद, त्यांची स्वप्न आणि त्यांची संवेदनशीलता कधीच कमी नसते. ते डोळ्यांनी जग पाहतात, हाताच्या हालचालींनी संवाद साधतात आणि मनापासून भावना अनुभवतात. या मुलांना गरज असते ती फक्त आत्मविश्वासाची, योग्य मार्गदर्शनाची आणि आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्याची. आपण जर त्यांना समजून घेतलं, त्यांच्याशी त्यांच्या पद्धतीने संवाद साधला, तर त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारं हसू हे जगातलं सर्वात सुंदर हसू असतं. तर श्रोते हो, आज अशाच निरागस कर्णबधीर मुलांसाठी कार्य करणाऱ्या मैत्री फाउंडेशन संस्थापित प्रेरणा स्पेशल स्कूलच्या मुख्याध्यापिका वर्षा वैद्य यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. मॅडम, तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: मॅडम, आज स्पेशल चाइल्ड मुलांच्या अनेक शाळा आहेत, पण फक्त कर्णबधीर मुलांसाठी शाळा सुरू करावी असं तुम्हाला का वाटलं आणि त्यामागचा नेमका उद्देश काय होता?
1: मी मराठी हा विषय घेऊन मुंबई युनिव्हर्सिटीतून पहिले MA केलेला आहे. त्याच्यानंतर मी चेंबूरला हशू अडवाणी कॉलेज आहे, तिथून BEd स्पेशल मुलांचा, स्पेशल म्हणजे फक्त कर्णबधीर मुलांसाठीचा कोर्स केलेला आहे. त्याच्यानंतर मी नवी मुंबईमध्ये एका शाळेमध्ये होते, एक प्रतिष्ठित शाळा होती तिथे. त्या मुलांकडे म्हणजे आमच्याकडे फक्त कर्णबधीर सेक्शन होतो, त्या शाळेमध्ये मी शिकवत होते. पण काही काळाने ना मला असं वाटलं की मी कोणत्या उद्देशाने या क्षेत्रात आलेली आहे, तर तो जो दृष्टिकोन होता तो मला थोडासा खटकत होता. माझं जे उद्दिष्ट आहे ह्या मुलांना शिकवण्याचं ते पूर्ण होत नव्हतं असं मला कुठेतरी एक खटकलं. तर त्यावेळी मग काही पालकांचा मला सपोर्ट होता, तर ते पालक म्हणाले, ताई आपण दुसरीकडे कुठेतरी शाळा काढूया का,

0: तुम्ही कुठेही या, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तर अशा माझ्या अजून दोन सहकारी शिक्षिका आहेत, निर्मल पाटील आणि छाया खताळ.
1: बरं,
0: तर आम्ही विचार केला की आपण एखादी नवीन एक संस्था काढू जिथे आपल्याला या मुलांना शिकवण्याचं जे आपले उद्दिष्ट आहे ते आपण पूर्ण करू शकू. त्याने आम्ही मैत्री फाउंडेशन ही संस्था सुरू केली. आता अगदी जागा वगैरे शोधण्यापासून सुद्धा पालकांनी आम्हाला मदत केलेली होती. म्हणजे सुरुवातीला तर सांगते एका घरामध्ये दोन खोल्यांमध्ये आम्ही शाळा सुरू केली.
1: बरं,
0: पण तरी जे पालक होते ते आमच्या बरोबर आले. ते म्हणाले आम्हाला काही काही इन्फ्रास्ट्रक्चर मोठं नकोय, पण आम्हाला शिक्षिका म्हणून तुम्ही तिघी आहात ना, आम्हाला तेवढं हवे, आम्हाला आमच्या मुलांचं शिक्षण सुरू झालं पाहिजे. असं करून आम्ही 2013 एका छोट्याशा घरामध्ये शाळा सुरू केली.
1: बरं,
0: आता अडचणी तर सुरुवातीपासून आम्हाला खूप आल्या. रेसिडेन्शियल होती, बिल्डिंग होती एक ती साधी. आता मुलं एक 5 मिनिटं तरी बाहेर जाणार, हसणार, बोलणार, पण त्याचा पण लोकांना त्रास व्हायला लागला. आम्ही म्हणे दुपारी झोपणं तेवढ्यात तुमची मुलं किती गप्पा मारतात, किती मस्ती करतात. आता मुलंच आहे ती, थोडं तरी त्यांना काहीतरी
1: समजून,
0: बाकी ग्राउंड नाही काही नाही, तर काहीतरी हवं ना. तर तो एक त्रास झाला. मग त्याच्यानंतर आम्ही दुसरी एक शाळेमध्ये गेलो जी नॉर्मल शाळा होती.
1: बरं,
0: तिथे छान आम्हाला जागा मिळाली. तिथे पण आमच्या पालकांच्या ओळखीनेच मिळाले, तिथे पण आम्हाला पालकांनी सहकार्य केलं. तर ती शाळा तर आम्ही अक्षरशः म्हणजे हातामध्ये झाडू घेऊन झाडण्यापासून पुसण्यापासून सगळं आम्ही शिक्षकांनी मुलांनी आम्हाला मदत केली.
1: बरं,
0: तिथे आमची छान चालू होती जागा, पण त्यांची जागा ती रिडेव्हलपमेंटला गेली. रिडेव्हलपमेंटला इन द सेन्स त्यांना तिथे कॉलेज बांधायचं होतं.
1: बरं,
0: त्याच्यामुळे ती आम्हाला जागा सोडावी लागली. आता आम्ही पुन्हा जुईनगरला एका ठिकाणी आलो, तिथे पण आम्हाला नॉर्मल एक शाळा आहे. तर त्यांनी त्यांचे 2 रूम भाड्याने दिलेले आहेत आणि आता तिथे आमची शाळा सध्या सुरू आहे.
1: म्हणजे नॉर्मल मुलांची शाळा आहे त्याच बिल्डिंगमध्ये तुमच्या मुलांचीही शाळा सुरू आहे.
0: हो हो,
1: तुमच्या ह्या ज्या सहकारी मैत्रिणी आहेत, तुम्ही मिळून ही संस्था सुरू केली, तर ह्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी देखील कर्णबधीर मुलांना शिकवण्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे का?
0: माझ्या बरोबर ज्या छाया खताळ म्हणून आहेत, त्यांनी भायखळ्याला CITT म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे, सध्या ती बंद झाली, पण त्यांनी तिथून प्रशिक्षण घेतलेलं आहे, त्यांनी पण BEd केलेलं आहे. दुसरी माझी मैत्रीण निर्मल पाटील म्हणून आहे, त्यांनी कोल्हापूरमधून गेलेलं आहे शिक्षण. हा, आणि आता आम्ही तिघी म्हणून आमच्या तिघी आम्ही स्पेशल एज्युकेटर म्हणून आहोत.
1: बरं,
0: हा, या शिक्षकांना ना स्पेशल एज्युकेटर म्हणतात, म्हणताना नुसतं टीचर असं
1: नाही म्हणत.
0: आणि मुलं आणि पालक आम्हाला ताई म्हणूनच म्हणतात. आम्हाला कधी टीचर आणि बाई असं म्हणत नाहीत, कोणी म्हणत नाहीत, आम्हाला ताई म्हणूनच म्हणतात सगळेजण. जे शिक्षक असतील त्यांना दादा आणि आम्ही ताई.
1: बऱ्याचदा मुलांची शाळा सुरू करायचं म्हटलं की प्ले ग्रुप, नर्सरी अशी सुरुवात होते. तर तुमच्या शाळेत कोणत्या वयोगटातल्या मुलांना शिक्षण दिलं जातं?
0: आमच्याकडे बघा, जसे ऍडमिशन होतील वयोगटाची जर आमच्याकडे काही अट नसते, जेव्हा तुम्ही शाळेत घालाल आम्ही तर वाट बघत असतो लवकरात लवकर तुम्ही शाळेत घाला. आमच्याकडे आतापर्यंत लहानात लहान म्हणजे 3.5 वर्षाचं मूल आलेलं आहे.
1: बरं,
0: अशी 2 मुलं आलेली आहेत की जे अगदी 3.5 वर्षाचे. आम्हाला खूप बरं वाटलं की एवढ्या लहान असताना घातलं.
1: बरं,
0: नाहीतर पालक काय करतात ना, घालतातच उशिरा. आता तुम्ही कधी बघाल ना आमचे वर्ग, तर एक मूल असतं 5 वर्षाचं तर एक असतं 10 वर्षांचं. आता जसं सांगते, गेल्या वर्षी आमच्याकडे 10वीची एक बॅच झाली. आधी आमच्याकडे बऱ्याच 10वीच्या मॅच झाल्या, पण गेल्या वर्षी तो एवढा डिफरन्स होता की एक मुलगा जमतेम 14 वर्षांचा होता, तो जूनमध्ये 15 होणार होता, आणि 2 मुलं होती ती 20 वर्षांची होती. तेवढा एज डिफरन्स आमच्याकडे असतोच. आत्ता पण माझ्या वर्गात एक मूल आहे ते 4 वर्षांचं आहे, तर दुसरी 2 मुलं आहेत ती 8 वर्षांची आहेत.
1: बरं,
0: आता त्याला त्याच्या आई वडिलांनी लवकर घातलं, ह्या पालकांनी उशिरा घातलं, मग ते पुढे पुढे तो डिफरन्स बहुतेक तरी तो राहतो.
1: एकूण किती मुलं शिक्षण घेत आहेत तुमच्या शाळेत?
0: आता आमच्याकडे ना 20 मुलं आहेत, ती माझी 10वी पास झालेली आहेत.
1: बरं,
0: आणि आतापर्यंत माझ्याकडे आता 20 मुलं आहेत. आता गेल्या वर्षी 25 होती, आता 5 मुलं होती, 10वी पास झाली. साधारण एका ह्याच्यात आमच्याकडे 5 मुलं तरी असतात, 5 ते 6 मुलं. आता एका वर्गात 7 मुलं आहेत. आता जसा वर्ग होईल तसं, आता एका वर्गात माझ्याकडे 3 मुलं आहेत.
1: बरं,
0: हा, त्याच्यामुळे एका वर्गात किती मुलं असं पण आमच्याकडे रेशो ठीक आहे. आमच्याकडे एका टीचरला तुम्ही साधारण 6 ते 7 मुलं देऊ शकता, कारण ती हँडल करणं कठीण जातं त्याच्यापेक्षा जास्त. त्याच्यामुळे आम्ही 5 ते 6 मुलंच एका वर्गामध्ये देतो. तर आता काही जणांकडे 3 मुलं आहेत, तर काही जणांकडे 7 मुलं आहेत, तेवढा डिफरन्स असतो. तसं
1: स्पेशल चाइल्ड मुलांसाठी अनेक शाळा आहेत आपल्याकडे, पण कर्णबधीर मुलांसाठी बोटावर मोजण्या इतक्या शाळा आहेत. तुमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या शहरातून मुलं शिक्षणासाठी येत असतील, तर त्याबद्दल सांगा ना.
0: कसं आहे ना, आमच्याकडे येतात, आमच्याकडे अगदी उरणपासून आणि ठाण्यापासून मुलं येतात. कारण नवी मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर स्पेशल स्कूल आहेत, पण कशा आहेत, आयडीची मुलं आहेत, इंटेलेक्च्युअल डिसेबल मुलं आहेत आणि

0: ब्लाइंड मुलं आणि डेफ मुलं अशी आपण शाळा आहेत. काही ऑटिस्टिक मुलं आहेत, पण आमचीच एक शाळा अशी आहे की ती फक्त म्हणजे फक्त कर्णबधीर मुलांची आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे एक ठाण्याहून पण मुलगा येत होता.
1: बरं,
0: ठाण्याहून म्हणजे तो थोडासा ऑटिझम मध्ये होता आणि कर्णबधीर पण होता, मल्टिपल हँडीकॅप होता. तर त्याच्या पालकांनी तर त्याच्यासाठी गाडी ठेवलेली, तो ड्रायव्हर त्याला घेऊन यायचा, दिवस थांबायचा आणि मग संध्याकाळी त्याला पुन्हा घरी घेऊन जायचा. आधी आमच्याकडे एक मुलगी येत होती, उरवणून येत होती. ती तर 4-5 वर्षाची असतानाच येत होती आमच्याकडे. तिची आई पण दिवसभर एखादं आपण व्रत केल्यासारखं बिचारी बाहेर बसून राहायची शाळेच्या बाहेर, आणि संध्याकाळी शाळा सुटली की तिला घेऊन जायची. कारण उरणपासून इथपर्यंत शाळाच नाही येत त्या म्हणाले. म्हटलं एवढ्या लांब तुमच्याकडे बघा, म्हणजे आम्ही पण त्यांना सांगायचो तुम्हाला एवढा त्रास होतो, येण्या जाण्याचा खर्च खूप होतो. त्या म्हणतात ताई शाळाच नाही येत कुठे, आहेत पण म्हणे सगळ्या आयडीच्या मुलांच्या आहेत तिथे, ही मुलं नुसतीच बसून म्हणे. अजून मग तो पण एक परिणाम
1: वेगळा.
0: आता पण माझ्याकडे एक मुलगा येतो, तो 3.5 वर्षांचाच होता, आता तो 4 वर्षांचा झाला. त्याची आई आणि त्या मुलाची बहीण आहे 2 वर्षाची, तर ती बाई त्या 2 मुलांना घेऊन येते. ती उरणला सुद्धा आतमध्ये एका गावात एका डोंगरावर राहते
1: आणि रोज असा प्रवास करतात.
0: ती त्या डोंगरावरून ती म्हणते मी खाली येते, मग ह्या 2 मुलां घेऊन मग एक शेअर रिक्षा करते, पुन्हा एक शेअर रिक्षा करते, मग ती उरण स्टेशनला येते आणि मग ती आमच्याकडे पुन्हा रिक्षा करते. म्हणजे तिचा जवळ 100 रुपये हाच खर्च होतो.
1: पण त्यांना त्यांच्या मुलांना शिकवायची
0: आहे
1: आणि तुम्ही मुलांना छान घडवताय हा विश्वास कुठेतरी त्यांना आहे, म्हणून हा सगळा प्रवास सुरू आहे खऱ्या अर्थाने.
0: हो हो, म्हणूनच हा प्रवास आहे.
1: बऱ्याचदा आई वडिलांना माहित नसतं की आपल्या पोटी जे मूल जन्माला येईल ते कर्णबधीर असेल नसेल हे खरंच माहित नसतं. तर कर्णबधीर मूल जन्माला येण्याची काही विशेष कारणं आहेत का?
0: असं काही स्पेसिफिक कारण सांगता येत नाही, पण काही काही कारण अशी आहेत की सगळ्यात महत्वाचं म्हणजे नात्यामध्ये लग्न. म्हणजे काही एखादा कम्युनिटीमध्ये तर तो खूप प्रकार आहे की अगदी जवळच्या नात्यामध्ये लग्न करतात. याच्यातून शक्यता जास्त असे, असं प्रत्येकालाच होईल असं नाही सांगत, पण तो एक पॉइंट असो की त्याच्यामध्ये तुम्हाला होऊ शकतो. काही वेळेला गर्भपात करण्यासाठी बायका गोळ्या घेतात, गोळी घेतली नाही झालं जाऊ दे आता राहिलंय ना मग राहू दे, त्याचे दुष्परिणाम होतात. अशी अजून पण बरीच काही कारणं आहेत की तुम्हाला मुलाच्या जन्माच्या वेळेला फोरसेप लागतो काही वेळेला, तर तो फोरसेप पण कुठेतरी लागू शकतो, एखाद्या वेनला वगैरे तो लागू शकतो, ती पण एक शक्यता असते. जन्म झाल्यावर ज्या मुलांना इन्क्युबेटरमध्ये ठेवलं जातं त्या ज्या यूव्ही रेज असतात त्याचा सुद्धा परिणाम होऊ शकतो.
1: बरं,
0: अशी बरीच काही कारणं असतात मुलं अशी जन्माला येण्याची. आता खूप काही ऍडव्हान्स सोनोग्राफी वगैरे आलेली आहे, ती कलर ड्रॉपी वगैरे आलेली आहे, त्याच्यामध्ये कळतं तसं बरंच, पण तरी ना बाकीचं कळतं, तुमच्या मेंदूची वाढ झालेली आहे की नाही ते कळतं. अजून सुद्धा आता जी आमच्याकडे बाई आलेली आहे तिला म्हटलं तुझं हे मूल तसं आहे तर तू दुसरं जन्माला घालताना तुला लक्षात नाही का आलं, म्हणे ताई आम्ही खूप सोनोग्राफी केली, सगळ्यांनी सांगितलं काही नाही नॉर्मल आहे तुझं मूल म्हणून.
1: बरं,
0: पण म्हणे ही मुलगी अशी आली जन्माला,
1: म्हणजे काही शक्यता सांगता नाही,
0: सांगता येत नाही तसं. कारण आहेत पण म्हणजे ही आपण टाळू शकतो, काही कारण आहेत ती.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांना शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात खूप मोठी आव्हानं भासत असतील त्यांना शिकवताना, तर ती आव्हानं नेमकी कोणती आहेत?
0: आता कसं आहे ना, त्या मुलांना नाद हा माहितीच नसतो, तर त्यांना त्या आवाजाचं महत्व आम्हाला द्यायचं असतं, त्या आवाजाची जाणीव करून द्यायची असते. आता त्याच्यासाठी श्रवण यंत्र खूप महत्वाचं असतं. आधी त्यांना श्रवण यंत्र लावायची सवय करायची असते, त्यांना ते नाही आवडत असं लावायला, खूप कानात चोचतं किंवा काय, मग ते सारखं काढून टाकतात. मग ते आधी लावायची, ते शाळेत आमच्या भीतीने जरा लावतात, घरी जरी नाही लावलं तरी मग ते पालक सांगतात की ताई ओरडतील, शाळेत लावायचं जरा वेळ लावतात ते. मग ते रोज तपासायचं, त्याच्यातून त्यांना आवाज ऐकवायचा. आधी आवाज ऐकवायलाच त्यांना आम्हाला वेळ लागतो, की आधी आम्ही समोरून एखादा मोठा आवाज त्यांना दाखवतो, एखादी डफली आहे हे जोरात वाजवून दाखवतो, बघ हा असा याचा आवाज येतोय. त्याच्यानंतर आम्ही त्यांना पाठीमागून तो आवाज ऐकवतो की हा याचा असा आवाज आलाय, आता तुला जर आवाज आला तर तू हात वर कर. मग त्याला समजतं हा की काहीतरी आवाज येतोय,
1: त्यांना सवयच नाही ना.
0: नाही, सवयच नसते. मग त्याच्यापुढे त्यांचे मोल्ड वगैरे साफ करायचे, ते आम्हाला पालकांना प्रशिक्षण द्यावं लागतं की याचे मोल्ड साफ ठेवत जा. त्याच्यानंतर सेल त्याचे बरोबर आहेत की नाही, सेल रात्री काढून ठेवा, तुम्ही सेल त्याच्यातच ठेवलेत तरी मशीन खराब होतं, जेव्हा तुम्ही वापरात नसाल तेव्हा ते सेल काढत जा. मग त्याच्यानंतर तो आवाजाला प्रतिसाद देतोय का ते बघायचं. आता यांच्यात आमच्याकडे बऱ्याच लेवल असतात.
1: बरं,
0: एक असते आमची डिटेक्शन लेवल, म्हणजे फक्त त्याला आवाज आला की त्यांनी बोट वर करायचं,

0: आम्हाला बरं वाटतं. अरे बापरे, आणि आवाज आला पहिल्या पहिल्यांदा आम्हाला खूप आनंद. आम्ही सगळे एकमेकांना वगैरे सांगतो, बघ हा त्याला आवाज यायला लागला. म्हणजे आम्हालाच तो इतका आनंद होतो. मग त्याच्यानंतर परत डिस्क्रिमिनेशन लेवल मध्ये असतं की त्याला दोन किंवा तीन आवाज ऐकवायचे. मग त्याला दाखवायचं ह्याचा आवाज वेगळा आहे, या डफलीचा आवाज वेगळा आहे, हा भोपुळे याचा आवाज वेगळा आहे. मग आता तू ओळख, मी पाठी बघून कोणता आवाज दिला ते. मग त्याला त्या आवाजातला फरक कळवायला शिकवायचं.
1: बरं,
0: मग तिथून आमचा सगळा हा अभ्यास हळूहळू हळू असा सुरू होतो. त्याच्यानंतर मग त्यांना फळ्यावर रेषा काढून द्यायच्या. डायरेक्ट हातात तुम्ही पेन्सिल वगैरे आपण नाही देत, म्हणजे आम्ही ती फळ्यावर देतो. मग ह्याच्यावरून तू फक्त सध्या बोटो फिरव किंवा एक माळू आणून देतो एका ट्रे मध्ये, त्या माळू मधून तू बोटो फिरव. का तर त्यांना डावीकडून उजवीकडे लिहायचं, डावीकडून उजवीकडे वाचायचं, ही पण सवय करावी लागते. मग फक्त तू चित्राला चित्र जोड, नुसतं इकडे झाडे इकडे झाडे, ती दोन्ही तू झाडं जोड. म्हणजे काय, पेन्सिल घेऊन फक्त एक आणि चॉक देतो हातात. डायरेक्ट वही पेन्सिल आम्ही खूप नंतर देतो. आधी फळ्यावर सगळं. आमच्याकडे बोर्ड पण ना वर्गात आम्ही खाली लावतो, मुलांचा हात पोचला पाहिजे, मुलांना सहज ते ऍक्सेसिबल असले पाहिजेत बोर्ड वगैरे. त्याच्यामुळे आम्ही तो बोर्ड पण खाली लावतो आणि तिथून हळूहळू त्यांची सुरुवात करतो अभ्यासाला. ज्याचे लेखनपूर्व किंवा वाचनपूर्व असे व्यवसाय म्हणतात. हसत खेळत हळूहळू त्यांचा अभ्यास सुरू होतो.
1: मॅडम, श्रवण यंत्र आणि कॉक्लिअर इम्प्लांट मुलांच्या शिक्षणात किती मदत करतं?
0: श्रवण यंत्र तर महत्वाचं आहेत, म्हणजे त्यांचा एक तो भागच आहे शरीराचा असं समजाना. श्रवण यंत्र लावल्याशिवाय ते काही करू नाही शकत. कॉक्लिअर इम्प्लांट सुद्धा महत्वाचं आहे, पण ते कोणाला महत्वाचं आहे? 3 ते 5 वर्षापर्यंतच्या मुलाला.
1: बरं,
0: ते सुद्धा एक मुलांचा ऑडिओग्राम काढला जातो, म्हणजे त्यांची श्रवण शक्ती किती आहे, किती डेसिबल पर्यंत ते आवाज ऐकू शकतात. ते ऑडिओलॉजिस्ट असतात, ते तपासतात आणि ते सांगतात की या मुलाला कॉक्लिअर इम्प्लांट केलं तर फायद्याचं आहे, या मुलाला फायद्याचं नाहीये. कोणाला फायद्याचं आहे? जे प्रोफाउंड असतात की ज्यांना अजिबातच आवाज येत नाही, त्यांना ते कॉक्लिअर इम्प्लांट फायद्याचं असतं. बाकी ज्यांना फायद्याचं नसतं, ते पण मुलाचं वय 3 ते 5 ह्या वयात केलं तर फायद्याचं होतं. आता काही लोक त्याच्यानंतर समजलं म्हणून करतात, पण आमच्याकडे अशी पण एक मूल आलेलं आहे की त्याचं जवळजवळ तो मुलगा 6-7 वर्षांचं झाल्यावर केलो, तेवढा फायदा होत नाही त्याचा.
1: योग्य वयात होणं गरजेचं,
0: ते योग्य वयामध्ये होणं गरजेचं असतं आणि ते पण सगळ्यांना परवडतं असं नाही, त्याला खूप खर्च आहे. म्हणजे ते सुद्धा तुम्हाला कोणतरी डोनर वगैरे मिळू शकतात, पण त्याच्यानंतर त्याचा मेंटेनन्स, त्याचं सतत मॅपिंग करायला लागतं, त्याची थेरपी द्यावी लागते. वर्षभर तुम्ही ते केलं तर ते त्या मुलाला फायद्याचं.
1: बरं,
0: कारण त्या कोक्लियन इम्प्लांट असं होतं की डायरेक्ट तुमच्या मेंदूमध्ये आवाज जातोय, मग तो त्या मुलाला सहन झाला पाहिजे. त्याच्यामुळे ते मॅपिंग असतं, हळूहळू आवाज वाढवला जातो. मग त्याचं त्या मुलाला व्यवस्थित प्रशिक्षण द्यावं लागतं. ते सगळं केलं तर कोक्लिअर इम्प्लांट अतिशय चांगलं आणि फायद्याचं आहे, पण ते ठराविक वयातच झालं पाहिजे. पुढे झालं तर ते फायद्याचं नाही.
1: पण प्रत्येक आई वडिलांना वाटत असेल की
0: वाटत असतं
1: साठी हे असावं,
0: वाटत असतं. पण आता कसं आहे ना, आमच्याकडे मूल आलेलं आहे तर मी म्हटलं त्याची बहीण आहे 2 वर्षाची, तर आम्ही खूप मागेलो हिचं तरी कोक्लिअर इम्प्लांट करा, या मुलीला फायद्याच होईल. पण ती बाई म्हणते माझ्या घरच्यांचा सपोर्ट मिळत नाहीये.
1: बरं,
0: थोडा तो म्हणे नाही, माझी सासू म्हणते काही झाले तरी कोक्लिअर इम्प्लांट करायचं नाही, त्यांच्या घरात काहीतरी एक इन्सिडन्स झालेला आहे,
1: ती भीती असेल
0: का? त्याच्यामुळे ती भीती आहे. म्हटलं असं होत नाही कधी, म्हटलं आम्ही काही ऐकलं नाही, कोक्लिअर इम्प्लांट घेऊन काही वाईट होत नाही कधी. करा, पण ते शेवटी पालकांवर डिपेंड असतं.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांना शिकवताना कोणकोणते महत्वाचे टप्पे असतात? म्हणजे बऱ्याचदा सांकेतिक भाषा, लिप रिडिंग ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: सांकेतिक भाषा असतेच, पण सांकेतिक म्हणजे ना तुम्हाला लोकांना वाटते ती सांकेतिक भाषा ही वेगळी असते. आता जसं आहे ना, आमच्याकडे ओरल मेथड चालतो, म्हणजे आम्ही शक्यतो बोलून आणि ऐकून असं शिकवतो, लिप रिडिंग शिकवतो. काही ज्या शाळा आहेत जिथे फक्त सांकेतिक भाषाच वापरतात, पण आमची ही जी मुलं ज्या खुणा वापरतात, आम्ही त्यांना सांकेतिक भाषेपेक्षा जे खुणा वापरतात त्याला म्हणतो जेस्चर असतं, तर ते जेस्चर ती मुलं वापरतात आणि त्याच्यातून त्यांना आम्ही पुढे ज्ञान देत असतो की त्यांना त्या भाषेचं ज्ञान देतो. त्याच्या आधी त्यांना आवाजाची जाणीव करायची. आता त्याच्यात सुद्धा आवाजाची जाणीव करताना आपण बोलतो, आपल्याला स्वतःला समजत, पण आपल्या इथे गळ्याला व्हायब्रेशन होतं, त्या मुलांचं होत नाही. जेव्हा ती अगदी लहान आलेली असतात ना, तर मी त्यांना सांगितलं अरे अ बोलतो, तो अ कसा बोलला, तो नुसतं तोंड हलवतो. मग आम्ही काय करतो, त्याचा एक हात आहे मी माझ्या मानेवर ठेवते, एक त्याच्या मानेवर ठेवते. आता बघ, माझ्या इथे व्हायब्रेशन झालं, तुझ्या गळ्यात हे असं काही जाणवलं ना, मग त्याला कळतं की अरे हा, आणि मग जेव्हा

0: तो आवाज करतो ना तेव्हा खूप त्यांचा चेहरा बघण्यासारखं असतो,
1: आनंद
0: एकदम गोड असतात तेव्हा. अरे हा म्हणजे आता मला पण आवाज काढता यायला लागला, हा त्यांचा त्यांना आनंद पण एक वेगळाच मिळत असतो. मला पण आता आवाज काढता यायला लागला.
1: पालकांना सांकेतिक भाषा जर समजत नसेल तर काही अडचणी येतात का?
0: आता त्याच्यामध्ये ना प्रॅक्टिकली तसं होऊ शकतं की पालकांना आवाज येतात, की पण काय होतं ना ते मुलाशी एक त्यांचं वेगळंच बॉन्डिंग असतं, त्याच्यामुळे असं आईचं कधी होत नाही की मूल काय बोलतंय आईला कळत नाही, काहीतरी खणाखुणा करतात. मग नाहीच पालकांना समजलं तर पालक आम्हाला येऊन विचारतात, ताई काल शाळेत काय झालं, हा असं असं सांगत होता. मग आम्ही त्यांना सांगतो, आता काही असतं ना मुलं एकमेकांना पण त्या दुसऱ्या मुलाचं नाव माहिती नसतं, पण काहीतरी एक खुणा ठेवलेल्या असतात, असा हात केला म्हणजे ही मुलगी, हे आम्हाला माहीत असतं. मग आम्ही सांगतो अहो तो ना त्या मुलीबद्दल बोलत होता, त्यांच्या एक वेगळ्याच खुणा ठरलेल्या असतात. हा की त्यांच्या शिक्षकांच्या सुद्धा आम्हाला लगेच कळतं, आम्ही पण त्यांना खुण्यान सांगतो ह्या ताईंना बोलो, त्यांना कळतं ह्यापैकी कोणत्या ताईंना बोलवायचं आहे ते किंवा कोणत्या मुलाला बोलवायचं आहे. मग ते पालकांना आम्ही सांगतो सगळं समजून. इव्हन जेव्हा नवीन ऍडमिशन घेतात, मूल लहान असू देत मोठं असू दे, आम्ही पालकांना सांगतो तुम्ही अर्धा एक तास ऑब्झर्वेशनला बसत जा शाळेत, की आम्ही काय शिकवतो तुम्हाला पण कळलं पाहिजे, नाहीतर मग तुम्ही घरी सराव कसा घेणार.
1: त्याच्यामुळे
0: त्याच्यामुळे तुम्ही बसा, कसा आम्ही शिकवतो काय वापरतो हेच जर तुम्ही सराव घेतला तर ते मूल अजून लवकर पुढे जाईल.
1: मॅडम, आपल्या घरात स्पेशल चाइल्ड जन्माला आलं की पालकांना एक सामाजिक भीती असते आणि काही गैरसमज असतात, तर ते दूर करण्यासाठी संस्था काय काम करते तुमची?
0: आपल्या घरात अपंग मूल जन्माला आलं हा एक त्यांना खूप धक्काच असतो पहिला, त्याच्यातून त्यांना बाहेर पडायला थोडा वेळ लागतो, ते बाहेर लवकर घेऊन जात नाही. मग कारण का म्हणे कोणतरी लोक बघतात, मग ते बरं वाटत नाही बघायला, तर आम्ही त्यांना सांगतो की असं करू नका, तुम्ही बाहेर घेऊन जा, लोकांना पण सवय होऊ दे, तुम्हाला पण त्या मुलाला पण सवय होऊ दे. आता आम्ही शाळेत आहोत पण तरी आम्ही काय करतो ना, आठवड्यातून एकदा मुद्दामून त्यांना गार्डनमध्ये खेळायला नेतो, जिथे नॉर्मल मुलं असतात, नॉर्मल लोक असतात. म्हटलं लोकांना पण बघू दे किंवा ह्या मुलांना पण बघू दे की नॉर्मल मुलं कशी खेळतात, आणि ही आमची मुलं तर त्या मुलांना दुसऱ्या बघतच नाहीत, स्वतः त्यांच्यामध्ये एवढे रमत असतात. उलट तीच नॉर्मल मुलं येऊन अशी बघत बसतात, मग आम्ही पण त्या मुलांच्या जवळ उभं राहतो की काही या मुलांना एक करायला नको. आम्ही तिथे उभं राहतो, सांगतो काय झालं रे, अहो नाही मॅडम हे असे काय बोलतायत, हे असं का करतात, हे शाळेत जातात का? त्यांना खूप काही लोकांना प्रश्न असतात. म्हटलं अहो लोकांना विचारू दे की अशा शाळा पण असतात का, त्याच्यासाठी आम्ही नेतो. आम्ही 28 सप्टेंबरला जागतिक कर्णबधिर दिन असतो तो साजरा करतो, आम्ही 3 डिसेंबरला असतो जागतिक अपंग दिन असतो तो साजरा करतो, आम्ही रॅली काढतो की लोकांना माहीत पडू दे की अशा शाळा आहेत. इव्हन आजूबाजूच्या लोकांना सुद्धा माहिती असं की आपल्या घराजवळ अशी स्पेशल स्कूल आहे, हे पण लोकांना अजून माहीत नसतं.
1: बऱ्याचदा ना पालकांचा सपोर्ट ना ह्या सगळ्यासाठी खूप महत्वाचा असतो, म्हणजे स्पेशल चाइल्ड आपल्या घरात आहे तर ते टेन्शन न घेता त्या मुलांना सपोर्ट करून उत्तम शिक्षण कसं मिळेल याकडेही पालकांनी किती लक्ष दिलं पाहिजे.
0: पालकांचा तर सपोर्ट 100% पाहिजे. म्हणजे आता बघा पालकांचा सपोर्ट आम्हाला मिळतो, आमच्याकडे जेव्हा पालक येतात ना तर शाळा हा खरं म्हणजे त्यांचा शेवटचा ऑप्शन असतो. मूल आपलं बोलत नाही, त्यांना ऐकत नाहीत हे कळतच नाही की अरे मुलांना आवाज येत नाही म्हणून ते बोलत नाहीयेत, नाहीतर ते बोलू शकतात पण त्यांना आवाज येत नाहीये. मग कोणतरी घरातलं सांगते की नाही त्याचे बाबांना 5 वर्षांनी बोलले, त्याचे आजोबांना 5 वर्षांनी बोलेल तर अजून तू एवढ्यात कशाला टेन्शन घेते, असं करत करत साधारणपणे 4-5 वर्ष निघून जातात. मग त्यांना कळते अरे बापरे अजून बोलत नाही, मग त्यांना असं वाटतं आपण कुठेतरी काही नवस बोललो, तो नवस फेडायचा राहिला का म्हणून असं झालंय का, त्याच्यात पण काही दिवस जातात. मग कोणतरी कुठेतरी बोलतो की अरे त्या गावामध्ये ना एक वैद्य आलेला आहे, तो ना छान औषध देतो, वर्षातून एकदाच फक्त तिथे जातो, तो एक काढा प्यायला जातो, मूल बोलायला लागेल, त्याच्यात पण काही दिवस जातात. असं करत करत करत ना जवळजवळ 7-8 वर्ष मुलांची जातात. मग पालकांना कुठेतरी कोणतरी सांगतात की अशा शाळा पण असतात, त्याच्या आधी ते नॉर्मल शाळेत पण घालतात. बहुतेक बालवाडीमध्ये वगैरे बघितलं ना तर अशी मुलं असतात जी आपली कोपऱ्यात बसलेली असतात नुसती. मग जेव्हा त्या पण शाळेमध्ये कळते की अरे यांना आपल्याकडे घेऊन काही उपयोग नाहीये, मग ते सांगतात की अशा शाळा शोधा, तेव्हा ते आमच्याकडे येतात. मग त्यांना जेव्हा कळतं की नाही अरे अशी मुलं अजून आहेत, अशा शाळा आहेत, आणि अशी ही मुलं किती मस्त खेळतायत, किती मजा करतायत, किती मस्ती चालली यांची, तेव्हा त्यांना वाटतं अरे आपण का नाही इथे घातलं एवढ्या वर्षामध्ये. पण त्याच्यानंतर ना आम्हाला 100% सपोर्ट मिळतो.

0: पालकांनी जागरूक राहणं गरजेचं.
1: जास्त करून आईनी जागरूक राहिलंच पाहिजे. आई वडिलांनी
0: आपलं मूल केव्हा बोलतंय
1: केव्हा बोलतं की तुम्ही 5 वर्ष एवढी वाट नका बघू.
0: खूप वेळ जातो या सगळ्या.
1: खूप वेळ जातो. मग काय होतं ना, मेन तुमचं जे 7-8 वर्ष गेलेली असतात मग त्याच्यापुढे शिकवायचं, त्यांना आवाजाची जाणीव द्यायची. त्याच्यानंतर आम्ही पहिली दुसरी तिसरी कधी घेणार. मग त्याच्यामुळे होतं काय, 10वीत जाईपर्यंत काही काही मुलं 18-18, 20-20 वर्षांची होऊन जातात. मग त्यावेळेला त्या पालकांना आणि मुलांना खूप वाटतं, बापरे बघा हा मुलगा आता 15 वर्षांचा आहे, हा 10वीत झाला, माझा अजून 10वीत गेला नाहीये. पण त्याची ही मागची वर्ष गेलेली असतात ना, कळायला वेळ लागतो. तसा
0: शाळेमध्ये ना बरीच तुमच्या मुलं असतील, प्रत्येक जण अभ्यासात हुशार असेल असं नसेल, काहींना इतरही गोष्टींमध्ये रस असेल, मग ते कला असेल, कार्यानुभव असेल, चित्रकला असेल, तर त्यांच्या या कलागुणांना वाव मिळावा यासाठी काय करता तुम्ही?
1: नाही, आता सगळीच मुलं काय अभ्यासात हुशार असतात असं नाहीये, पण आमचं एक उद्दिष्ट असं की निदान 10वी पास हे सर्टिफिकेट मुलांना मिळालं पाहिजे. आता आमच्याकडचा एक मुलगा ना डान्समध्ये अतिशय सुंदर होता. म्हणजे आमचे काहीही कार्यक्रम असेल ना की तो सगळ्यांचे डान्स तो एकटा मुलगा बसवायचा, खूप छान होता. आता आम्ही पण त्याच्या मालकांना सांगितलं की ह्याला पुढे ह्याच्यातच काहीतरी करिअर करू दे. नंतर दुसरा एक मुलगा आहे, त्याला चित्रकलेची आवड होती. म्हणजे लहानपणापासून त्याला काही सांगायचं असेल ना तर पटापट पटापट बोर्डवर चित्र काढणार आणि आम्हाला दाखवणार, मग आम्ही समजून घेतो ह्याला काहीतरी सांगायचं आहे. पण स्वरूप सकपाळ म्हणून एक विद्यार्थी आहे आमच्याकडे होता, आता तो 2022 10वी झाला. त्याची चित्रकला छान होती आणि हे त्याच्या आई वडिलांना जाणवलं की नाही ह्याच्याकडे चित्रकलेचं अंग आहे. 10वी पास झाल्यावर त्यांनी ठाण्यामधल्या एका कॉलेजला रिक्वेस्ट केली की तुम्ही आमच्या मुलाला तुमच्याकडे ऍडमिशन द्या. त्या कॉलेजमध्ये आतापर्यंत स्पेशल मुलांना ऍडमिशन दिलेली नव्हती. त्याच्याही म्हणाले तुम्ही हे एक चॅलेंज म्हणून तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि माझ्या मुलाला ऍडमिशन द्या, मी सगळी मदत करते. त्याला काही नाही समजलं काय तर मी येईन सतत तुमच्याकडे. आता त्या कॉलेजमध्ये 2 वर्ष तो मुलगा आहे आणि तो खूप छान तिथे करायला लागला, तर कम्प्युटरवर करायला लागला. आता मागच्याच आठवड्यात बॉम्बे आर्ट गॅलरी आहे बँड्राला, तिथे एक्झिबिशन भरलं होतं, त्या तिथे त्या मुलाची 2 चित्र सिलेक्ट केली आणि ती एक्झिबिशनमध्ये ठेवली होती. आम्ही बघायला पण गेलो होतो, त्याला बरं वाटतं आम्ही अजूनही कुठे आलो ना, त्याचं एक्झिबिशन असेल काय असेल की आम्ही जातो मुद्दामून, कारण ते पालक अजूनही आमच्या संपर्कात आहेत. त्याचं काही अचीवमेंट असेल ना की ते लगेच आम्हाला सांगतात, ताई असं असं झालं आज तुम्ही भेटायला या बघायला या म्हणून. तर पालकांचा सपोर्ट असतं. असं प्रत्येक मूल अभ्यासात असेल असं नाहीये ना, प्रत्येकाच्या अंगातल्या कला वेगवेगळ्या असतात. पण पालकांना आम्ही सांगितलं की ते पटतं. आज एवढी वर्ष झालेली तर आम्ही त्यांना सांगतो की ह्याला कशात आवड आहे, ह्याला कशात आवड आहे, त्याप्रमाणे पालक आमच्या बरोबर सपोर्ट असतो.
0: मुलांच्या आवडीनिवडी बघता, त्यांचे कलागुण बघता, वेगवेगळी प्रदर्शनं त्यांच्यासाठी भरवली जातात का जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल हे सगळं करता?
1: असं प्रदर्शनं भरवली पाहिजेत. आता हे जे मी तुम्हाला स्वरूपचं उदाहरण सांगितलं ते नॉर्मल लोकांचं होतं, तिथे फोटोग्राफी होतो आणि चित्रकलेचं प्रदर्शन होतं.
0: बरं,
1: तर त्याच्यामध्ये त्याची चित्र ठेवलेली होते. तर माझं म्हणणं आहे असं चित्र ठेवावी, असं म्हणजे त्यांच्या कलागुणांना वाव मिळालं तर बरं होईल.
0: हो, त्यांनाही म्हणजे प्रगती करता येईल वेगवेगळ्या क्षेत्रात. मॅडम, आजच्या काळात डिजिटल साधनं, ऍप्स, स्मार्टफोन्स हे कर्णबधीर मुलांसाठी किती उपयुक्त आहेत?
1: खूप उपयुक्त आहेत. आता बघा स्मार्टफोन आले ना, मुलांना फोन ऐकू येत नाहीत पण तरी ते व्हिडिओ कॉल करतात ना, त्याच्यातून ते संपर्क साधतात. अजूनही माझे काही काही स्टुडंट्स हे अगदी आधीचे आहेत, म्हणजे जे आमच्याकडे 2016 वगैरे पहिली बॅच 10वी माझी पास झाली ती मुलं किंवा त्याच्यानंतरची मुलं अजूनही व्हिडिओ कॉल करतात आणि आमच्याशी ते संपर्क साधू शकतात. आता बघा करोनाच्या वेळेला सगळं जग थांबलं होतं, पण त्यावेळेला आम्ही गुगल ड्राईव्ह किंवा झूम मिटिंग वरून मुलांशी संपर्क साधला आणि पालकांना पण ते बरं वाटलं. मग त्याच्यामध्ये ना मी त्यांना इंग्लिश शिकवायला लागले, कारण का मुलांना बाकी याच्यापेक्षा ना इंग्लिश भयंकर आवडतं, भयंकर त्यांना ती आवड असते. तर सगळी मुलं बरोबर रात्री, कारण का मी सांगितलं होतं मला वेळ नाही, मी रात्री 9 वाजता घेणार चालेल म्हणे, 9 वाजता सगळी मुलं येऊन बसायची आई बाबांबरोबर झूम मिटिंग मध्ये आणि खूप छान करायची. आणि याचा आपल्याला उपयोग तर होतोच ह्या डिजिटल जगाचा. आता बघा आम्हाला काही अभ्यास शिकवताना गड किल्ले दाखवायचे असतील ते आम्ही पटकन दाखवू शकतो. एखादा राजकीय नेता आहे, अभिनेता आहे, आता आम्ही काही काही उदाहरण देताना पिक्चर मधले हिरो वगैरे त्यांना आवडतात तर असं पटकन सांगितलं शाहरुख खान, सलमान खान,
0: त्यांना
1: कळत नाही, चित्र दाखवलं की लगेच ओळखतात. मग त्यांच्या त्या पण खुणा ठरलेल्या असतात की शाहरुख खान म्हणजे कोण, सलमान खान म्हणजे कोण. तर आम्हाला ह्याचा खूप उपयोग होतो, आम्ही लॅपटॉपवरून त्यांना दाखवतो ते सगळं. चित्र दाखवतो किंवा आपले प्राईम मिनिस्टर

0: काय आहे त्यांची चित्र दाखवतो. त्याच्यामुळे डिजिटल साधनांचा उपयोग तर खूप होतो. गेल्या वर्षी एक सेंड ऑफ होता त्या 10वीच्या मुलांचा, फेअरवेल होतो.
1: बरं,
0: त्यावेळी आम्हाला आधीच्या मुलांना बोलवायचं होतं. ती मुलं आली, त्यांना मी म्हटलं असं असं लोकेशन लागतंय, मी गुगल लोकेशन तुम्हाला या. ते बरोबर गुगल लोकेशन शोधत येतात मुलं, तेवढी ती हुशार असतात सगळे स्मार्टफोन वगैरे वापरायला. त्याच्यामुळे त्यांना नक्कीच उपयोग होतो या गोष्टीचा.
1: मॅडम, तीन सहकारी मैत्रिणी आणि मुलांचे पालक असं मिळून तुम्ही ही संस्था, ही शाळा उभी केली. पण हे सगळं करत असताना आर्थिक गणित बसवणं खूप कठीण असतं, तर ते तुम्ही कसं मॅनेज करता?
0: आर्थिक गणित तर कठीणच असतं. आता काय, आमची सगळी भाडेतत्वावर आहे, आमची स्वतःची इमारत नाहीये, स्वतःचं काहीच नाही. कुठे मिळेल तिथे आम्ही आपली जागा भाड्याने चालवत असतो. त्याच्यामुळे आम्हाला मुलांकडून फी तर घ्यावीच लागते. म्हणजे आम्ही आमचे पगार वगैरे तर विचार करत नाही, कारण आम्ही एक समाजसेवा करण्याच्या या क्षेत्रात आलेलो आहोत. आता काही मुलं फी पण भरू शकत नाही, त्याच्यातली सुद्धा आहेत त्याच्यातली. मग कधी माझे मित्रमैत्रिणी आहेत, कधी माझे नातेवाईक आहेत. आता माझी एक बहीण आहे, ती म्हणाली एका मुलीचा 10वीपर्यंत होईपर्यंत सगळा खर्च मी करीन.
1: बरं,
0: असे आम्हाला काही चांगले लोक पण भेटतात. मग त्याच्यातून आम्ही जसं जमेल तसं चालवत आहे. आता फी मध्ये कसं बाकी पण असतं, आम्हाला नुसतं भाडं असं नाही. मुलांचे पेपर, मुलांना काही टीचिंग एड्स आम्हाला बनवायला लागतात, काही आणावं, कधी बॉल आणा, कधी असे छोटे छोटे छोटे खर्च खूप असतात आम्हाला. तर ते आम्ही त्या फी मधून चालवतो.
1: असेही काही मुलं आहेत तुमच्या शाळेमध्ये की जे त्यांच्या आजी आजोबांकडे राहतात, मावशी काका काकूंकडे राहतात, त्यांनाही फी भरणं कधी कधी कठीण असतं, तर त्यांनाही मदत करणारे काही हात आहेत?
0: तर हात आहेत. आता कसं आहे ना, माझ्याकडे एक मुलगा होता, त्याची जरा स्टोरी म्हणजे कसं, तो त्याच्या आईला जवळजवळ 7 वर्षांनी झाला आणि ती ट्विन्स झाली. मुलं ट्विन्स झाली तर त्यांची एवढी परिस्थिती नव्हती, तर त्या मुलाच्या मावशीनी सांगितलं की मी या मुलाला सांभाळीन, म्हणजे दोन्ही मधलं एक मूल मी सांभाळीन. हे असं नाही, तिने एक मूल आणलं. त्याच्यानंतर कळलं की हे मूल कर्णबधीर आहे, याला ऐकायला कमी येतं. पण त्या मावशीने सोडलं नाही, मी या मुलाला सांभाळीन. पण त्यांना तो खर्च झेपणार नाही, त्यांची स्वतःची फॅमिली होती, त्यांचा मुलगा सून सगळेच होते. पण ना त्यांच्या बाजूला राहणाऱ्या एक होत्या, त्यांना वाटलं की नाही ह्या मुलाचं शिक्षण झालं पाहिजे. तेव्हापासून त्यांनी त्या मुलाची शाळा शोधण्यापासून शाळेची फी भरणं, म्हणजे एक आईच ती अक्षरशः ती दुसरी आईच त्याची, सगळा खर्च त्या बाईनी केलेला आहे. आणि अजूनही करतात की अगदी त्या मावशींकडे पण सगळे करतात, त्या मुलाचं प्रेमाने त्या मावशींची सून करते. म्हणजे असे पण आम्हाला चांगले लोक आहेत. एक मुलगा आहे, त्याचे आई वडील खूप लांब राहतात, त्यांच्या गावात शाळा नाही. त्याचे नाना नानी म्हणाले नाही हे आहे असं मुलं आहे म्हणून तुम्ही घरात ठेवू नका, तुमच्या गावात शाळा नाही ना इकडे पाठवा. तो मुलगा इथे नाना नानी त्याचे मामा मामी त्यांच्याकडे राहतो आणि त्याचं शिक्षण पूर्ण करतो. म्हणजे अशी पण काही मुलं आहेत. अजून एक मुलगी आहे, तिला तिच्या आई वडिलांनी ती 3 दिवसाची असताना अॅडॉप्ट केलेलं आहे. आता त्यांची तर परिस्थिती नाही, त्याचीच मी म्हटलं की फी माझी बहीण भरते. ती मुलगी सुद्धा अभ्यासात खूप हुशार आहे. तर असं म्हणजे जी मुलं आहेत ना ती मुलं अभ्यासात खूप हुशार आहे. तर केवळ फी मिळत नाही किंवा हे नाही म्हणून आम्ही कधी आमच्या मुलांचं शिक्षण थांबवलं नाही आजपर्यंत. आता मी जसं म्हटलं की माझ्याकडे उरणून एक मुलगा येतो, त्याचे वडील ट्रक ड्रायव्हर आहेत, त्या बाईला रोजचा येण्या जाण्याचा खर्च 100 रुपये असतो. तिच्याकडे कुठून आम्ही फी मागणार? आम्ही फीच मागत नाही. आजपर्यंत तिला कधी बोललोच नाही की तू फी दे म्हणून, कारण आम्हाला तिची परिस्थिती बघूनच एवढं वाईट वाटतं. म्हटलं हिच्याकडे कोणत्या येणी आपण फी मागायची, तिला एवढं मुलाला शिकवण्याची इच्छा आहे, तेच खूप झालं.
1: रोज एवढा लांब प्रवास करून ते शाळेत आणतात मुलाला. मॅडम, तुमच्या शाळेत शिक्षण घेऊन आज अनेक मुलांचं भवितव्य घडलं असेल आणि त्यात वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरस्थावर झाले असतील, तर अशा मुलांच्या यशोगाथा ऐकायला आवडतील.
0: आमच्याकडे जी पहिल्या बॅचची मुलं होती त्याच्यामधली 2 मुलं महापेला एक कंपनी आहे, तिथे डाटा ऑपरेटर म्हणून काम करतात ते. नंतर एक मुलगा आहे, त्याला अपंगांचा असा एक स्टॉल मिळाला.
1: बरं,
0: तर त्याच्या आई वडिलांनी तिथे त्याला बिझनेस काढून दिलेला आहे. ते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करतायत आणि बाकीची मुलं आहेत ती शिकतायत. आता 11वी 12वी करतायत, काही मुलं 12वी झालेली आहेत, ती बीकॉम करतायत.
1: पुढे आता वेगवेगळ्या पदावर
0: जातील. आता ते सिवूरला कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये ती मुलं जातात, कारण का ते आम्हाला जवळ पडतं.
1: बरं,
0: ते 11वी 12वी तिथे करतात, 12वी झाले की ते सायनला त्यांचं कॉलेज आहे, तिकडे जातात ती मुलं आणि तिकडे पुढचं शिक्षण घेतायत ती मुलं आता.
1: मॅडम, आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेने आज तुमची संस्था काम करते, तर या संस्थेची पुढची उद्दिष्ट काय आहेत?
0: आता आम्ही हे जे कार्य केले ते सगळं आम्ही शून्यातून अक्षरशः उभं केलेलं आहे. तर माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देऊ आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय त्यांच्या पालकांवर

0: तो चेहऱ्यावर आनंद येतोय, तो आनंद असाच त्यांचा टिकून राहू दे.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांसाठी तुमची संस्था जे कार्य करते ते नक्कीच प्रेरणादायी आहे असं मी इथे आलात आणि आम्हाला इतकी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, दायित्व समाजाचे वर्षा वैद्य यांची चेतना जांजे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.

0: मारवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी.
1: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
2: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.
3: शिंगवी ज्वेलर्स. लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
4: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यांपिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
3: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
5: सुरीला सफर लेकर हाजिर होते हैं बस कुछ ही पलों में.

0: नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा, इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर, तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांचा राजीनामा, तिघांचा तामिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश, आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार, आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ उपस्थित होते. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नवीन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात. तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावरही क्वाड राष्ट्रांचा भर असल्याचं जयशंकर म्हणाले.
1: As democratic nations, we also devoted attention to countering the common threat of terrorism. There must be zero tolerance for terrorism, and nations subject to terrorist attacks have the right to defend themselves. A free and open Indo-Pacific has many dimensions and facets. Our meeting today took stock of the progress in many of them while encouraging exploration in others. In the coming days, whether it is economic activity, energy trade or maritime commerce, the Indo-Pacific will become even more important to the world.
0: क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागर मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यात आज एका महत्वाचा द्विपक्षीय करार झाला. पृथ्वीमधल्या महत्वपूर्ण खनिजांची तसंच इतर दुर्मिळ घटकांची उत्खनन प्रक्रिया आणि त्यांचा पुरवठा सुरक्षित करण्यासंदर्भात हा करार करण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी दिल्लीत या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे दोन्ही राष्ट्रांना वित्त पुरवठ्याच्या बाबतीत सहकार्य तसंच महत्वपूर्ण खनिज आणि दुर्मिळ मूलद्रव्यांचं प्रभावी व्यवस्थापन करण्यात मदत होणार आहे. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांनी राजीनामा दिला असून यातल्या तिघांनी तमिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश केला आहे. चौथा आमदारही टीव्हीकेमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. मारागातम कुमारवेल, पी सत्यभामा आणि एस जयकुमार या अण्णा द्रमुकच्या आमदारांनी काल आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सादर केला. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी टीव्हीकेमध्ये प्रवेश केला. आज इसाकी सुबैया यांनीही आमदारकीचा राजीनामा अध्यक्षांकडे दिला. आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे आंबा समुद्रम, मेदुरत्नकम, पेरुदुराई आणि धारापुरम या 4 विधानसभा मतदारसंघांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. रिक्त झालेल्या जागांवर हे 4 जण टीव्हीकेकडून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. अण्णा द्रमुकच्या आमदारांचा राजीनामा घेतल्याबद्दल अण्णा द्रमुकचे महासचिव के पलानीस्वामी यांनी विधानसभा अध्यक्षांवर टीका केली आहे. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली अण्णा द्रमुकचे आमदार आज विधानसभा अध्यक्षांची भेट घेणार असून आमदारांचा राजीनामा न घेण्याची विनंती करणार आहेत. काश्मीरच्या गुलमर्ग इथं केबल कारमध्ये अडकलेल्या 300 प्रवाशांची सुखरूप सुटका करणाऱ्या पथकाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज कौतुक केलं. गुलमर्ग इथं काल केबल कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं विविध ठिकाणी एकूण 300 पर्यटक अडकले होते. हे सर्व पर्यटक त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम भारतीय लष्कराचे जवान, जम्मू आणि काश्मीर पोलीस, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनानं योग्य समन्वयानं केलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या मोहिमेत काम करणाऱ्या सर्व सुरक्षा यंत्रणांचं संरक्षण मंत्र्यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या संदेशातून कौतुक केलं. दिल्लीमध्ये सीएनजी गॅसच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजी गॅस आता 83 रुपये प्रतिकिलो दरानं मिळेल. गेल्या 2 आठवड्यातली ही चौथी दरवाढ आहे.

सौदी अरेबियात सुरू असलेल्या हज यात्रेत आज अराफत दिवस पाळला जातोय. यात्रेतला हा सर्वात पवित्र आणि महत्वाचा दिवस मानला जातो. जगभरातील 15 लाखांहून अधिक मुस्लिम धर्मीय भाविक मीना इथून अराफत पर्वताच्या मैदानात प्रार्थनेसाठी दाखल झाले आहेत. हज यात्रेसाठी यंदा भारतातून 1,75,000 अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता असून त्यांच्यासाठी योग्य ती व्यवस्था केल्याची माहिती सौदी अरेबियातील भारतीय अधिकाऱ्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर आहेत. सिक्कीमची राजधानी गंगटोक इथं आज सकाळी राष्ट्रपतींचं आगमन झालं, त्यावेळी विमानतळावर राज्यपाल ओमप्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी त्यांचं स्वागत केलं. या दौऱ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते महिलांसाठीच्या पिंक बस सेवेचं उद्घाटन केलं जाणार आहे, तसंच त्या विविध संस्थांना भेट देणार आहेत. गंगटोक इथल्या सिक्कीम विद्यापीठाच्या पदवीदान समारंभातही राष्ट्रपती सहभागी होणार आहेत. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते सिक्कीम पोलिसांना प्रेसिडेंट ऑफ इंडिया पोलीस कलर सन्मान प्रदान केला जाणार आहे. इबोला रोगाचा प्रादुर्भाव हा आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर डीसीजीए अर्थात नागरी हवाई वाहतूक संचालनालयानं विमान कंपन्यांसाठी प्रमाणित कार्यपद्धती जारी केली आहे. काँगो आणि युगांडामध्ये विमानसेवा चालवणाऱ्या विमान कंपन्यांनी प्रवाशांकडून विमानातून उतरण्यापूर्वी स्वयंघोषणापत्र भरून घेणं अनिवार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवाशांना ताप, अशक्तपणा, स्नायुदुखी, डोकेदुखी, घसादुखी, उलट्या, जुलाब किंवा रक्तस्राव यासारखी लक्षणं आढळली तर आगमन झाल्यावर तात्काळ विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना तसंच इमिग्रेशन किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवण्यात यावं असं डीसीजीएनं म्हटलं आहे. भारतात आगमन झाल्याच्या 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं दिसली तर प्रवाशांनी निर्धारित रुग्णालयांमधून वैद्यकीय मदत घ्यावी आणि विमानतळावरच्या आरोग्य कार्यालयाला माहिती द्यावी असे निर्देशही डीसीजीएनं दिले आहेत. इस्रायलनं हिजबोलावरील हल्ले आणखी तीव्र केले आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी हल्ले अधिक तीव्र करण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच हे हल्ले करण्यात आले आहेत. इस्रायली सैन्यानं केलेल्या विविध हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 600 अधिक हिजबोलाशी लोक संबंधित मारले गेल्याचा दावा नेतन्याहू यांनी केला आहे. गेल्या वर्षभरापासून कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे केंद्र सरकारनं कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्याचा निर्णय काल घेतला. हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी असेल. रशिया युक्रेन युद्ध तसंच इराणमधल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावारोव यांच्याशी संवाद साधल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी दिली. रशिया युक्रेन युद्ध, द्विपक्षीय संबंध आणि इराणमधील परिस्थिती यावर या दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 दशांश मिलीलिटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा, इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांचा राजीनामा, तिघांचा तमिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक

शासनाने केला आहे. वर्धा चंद्रपूर गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक 18 जून रोजी होणार आहे. यासाठी तीनही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे 977 कार्यरत सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहे. यात सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्यातील 469 सदस्य, वर्धा जिल्ह्यातील 264 तर गडचिरोली जिल्ह्यातील 244 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्य मतदारांचा समावेश आहे. बुटीबोरी तुळजापूर समृद्धी महामार्गालगत केळझर इथल्या टेकडी उत्खनन प्रकरणासंदर्भात खासदार अमर काळे यांनी प्रधान सचिव महसूल महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांच्याकडे सविस्तर चौकशीची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. महामार्गालगत अवघ्या 70 मीटर अंतरावर टेकडी उत्खननास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या सुरक्षिततेला तसंच या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान 2013 गौण खनिज नियमानुसार राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटरच्या आत उत्खननास नाही असताना केवळ 70 मीटर अंतरावर परवानगी देण्यात आल्यानं नियमभंग झाल्याचा आरोप खासदार काळे यांनी केला आहे. आताच आपण ऐकलं वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र.

0: याच्या लेखिका होत्या आमच्या प्रतिनिधी नम्रता फलके.
1: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:45 आणि 28 सेकंद झाली आहेत.

0: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार मंगळवार पेठ सोलापूर आणि सहगामिनी महावीर चौक होडगी रोड सोलापूर।

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी काही क्षणातच म्हणजे ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील.

लक्ष्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. नाशिकच्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर. 2,400 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ उपस्थित होते. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात. तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावरही क्वाड राष्ट्रांचा भर असल्याचं जयशंकर म्हणाले. क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी म्हणाले. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वे मंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ द्यायचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला. डोंबिवली सोनारपाड्यातल्या पिंपळेश्वर मंदिराला 4 एकर 25 गुंठे जमीन द्यायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. नाशिकमधल्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आजपासून लागू झाल्याचं केंद्र सरकारने परिपत्रकाद्वारे सांगितलं आहे. कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती. त्यामुळे हा निर्णय सरकारनं काल घेतला. हे दर फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच असतील. कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. देशात वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि नीट प्रश्नपत्रिका पेपर फुटी आदी मुद्द्यावरून आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढला. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला. या मोर्चात माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहन भुजबळ यांनी केलं. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती ही संकल्पना राबवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. एसटीच्या प्रत्येक आगाराने दररोज किमान 5 लिटर डिझेलची बचत करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश त्यांनी मुंबईत मंत्रालयातल्या आपल्या दालनात बोलावलेल्या एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना कॅनमध्ये पेट्रोल डिझेल द्यावं असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांच्या मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांच्या या दिवसांमध्ये पेट्रोल पंप चालक शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांनी हे आदेश जारी केले आहेत.

या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या मंदिर विश्वस्त संस्था आणि काही धार्मिक संघटनांनी प्रस्तावित महाराष्ट्र देवस्थान इनाम

प्रस्तावित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026ला तीव्र विरोध करत तो मागे घेण्याची मागणी केली आहे. हा कायदा वक्फ जमिनींना आपल्या कक्षेतून वगळत असल्याचा दावा या संघटनांनी केला आहे. राज्यातल्या अनेक जुन्या आणि ऐतिहासिक मंदिरांकडे आजही दुर्लक्ष केलं जातं. त्यातल्या कर्मचाऱ्यांचं उत्पन्न तुटपुंज आहे, त्यामुळे मंदिरांच्या जमिनींना लक्ष्य करण्याऐवजी मंदिरांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांचं निराकरण करावं अशी मागणी या संघटनांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या वादळी पावसानं केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात रावेरसह यावल आणि चोपडा तालुक्यातल्या 51 गावांमधल्या 1700 अधिक शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात केली आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका चोपडा तालुक्याला बसला आहे. या तालुक्यातल्या 24 गावांमधल्या तब्बल 850 हेक्टरवरच्या केळी बागांचं नुकसान झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयानं दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणारं सीबीआयचं पथक सलग 12व्या दिवशीही लातूरात तळ ठोकून असून या पथकानं आता विद्यार्थी पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासावर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्याव्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरची चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीतून सीबीआय पुढचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. विविध कागदपत्रं पुरावे आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे सीबीआय तपास पुढे नेत आहे. छत्रपती संभाजीनगर चे एमआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल सह हनीफ खानची नाशिक गुन्हे शाखेत आज 5 तास चौकशी झाली. नाशिकच्या टीसीएस कंपनी धर्मांतराचा प्रयत्न आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातली संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप या दोघांवर आहे. दिल्लीमध्ये सीएनजी गॅसच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ झाली आहे, त्यामुळे सीएनजी गॅस आता 83 रुपये प्रति किलो दराने मिळेल. गेल्या 2 आठवड्यातली ही चौथी दरवाढ आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरु होईल. या सामन्यातला विजेता संघ आयपीएल 2026च्या अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल, तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. केरळमधल्या दक्षिणेकडच्या जिल्ह्यांमध्ये आज सकाळी 7 वाजेपर्यंत 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा, इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. नाशिकच्या कांद्याला 1580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर. 2400 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: शिंगवी ज्वेलर्स। लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।

0: सखी सहेली
1: कार्यक्रम की प्रस्तुतकर्ता अनुश्री पाठक।

103.4 मेगाहर्ट्ज वर हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. श्रोतेहो, आतापर्यंत आपण विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद घेत होतात. आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात सायंकाळचे 5 वाजले आहेत. आता आनंद घेऊयात हिंदी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमातलं हे पहिलं गाणं बोल बच्चन या चित्रपटातलं.

बोल बच्चन या चित्रपटासाठी सुखविंदर सिंग आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकलं. हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: श्रोतेहो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? साहित्य संपदा सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी. कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून.
1: प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलया आणि वर्षा ऋतूमध्ये मोराचं नाचणं, असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 सोलापुरात कुणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. श्रोते हो, तेव्हा ऐकायला विसरू नका. दिनांक 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20

0: आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा।
1: हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून।

0: टू स्टेट्स या चित्रपटासाठी अरिजित सिंग चिन्मय यांनी गायलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत आता आपण ऐकलं. या गाण्याला संगीतबद्ध केलं होतं शंकर एहसान लॉय यांनी.
1: श्रोते हो

1895 ते 1900 या 5 वर्षात सोलापुरात राज्यभरातील विविध नाट्य संस्थांनी विविध 35 नाटकांचे प्रयोग केले होते. संगीत एकच प्यालाचा तेलगू नाट्य प्रयोग सुरा वंशहरा नावानं विष्णू प्रासादिक नाट्य मंडळानं सादर केला होता. सोलापुरात होणाऱ्या कन्नड नाट्य प्रयोगांनाही हाऊसफुल गर्दी होत असे. अशी अनोखी माहिती आत्मसात करण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. लेखक रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. श्रोते हो नक्की ऐका, 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.

0: या साली जिंदगी या चित्रपटासाठी स्वानंद किरकिरे यांचं गीत आता आपण ऐकलात सुखविंदर सिंग यांच्या आवाजात. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: 1843 साली विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली, पण त्याच्याही आधी 50 वर्ष सोलापूरच्या कोणत्या कलावंतानं पेशव्यांच्या दरबारात आपली कला सादर करून इथल्या कलापरंपरेची मुहूर्तमेढ रोवली? त्यांची अद्भूत प्रतिभा पाहून दिपलेल्या पेशव्यांनी आपला मोत्याचा कंठा बहाल केलेला तो कलावंत कोण, हे माहीत करून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर सोलापूरची नाट्यगाथा.

हे आकाशवाणीचे सोलापूर केंद्र आहे. यानंतर 5:30 युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युववाणी आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

विषय आहे आजचा सगळं आयुष्य आधीच ठरलेलं असावं याचा ताण, करिअर, शिक्षण आणि नातेसंबंध याविषयी संवाद साधलाय मैथिली जगताप यांनी. निर्मिती केंद्र मुंबई.

मंडळी, आजच्या आपल्या गप्पांचा विषय आहे द प्रेशर टू हॅव इट ऑल फिगर्ड आउट. म्हणजेच सगळं आयुष्य आधीच ठरलेलं असावं याचा ताण. करिअर, स्टडीज अँड रिलेशनशिप्स. मित्रांनो, आजची तरुणाई एका अशा वळणावर उभी आहे जिथे एका बाजूला स्वप्नांची दुनिया आहे तर दुसऱ्या बाजूला अपेक्षांचं ओझ. प्रत्येक तरुणाच्या मनात एक सततचा प्रश्न चालू असतो, मी योग्य दिशेने चाललोय का? काहींना करिअर बद्दल चिंता असते, काहींना स्टडीज बद्दल, तर काहींना रिलेशनशिप्स बद्दल. आणि अनेकांना या तीनही गोष्टी एकाच वेळी सांभाळण्याचा दबाव जाणवत असतो. आजची जनरेशन ही खूप स्मार्ट आहे, टॅलेंटेड आहे, अॅम्बिशियस आहे, पण त्याचवेळी ही जनरेशन सतत ओव्हर थिंकिंग, एन्झायटी आणि अनसर्टन्टीमध्ये जगते. पूर्वीच्या काळात आयुष्याची गती वेगळी होती. लोकांना स्वतःला समजून घेण्यासाठी वेळ मिळायचा, निर्णय हळूहळू घेतले जायचे, पण आजची प्रत्येक गोष्ट फास्ट झाली आहे. खरं तर कन्फ्युजन हा आयुष्याचा नैसर्गिक भाग आहे, पण आजच्या काळात कन्फ्युज असण्यालाच फेलियर समजलं जातं. कॉलेजमध्ये असताना करिअर ठरवायचं असतं, डिग्री पूर्ण होण्यापूर्वी फ्युचर प्लॅन तयार असायला हवं असं सांगितलं जातं. रिलेशनशिपमध्ये असाल तर त्याचं भविष्य काय हे विचारलं जातं, आणि जर अजून काही ठरलं नसेल तर माणूस स्वतःलाच कमी समजू लागतो. आज बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं करिअर सेटल हवं, करिअर स्टेबल हवं, इन्कम चांगली हवी, रिलेशनशिप हेल्दी हवं, मेंटल हेल्थ स्ट्रॉंग हवी, सोशल लाईफ ऍक्टिव्ह हवं. पण आयुष्य इतकं लिनियर नसतं. प्रत्येकाचं टायमिंग वेगळं असतं, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो. काहींना करिअर बद्दल सतत प्रेशर जाणवतं, कोणती फील्ड निवडायची, कोणती परीक्षा द्यायची, कोणता जॉब योग्य आहे, किती सॅलरी पुरेशी आहे, स्टेबल करिअर महत्वाचं की पॅशन, या प्रश्नांमध्ये अनेक जण अडकलेले असतात. मित्रांनो, आजच्या युथला एकाच वेळी अनेक गोष्टी प्रूव्ह करायच्या असतात. अकॅडमिकली स्ट्रॉंग असायला हवं, फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचंय, इमोशनली मॅच्युअर राहायचंय आणि फिजिकली फिट राहायचंय, आणि याच सोबत सोशल मीडियावर ऍक्टिव्हही राहायचंय, आणि या सगळ्यामुळे स्वतःला हरवून जाण्याची शक्यता खूप वाढते. रिलेशनशिप बद्दल आज खूप कन्फ्युजन आहे. प्रेम, कंपॅनियनशिप, कमिटमेंट, लॉयल्टी, कंपॅटेबिलिटी या सगळ्या गोष्टींबद्दल सतत बोललं जातं, पण हेल्दी रिलेशनशिप म्हणजे नेमकं काय हे फार कमी लोकांना समजतं. अनेक तरुण रिलेशनशिप्समध्ये असतात पण इमोशनली एक्झॉस्टेड असतात. काही जण एकटेपणामुळे रिलेशनशिपमध्ये जातात तर काही जण फिअर ऑफ मिसिंग आउटमुळे. हल्ली रिलेशनशिप बद्दलचे अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन तयार झालेत. परफेक्ट डेट, परफेक्ट कपल, एस्थेटिक फोटोज, रोमॅन्टिक जेस्चर्स हे सगळं पाहताना वास्तविक आयुष्य खूप साधं वाटू लागतं. पण प्रेम म्हणजे फक्त स्टोरीज नसतात. प्रेम म्हणजे समजून घेणं, पेशन्स, कम्युनिकेशन आणि रिस्पेक्ट असतं. बऱ्याचदा आपल्याला करिअर आणि रिलेशनशिपमध्ये बॅलन्स साधता येत नाही. एकीकडे फ्युचर सिक्युअर करायची धडपड असते तर दुसरीकडे इमोशनल सपोर्टची गरज असते. काही वेळा करिअरसाठी सॅक्रिफायसेस करावे लागतात तर काही वेळा रिलेशनशिप टिकवण्यासाठी स्वतःच्या अॅम्बिशन्स ऍडजस्ट करायला लागतात, आणि या बॅलन्सिंग ऍक्टमध्ये अनेक जण इमोशनली ड्रेन्ड होतात. खरं सांगायचं तर प्रत्येक तरुण आतून थोडासा घाबरलेलाच असतो. जरी बाहेरून कॉन्फिडंट दिसत असला तरी त्याच्या मनात अनसर्टन्टी असते. मी योग्य निर्णय घेतोय का? जर मी फेल झालो तर? जर मी मागे पडलो तर? जर मला उशिरा सक्सेस मिळालं तर? हे प्रश्न जवळजवळ प्रत्येकाच्या मनात असतात. मंडळी, आजच्या काळात कम्पॅरिझन हा सर्वात मोठा मानसिक ताण आहे. पूर्वी कम्पॅरिझन मर्यादित असायचं, पण आज सोशल मीडियामुळे हजारो लोकांची स्वतःची तुलना करतो आपण. कोणीतरी आपल्या वयात खूप सक्सेसफुल झालेलं दिसतं तर कोणीतरी सेटल्ड, तर कोणी रिलेशनशिपमध्ये हॅपी असलेलं दिसतं, आणि मग आपल्याला वाटतं की आपण मागे होत. पण प्रत्येकाच्या आयुष्याची जर्नी वेगळी असते. काही लोकांना सक्सेस लवकर मिळतं तर काहींना उशिरा. काही लोक करिअरमध्ये चमकतात तर काही रिलेशनशिपमध्ये शांतता शोधतात. काही लोक वयाच्या 40 स्वतःचं खरं पर्पज शोधतात. आणि या सगळ्यासाठी लाईफ ही कॉम्पिटिशन नसून एक्सप्लोरेशन आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आपण सतत डेस्टिनेशन बद्दल विचार करतो पण स्वतःला समजून घेण्याचा प्रवास विसरतो. अनेक तरुणांना असं वाटतं की जर त्यांना अजूनही फ्युचरबद्दल क्लॅरिटी नाहीये म्हणजे ते वीक आहेत.

पण सत्य असं आहे की क्लॅरिटी वेळेनुसार येते. अनेक वेळा आपण चुकीचे डिसिजन्स घेतो, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो, चुकीच्या फील्डमध्ये जातो, पण त्या अनुभवामधूनच स्वतःला समजून घेत असतो. फेलियरची भीती आज खूप मोठी झाली आहे, कारण आज सक्सेस पब्लिकली सेलिब्रेट होतं आणि फेलियर सायलेंटली सफर केलं जातं. पण प्रत्येक यशामागे अनेक अपयश असतात. प्रत्येक कॉन्फिडंट व्यक्तीच्या आयुष्यात कन्फ्युजनचे फेजेस आलेले असतात. युथ म्हणजे फक्त अचीव्हमेंटची वेळ नाही, ती स्वतःला शोधण्याची वेळ आहे, प्रयोग करण्याची वेळ आहे, चुका करण्याची वेळ, स्वतःच्या लिमिट्स समजून घेण्याची वेळ. मित्रांनो, आपण अनेकदा स्वतःला खूप कठोरपणे जज करतो. एखादी एक्झाम चांगली गेली नाही, रिलेशनशिप टिकलं नाही, करिअर पाथ बदलला की आपण स्वतःलाच फेलियर समजू लागतो. पण जीवनात डिरेक्शन बदलणं चुकीचं नाहीये. ग्रोथ म्हणजे अनेकदा नवीन वाट निवडणं.

मित्रांनो, आज मेंटल हेल्थ बद्दल बोलणं खूप आवश्यक आहे. एन्झायटी, बर्नआउट, सेल्फ डाऊट, लोनलीनेस या गोष्टी फक्त शब्द नाही आहेत, त्या अनेक तरुणांच्या रोजच्या आयुष्याचा भाग आहेत. कधी कधी तरुणाईला फक्त एवढंच ऐकायचं असतं, तुला सगळं लगेच समजणं आवश्यक नाहीये. कारण खरंच आयुष्याचा मॅप कोणाकडेच पूर्ण नसतो. मोठी माणसंही अनेकदा कन्फ्यूज असतात. फरक एवढाच की अनुभवामुळे ते अनसर्टन्टी एक्सेप्ट करायला शिकतात. करिअर निवडताना अनेकदा लोक सुरक्षित पर्याय निवडतात कारण समाज त्यालाच सक्सेसफुल समजतो. पण काही लोकांची स्वप्न ही वेगळी.

व्यक्ती असतात. कोणाला कला आवडती, कोणाला रायटिंग, कोणाला म्युझिक, तर कोणाला टीचिंग, तर कोणाला सोशल वर्क. प्रत्येक स्वप्नाचं महत्व असतं. रिलेशनशिपमध्येही क्लॅरिटी वेळेनुसार येते. काही लोक आपल्या आयुष्यात शिकवण्यासाठी येतात, तर काही टिकण्यासाठी. प्रत्येक रिलेशनशिप परमनंट असेलच असं नाही. काही नातेसंबंध आपल्याला स्वतःबद्दल शिकवतात. आज अनेक तरुण इमोशनली एक्झॉस्टेड आहेत, कारण ते सतत स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करतात. पण स्ट्रॉंग असणं म्हणजे कधीच न तुटणं नाही, तर स्ट्रॉंग असणं म्हणजे तुटल्यानंतरही पुन्हा उभं राहणं. आपण फ्युचरबद्दल इतकी चिंता करतो की प्रेझेंट जगायचंच विसरतो. कॉलेजचे दिवस, मित्रांसोबतचे क्षण, छोट्या छोट्या आनंदाच्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी परत येत नाही. पण प्रेशरमध्ये जगताना आपण त्याचा आनंदही घेऊ शकत नाही. बॅलन्स हा शब्द खूप वापरला जातो, पण बॅलन्स मिळवणं सोपं नसतं. काही दिवस स्टडीज प्रायोरिटी असतात, तर काही दिवस इमोशनल हेल्थ. काही वेळा रेस्ट घ्यावी लागते, तर काही वेळा स्वतःला पुशही करायला लागतं. बॅलन्स म्हणजे परफेक्शन नाही, तर बॅलन्स म्हणजे अवेअरनेस, हे समजून घेणं महत्वाचं आहे. आज युथने बाउंड्रीज शिकणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाला इम्प्रेस करण्याची गरज नाहीये. प्रत्येक ट्रेंड फॉलो करण्याचीही आवश्यकता नाहीये. आणि प्रत्येक अचीव्हमेंट टाइमलाईन सारखी असण्याचीही गरज नाहीये. सेल्फ वर्थ म्हणजे फक्त मार्क्स, सॅलरी किंवा रिलेशनशिप स्टेटस नाहीये, आणि त्यावरून ते ठरतही नाही. आपण व्हॅल्युएबल आहोत, कारण आपण माणूस आहोत आणि आपलं अस्तित्व हे महत्वाचं आहे. अनेकदा आपल्याला वाटतं की आपण इतरांपेक्षा मागे आहोत, पण आयुष्यात लेट असं काहीच नसतं. काही लोकांना योग्य करिअर 30व्या वर्षी सापडतं, काहींना खरं प्रेम उशिरा मिळतं, काहींना स्वतःची ओळख खूप वर्षांनी सापडते. आणि या सगळ्यासाठी आजच्या जनरेशनला एक गोष्ट शिकणं खूप महत्वाचं आहे, ती म्हणजे अनसर्टेनिटी एक्सेप्ट करणं. आयुष्यात सगळ्या उत्तरांची गरज नसते, काही वेळा फक्त पुढचं पाऊल टाकणंही पुरेसं असतं. कधी कधी आपण इतकं फ्युचर प्लॅन करतो की आयुष्य स्पॉन्टेनियस राहत नाही, पण काही सुंदर गोष्टी या प्लॅनिंग शिवाय घडतात. काही लोक अचानक भेटतात, काही अपॉर्च्युनिटीज अनपेक्षितपणे मिळतात, कारण जीवन ही स्ट्रेट लाईन नसते. त्यात ट्विस्ट आहेत, पॉझेस आहेत, रॉंग टर्न्सही आहेत, आणि हे सगळं नॉर्मल आहे. काही वेळा तरुण स्वतःला इतकं प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतात की स्वतःवर प्रेम करायलाच विसरतात. पण सेल्फ कंपॅशन खूप आवश्यक आहे. करिअर हा आयुष्याचा एक भाग आहे, संपूर्ण आयुष्य नाही. रिलेशनशिप महत्वाचं आहे, पण त्यासाठी स्वतःला हरवणं योग्य नाही. अभ्यासही महत्वाचा आहे, पण मानसिक आरोग्य त्याहून महत्वाचं आहे. आणि आजच्या तरुणांना हे समजणं आणि आजच्या तरुणाईला हे समजणं आवश्यक आहे की आयुष्याची टाइमलाईन ही फिक्स्ड नसते. प्रत्येकाचं घड्याळ हे वेगळं चालत असतं. आपल्या आजूबाजूला अनेक कॉन्फिडेंट लोक दिसतील, पण कदाचित तेही इंटरनली कन्फ्युज्ड असतात. आणि त्यामुळे कंपॅरिझन करण्यापेक्षा कनेक्शन निर्माण करा. स्पर्धेपेक्षा सहप्रवास महत्वाचा आहे. आपण अनेकदा डेस्टिनेशनवर इतकं फोकस करतो की जर्नी अप्रिशिएट करायला विसरतो. पण आयुष्य म्हणजे फक्त मोठ्या अचीव्हमेंट्स नाही, तर ती छोट्या क्षणांचं कलेक्शन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कधी कधी थांबून आपण स्वतःला विचारायला हवं, मी खरंच काय शोधतोय. कारण समाजाने दिलेलं सक्सेस आणि आपल्या मनाला हवं असलेलं जीवन यात फरक असू शकतो. आजची ही तरुणाई खूप केपेबल आहे, पण केपेबल असण्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सगळं लगेच समजलं पाहिजे. ग्रोईंग अप ही प्रोसेस आहे. त्यामुळे जेव्हा आपण कन्फ्युज्ड असतो तेव्हा स्वतःला दोष नाही द्यायचा, कारण कन्फ्युजन म्हणजे तुम्ही विचार करताय, तुम्ही शोध घेताय, आणि शोध घेणारी माणसं ही शेवटी स्वतःचा मार्ग शोधतात. कदाचित आज आपल्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं नसतील, पण ठीक आहे. कदाचित अजूनही करिअर सेटल नसेल, हरकत नाही. कदाचित रिलेशनशिपही परफेक्ट नाहीये आणि अजून स्वतःला समजूनही घ्यावं लागतंय, काही हरकत नाही. कारण आयुष्य म्हणजे सगळं फिगर्ड आउट असणं नाही, तर आयुष्य म्हणजे अनसर्टनिटीमध्येही पुढे चालत राहणं. त्यामुळे आपण सगळ्यांनी स्वतःला एक गोष्ट सांगायला हवी, मी अजूनही शिकतीये, मी अजून वाढतीये, मला सगळं आत्ताच समजणं आवश्यक नाहीये. कारण आयुष्य ही परीक्षा नाहीये जिथे सगळ्या उत्तरांची तयारी आधीच असावी लागते. कारण आयुष्य हा असा प्रवास आहे जिथे प्रत्येक पावलावर आपण स्वतःला नव्याने ओळखत जातो. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमाचा वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvaniyarmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम ऐकलात युववाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
2: 1843 साली विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली, पण त्याच्याही आधी 50 वर्ष सोलापूरच्या कोणत्या कलावंतानं पेशव्यांच्या दरबारात आपली कला सादर करून इथल्या कलापरंपरेची मुहूर्तमेढ रोवली? त्यांची अद्भूत प्रतिभा पाहून दिपलेल्या पेशव्यांनी आपला मोत्याचा कंठा बहाल केलेला तो कलावंत कोण, हे माहीत करून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर सोलापूरची नाट्यगाथा.

0: श्रोते हो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? त्यासाठीच आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी. कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम. त्यासाठी नक्की ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा, शब्द, कला आणि संस्कृतीचा एक अनोखा उत्सव.
1: FM बँड 103.4 MHz हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. सायंकाळचे 6 वाजले आहेत. आता मराठी गाण्यांचा आनंद घेऊयात. तत्पूर्वी जाहिरात प्रसारण.
2: शिदोरी संस्कारांची ज्योती, निरंतर ज्ञानाची MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
3: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
2: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
3: पत्ता: MB चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामती खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
4: किडनी स्टोन, मुतखडा, युरिट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
1: कार्यक्रम सुरुवातीला ऐकूयात श्रीराम रानडे यांची भक्ती रचना सुरेश वाडकर यांच्या स्वरात.

0: चित्रपटांचे खेळ रोज होतात हे आपल्याला ठाऊकच आहे, पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज होणारं नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे आपलं सोलापूर। दररोज नाट्यप्रयोग करणारे कलावंत कोण होते? 100 वर्षापूर्वीच्या या घटनेमुळे इथल्या रसिकांना मायबाप असं कुणी संबोधलं हे जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर। सोलापूरची नाट्यगाथा।
1: मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। कार्यक्रमाच्या नंतर ऐकूयात स्वप्नील बांदोडकरांनी गायलेलं अशोक पत्की यांचं गीत।

0: भीमन्महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या

0: डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः.

कार्यक्रमाच्या अनंतरुक्यात धूमधडका या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि सहकार्यांनी गायलेलं शांताराम नांदगावकरांचं गीत, अनिल अरुण यांचं संगीत आहे.

प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलया आणि वर्षा ऋतूमध्ये मोराचं नाचणं असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 साली सोलापुरात कुणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। श्रोते हो तेव्हा ऐकायला विसरू नका, दिनांक 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा।

0: एकदा रोजच्या स्वयंपाकात हवा आहे काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर,
0: तुमचा आवडता कुकरी शो,
1: चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज,
0: पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही,
1: खास टिप्स आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारे रहस्य।
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध
1: आणि चवीला रुचकर स्पर्श।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका खमंग रुचकर हा कार्यक्रम
1: रोज सकाळी 9:15
0: आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून।
1: तेव्हा ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
0: अधिक स्वादिष्ट।
2: दुधात थोडे केशर घालू, अरे स्वयंपाकाची लज्जत न्यावी, चल ये दोघे मिळून चाखू।
3: आमच्या कार्यक्रमाविषयीची काही निवेदन आता आपण ऐकलात। 6:30 होत आहेत, आता हिंदी गाण्यांचा आनंद घेऊया, तत्पूर्वी जाहिरात प्रसारण।
4: लवकर टिफिन पॅक करा राजू, मोबाईल सोड।
5: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आलाय। आला लगेच कॉल करतो।
4: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात।
5: मग योग्य नंबर
4: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर।
5: तुम्ही तर वाचवलं ताई।
4: कामापासून नाही।
5: आरबीआय म्हणते
4: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल।

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर आरबीआयच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

अल्ताफ राजा यांनी गायलेल्या या गीताबरोबरच हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
2: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
1: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
3: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
2: अरुण नरखेडकर अंदर।
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।
4: बालरोग असो वा अस्थिरोग, स्त्रीरोग असो वा हृदयरोग,
5: कान नाक घसा किंवा दातांचे विकार, झटपट आणि विश्वासू सवलतीत उपचार।
4: सोनोग्राफी साठीही आता स्वतंत्र विभाग, सोलापूरच्या एसटी स्टँड समोरच
5: अंबिका हॉस्पिटल।
6: मोबाईल 99217555554।
0: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
7: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती,
8: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई, नमकीन आणि बेकरी, सोलापूर आणि पुणे।
9: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
10: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू, अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा।
1: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी।
10: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
1: पुणे सोलापूर हायवे मोंडणी,
10: संपर्क 87400304008।
0: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी सारीची व्हरायटी जोडती असंख्य नाती। तुमची आमची पसंती फक्त लाहोटी,
11: लाहोटी सारी, चाटी गल्ली, सोलापूर।
12: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची।
13: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह।
12: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर, पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या, आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।
13: पत्ता एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर, संपर्क 72-76-26-65-39।
9: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
14: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यांपिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पेढी।
9: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।
15: तंत्र शिक्षणाची वैभवशाली परंपरा असलेल्या SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश सुरू। मेकॅनिकल, कम्प्युटर तसंच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग,
16: NBA मानांकन प्राप्त उच्च विद्या विभूषित अनुभवी

0: प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ, सर्वात महत्त्वाचं प्लेसमेंट सेलद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी,
1: वायफाय आणि बसची सुविधा, गेल्या 28 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा, SEBC योजनेद्वारे 10% आरक्षण, आपल्या उज्ज्वल करिअरसाठी SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रवेशासाठी संपर्क साधा.
0: संपर्क 97 67 107 104 आणि 97 67 107 105.
2: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाईट बिलाचे
0: आता 0 रुपये कसे देऊ?
1: अरे हो हो, विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
0: हो हो नक्की. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: हर घर सूर्य घर.
3: यानंतरची उद्घोषणा लगेचच, ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावर भर देतात असं जयशंकर यावेळी म्हणाले. क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्याकरता गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी व्यक्त केली. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांनी

0: नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असणार आहे. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधल्या सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ द्यायचा निर्णय देखील आज मंत्रिमंडळानं घेतला. जनगणनेच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई इथं झालेल्या उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. कोल गॅसिफिकेशन अँड डाऊनस्ट्रीम डेरिव्हेटिव्ह, सोलर सेल मॉड्यूल, इग्नॉट वेफर्स पॅनेल, इलेक्ट्रिक स्टील, पेट टायर कॉर्ड तसंच सिंथेटिक ग्रॅफाइट एनॉड मटेरियल या प्रकल्पांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे. या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. तसंच विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह राज्यातल्या विविध भागात औद्योगिक विकासाला चालना मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकारनं कांदा खरेदीचा दर 3.5 रुपयांवरून वाढवून 15 रुपये प्रति किलो केला आहे. यावर विरोधकांनी राजकारण करू नये असंही ते म्हणाले.
1: काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केला आहे, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो.
0: नाशिकमधल्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आजपासून लागू झाल्याचं केंद्र सरकारनं परिपत्रकाद्वारे सांगितलं आहे. कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती. त्यामुळे हा निर्णय सरकारनं काल घेतला. हे दर फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच लागू असणार आहेत. कांद्याला 24 रुपये प्रतिकिलो इतका हमी भाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: सुर मंडला।
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीतला पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज होणार आहे। धर्मशाळा इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल। गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे। नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। केरळमधल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे। केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल। वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि नीट परीक्षेतल्या कथित गैरव्यवहार

पदभाराच्या मुद्द्यावरून आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढला. महागाई आणि इंधन दरवाढीमुळे जनतेचं कंबरडं मोडलं असूनही सरकार याकडे गांभीर्यानं पाहत नाही अशी टीका पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी यावेळी केली. या आंदोलनात पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे.

0: असल्यानं पेट्रोल डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहन भुजबळ यांनी केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणारं सीबीआयचं पथक सलग 12व्या दिवशीही लातूरात तळ ठोकून असून या पथकानं आता विद्यार्थी पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासावर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्याव्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरचीही चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीतून सीबीआय पुढचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. विविध कागदपत्र पुरावे आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे सीबीआय तपास पुढे नेत आहे. धाराशिव जिल्ह्यामधल्या उमरगा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत कुलकर्णी यांचं आज ब्रेन स्ट्रोकनं निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. कुलकर्णी 2 वेळा उमरगा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट झाली. कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट होती. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.6 इतकं होतं. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
2: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे.
3: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
4: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
3: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
4: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72-76-66-39.
2: FM 103.4 MHz वर तसेच न्यूज ऑन AIR आमच्या ऑफिशियल ॲपवरती आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. 7:12 होत आहेत. आता एक नजर आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांवर. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:30 गावकरी मंडळ हा कार्यक्रम. सुरुवातीला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव, त्यानंतर कृषी सल्ला आणि त्यानंतर किफायतशीर मुक्त गोठा पद्धत याविषयी डॉ तानाजी वळकुंडे यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 8:15 साहित्य संपदा. आजच्या कार्यक्रमात लेखक कवी ज्ञानेश डोंगरे यांची अश्विनी वाघमोडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील. रात्री 8:45 आणि समाचार संध्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. तर रात्री 9 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त चरित्रकथन मालिका अहिल्याबाईंचं बालपण आणि सोलापूर विषयक कार्य याविषयी उज्ज्वल कुमार माने यांची अश्विनी वाघमोडे यांनी घेतलेली मुलाखत।

आपण ऐकू शकाल. हा कार्यक्रम आज रात्री 9 वाजता प्रसारित करणार आहोत. रात्री 9:15 या वेळेत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू, तर रात्री 10 वाजता हॅलो आपली आवड हा फोन इन कार्यक्रम. रात्री 11 वाजता हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. ही होती रूपरेषा आजच्या उर्वरित कार्यक्रमांची.

0: 1843 साली विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली, पण त्याच्याही आधी 50 वर्ष सोलापूरच्या कोणत्या कलावंतानं पेशव्यांच्या दरबारात आपली कला सादर करून इथल्या कलापरंपरेची मुहूर्तमेढ रोवली? त्यांची अद्भूत प्रतिभा पाहून दिपलेल्या पेशव्यांनी आपला मोत्याचा कंठा बहाल केलेला तो कलावंत कोण, हे माहीत करून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर सोलापूरची नाट्यगाथा।
1: साधारण 15 मिनिटं होत आहेत आता वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारत सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन या मोहिमेविषयी आपण ऐकलंच असेल. आयुष्मान भारत डिजिटल मिशन देशातील नागरिकांना डिजिटल सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारनं सुरू केलेली एक महत्वाकांक्षी मोहीम आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2021 अधिकृतपणे या मिशनची राष्ट्रीय स्तरावर सुरुवात केली. देशातील आरोग्य सेवांचा पायाभूत ढाचा पूर्णपणे डिजिटल करणं हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठला आहे. या निमित्तानं आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे राज्याचे समन्वय अधिकारी डॉ अभिजित फडणीस यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: डॉक्टर, आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठलाय. श्रोत्यांना नक्की ऐकायला आवडेल की आयुष्मान भारत डिजिटल मिशन नक्की काय आहे आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे.
2: आयुष्मान भारत डिजिटल मिशन हा एक भारत सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हा उपक्रम राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत राबवला जात आहे. यामध्ये रुग्णासाठी एक अखंड आंतर कार्यक्षम डिजिटल आरोग्य परिसंस्था, ज्याला इंग्रजीमध्ये डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम म्हणू शकतो, आणि हे सर्व निर्माण करण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मिशनची स्थापना केलेली आहे. या मिशनमध्ये रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य सेवा प्रदात्यांना एका विशिष्ट डिजिटल आरोग्य ओळखपत्राद्वारे जोडले जाते, ज्यामुळे रुग्णांच्या संमतीने वैद्यकीय नोंदी संग्रहित करणे, त्या मिळविणे, त्यांची देवाणघेवाण करणे असे शक्य होते. या मोहिमेचा उद्देश भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीमधील डिजिटल गॅप कमी करणे आणि सेवा

0: स्वागत। श्रोते हो, आजच्या युगात स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा भाग बनला आहे। फळभाजी खरेदी करण्यापासून ते बँकेच्या मोठ्या व्यवहारापर्यंत आपण एका क्लिकवर कामं पूर्ण करतो, पण हीच डिजिटल सोय कधी कधी आपल्यासाठी किती मोठी डोकेदुखी ठरू शकते याचा विचार कधी आपण केलाय? आजच्या डिजिटल युगात आपलं जीवन नक्कीच सोपं झालं आहे, मात्र त्यामुळे आर्थिक फसवणूक देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी सरकारतर्फे वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं, सावध राहण्याचे संदेशही दिले जातात। या पार्श्वभूमीवर डिजिटल सावधगिरी आणि आर्थिक फसवणुकीपासून सुरक्षा या विषयावर आंतरराष्ट्रीय सायबर कायदे तज्ज्ञ डॉ प्रशांत माळी यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया।
1: सर, आजच्या काळात डिजिटल अटक म्हणा किंवा KYC अपडेट, पार्ट टाइम जॉब, गुंतवणूक आणि OTP फसवणूक इतक्या वेगानं का वाढत आहे? आणि जर समजा फसवणूक झालीच तर सामान्य नागरिकांनी पहिली सावधगिरी कोणती बाळगावी?
2: आज सायबर गुन्ह्याकडे तंत्रज्ञान, डेटा आणि मानसशास्त्र तिन्ही शस्त्र आहेत। यामुळे ते हजारो लोकांना एक क्लिक मध्ये फोन मेसेज किंवा बनावट वेबसाइट पाठवू शकतात। तुमचे खाते बंद होईल, तुमच्यावर केस झाली आहे, तुम्हाला मोठा नफा मिळेल, अशा भीती आणि लोभाचा वापर केला जातो। पहिली सावधगिरी मी तुम्हाला सांगू इच्छितो म्हणजे घाईत निर्णय घेऊ नका। म्हणजे कोणताही OTP पिन, UPI पिन किंवा स्क्रीन शेअरिंग ऍक्सेस बिलकुल देऊ नका। त्याला एक गोल्डन शब्द आहे इंग्लिशमध्ये, आपण म्हणतो थिंक बिफोर यू क्लिक। डिजिटल युगातील हेच नवे सुरक्षा मंत्र झालेले आहे। थोडासा विचार करा, वेळ द्या। घाई केल्याने खूप सारं नुकसान लोकांचं सध्या होतो आहे असं मी बघितलेलं आहे।
1: सर, अनेकदा असं होतं की शिक्षित असूनही आर्थिक सायबर फसवणुकीचे बळी अनेक जण ठरत आहेत, आणि सायबर गुन्हेगार लोकांच्या मानसशास्त्राचा नेमका असा कसा गैरवापर करतात? म्हणजे त्यांना कसं कळतं की समोरची व्यक्ती जी आहे तिला आपण फसवू शकतो?
2: अतिशय चांगला प्रश्न आहे हा। सायबर गुन्हेगार संगणकापेक्षा मानवी मेंदू अधिक हॅक करतात। मग ते कसं करतात? तर ते भीती, लालच, विश्वास आणि घाई याचा वापर करतात। बरं, ते तुम्हालाच बरोबर तुमची भीती, लालच, विश्वास, घाई कशात असेल तुम्हाला हे कळण्यासाठी ते AI सुद्धा वापर करतात। म्हणजे AI टूल वापरून तुमचं प्रोफाइलिंग केलं जातं। म्हणजे सगळ्या सोशल मीडिया, तुमचा जो काही प्रेझेन्स असतं सगळ्याकडे, त्याच्यावर ना तुमचं एक प्रोफाईल म्हणजे तुमची एक पर्सनॅलिटी बनवली जाते। काय आवडतं, काय नाही आवडत, कशाला रिएक्ट कराल, कशाला नाही करणार। तर उदाहरणार्थ मी तुम्हाला देऊ इच्छितो की भीती कशी दिली जाते। लगेच म्हणते तुमच्या मुलाला अटक झाली आहे, भीती दिली। म्हणजे लालच द्यायचा असेल तर काय म्हणतील? 10,000 गुंतवा, 1,00,000 मिळवा। जर विश्वास संपादन करायचा असेल तर म्हणतील मी बँकेतून बोलतोय किंवा मी इन्शुरन्स कंपनी मधनं बोलतोय किंवा मी इन्कम टॅक्स मधनं बोलतोय, असे विश्वास संपादन करतात ते। मग घाई पण निर्माण करतात, म्हणजे आत्ताच करा नाहीतर खाते बंद होईल, किंवा आत्ताच करा नाहीतर ही जी स्कीम आहे ती बंद होईल। हे जी घाई तुमच्याकडे निर्माण करतात, आणि शक्यतो घाईला सिनियर सिटीजन्स असतात ते बळी पडतात। मग आता काय झालंय की शिक्षण असूनही भावना सक्रिय झाल्या की विवेक मागे पडतो, आणि त्यामुळे डिजिटल साक्षरतेसोबत भावनिक सावधगिरी देखील आवश्यक आहे।
1: सोशल मीडियाचा वापर करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी?
2: बघा, सोशल मीडिया वापरताना पहिलं तर तुम्ही जे काय त्याच्यावर आपले पर्सनल गोष्टी टाकू नका, फोटो टाकू नका, तुमचे लोकेशन्स टाकू नका, जिओ लोकेशन्स टाकू नका। मित्रमैत्रिणी जर क्लोज असतील, लग्न होणार असेल कोणाबरोबर, तर असे काही फोटो तुम्ही जर तुमचं अकाउंट पब्लिक असेल तर बिलकुल शेअर करू नका। मी पुढे जाऊन तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचा हाताचा फोटो, म्हणजे ज्याकडनी तुमचा फिंगरप्रिंट पण क्लोन केलं जाऊ शकतं, त्यामुळे हाताचा फोटो टाकू नका त्याच्यावरती। असे सगळ्या डिटेल्स किंवा तुमचे काही वीक पॉइंट असेल, तुम्ही सिंगल मदर असाल तर लहान मुलाचा फोटो टाकू नका। प्रत्येक जर तुम्हाला वाटतं ना की हे माझ्या जीवनातला वीक पॉइंट आहे तर तसले फोटो टाकणं कधी पण अवॉइड करावा सोशल मीडियावरती, कारण सोशल मीडियावरती काही सोशल पोलिसिंग कंटिन्युअसली चालत नाही। सोशल मीडियाच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना धंदा करायचा, ते कॅपिटलिस्टिक माइंडसेट मध्ये त्यांना एक दुसऱ्याशी जोडण्यात इंटरेस्ट आहे। तुमची सुरक्षा बघण्यामध्ये हा त्यांचा सेकंड किंवा थर्ड प्रिफरन्स असतो। त्यामुळे आपण जर सावधानता बाळगली नाही तर मग कुठल्या ना कुठल्या तरी सायबर हादसा आपल्या बरोबर होऊ शकतो.
1: तसं तुम्ही म्हणालात की वैयक्तिक गोष्टी टाळू नका, पण आपण जेव्हा सोशल मीडिया ओपन करतो तर पाहतो की

0: वैयक्तिकच असतं. म्हणजे आम्ही कुठे फिरायला गेलोय, आम्ही काय खाल्लंय, आम्ही कोणाच्या लग्नाला चाललोय, आमच्या घरी काय काय आहे किंवा ऑफिसला कसं चाललोय, तर मग याला कुठेतरी काही बंधनं येऊ शकतात का की आली पाहिजे का, त्यासाठी काही कायदा आहे का?
1: कायदा म्हणून नाही आहे, हे सगळं तुम्हाला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सोशल मीडियावर कसं वागायचं हे आपल्याकडे शाळेत कॉलेजमध्ये शिकवलंच जात नाही. हा सर्वात मोठा इश्यू आहे की जेव्हा तुम्ही सोशल असता तेव्हा तिथे वागणं कसं आहे. जसं पहिला आपल्याला सिव्हिक्स नावाचा एक सब्जेक्ट होता, तर त्या सिव्हिक्स मध्ये आपल्याला सिव्हिलियननी कसं राहावं, काय करावं हे सगळं सांगितलं जायचं. तर माझं असं म्हणणं आहे की शाळेत आणि कॉलेजांपासून ही सोशल मीडियावर काय करावं आणि काय नाही करावं आणि लोकांना कसं जपावं हे गरजेचं आहे. कारण कायदा कधी लागतो, कायदा रिएक्टिव्ह आहे ना, प्रोएक्टिव्ह आपण जर शिकवला तर गरजेचं आहे. आणि महत्वाचं काय गोष्ट आहे याच्यामध्ये की काही गोष्टी कायद्यापर्यंत जात सुद्धा नाही. आता काही जणांना, काही स्त्रियांवरती एकदम हलक्या दर्जाचे कमेंट केले जातात आणि कधी कधी तिच्या फोटोवरती जाऊन काही मुलं कमेंट करतात त्याच्यावरती, आणि त्या कधी कधी आपल्या म्हणजे मातृभाषेत असतात किंवा त्यांच्या मातृभाषेत असतात, जे म्हणजे इंग्लिशमध्ये नसतात. त्याच्यामुळे काय होतं की जे हे सोशल मीडियाचा जो एआय असतो त्याला खूप वेळा कळत पण नाही, त्यामुळे तो त्याला डिलीट करत नाही. किंवा तुम्ही जर त्याला सांगितलं की ही कमेंट काढून टाका तर ते खूप वेळा त्यांचा एआय रिप्लाय देतो की माझ्या पॉलिसीच्या बरोबर आहे, पॉलिसी विरोधात नाही म्हणून. कारण त्यांना काही शब्द असतात मराठी भाषेत किंवा कुठल्याही भाषेत, ते त्यांना खराब शब्द आहेत म्हणून कळत नाही. म्हणून आपण जितकं स्वतःहून आपले पायदंडे घालू स्वतःला सोशल मीडियावर वावरताना.
0: खरोखर सर तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय की आपल्याला जसं शिकवलं जायचं की समाजात वावरताना, घराबाहेर वावरताना कसं वागलं पाहिजे, काही केलं पाहिजे काही नाही, आणि सोशल मीडियावरती वावरताना कसं तुम्ही वागलं पाहिजे हे आपल्याला शिकवलं जातच नाही, त्यामुळे हे आपण स्वतःच शिकलेलं बरं. तर हा तर सोशल मीडियाचा झाला प्रश्न. पण आता आपण जेव्हा डिजिटल फ्रॉड करी येतो तेव्हा एखाद्या व्यक्तीच्या समजा बँक खात्यातून अचानक पैसे गेले चुकीची लिंक ओपन केल्यामुळे म्हणा किंवा फ्रॉड कॉल्स उचलल्यामुळे, तर पहिल्या तासात ज्याला आपण गोल्डन आवर म्हणतो, तर त्यांनी नेमकी कोणती कोणती पावलं उचलायला हवीत?
1: बघा, सायबर फसवणूक किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून झालेले क्राईम याच्यामध्ये जे एव्हिडन्स असतो ना तो खूप वोलाटाईल असतो आणि त्याचे जे पहिला तास जो असतो तो अत्यंत महत्वाचा असतो. खूप वेळा बघण्यात आलेलं आहे की स्त्रिया किंवा सिनियर सिटीजन किंवा यंग मुलं, लहान मुलं जी असतात ते काही काळासाठी त्यांचा होश असतो तो हरपलेला असतो. ते कधी कधी 24 तास, 4-5 दिवस कोणाला काही सांगतच नाही काय झालं ते. अवेअरनेस म्हणून करणं गरजेचं आहे जे आपण आता सांगतोय. सर्वात महत्वाचा मुद्दा काय असतो की जे पहिल्या 1 तासामध्ये 1930 ही जी हेल्पलाईन आहे त्याला फोन करणं गरजेचं आहे. नंतर तुम्हाला नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे आपलं भारत सरकारचं, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचं, त्याचं नाव cybercrime.gov.in आहे. मी रिपीट करतो, cybercrime.gov.in. तुम्ही सायबर क्राईम रिपोर्टिंग जरी गुगलवर टाईप केलं तरी ती वेबसाईट पहिली येते. तिथे जाऊन आपली कंप्लेंट दाखल करणार, तिकडे तुम्हाला ते मोबाईल नंबर, ओटीपी वगैरे विचारून तुम्हाला ऑथेंटिकेट करतील. नंतर संबंधित बँक जी असेल त्याला माहिती द्या, म्हणजे त्यांच्याकडे एक डिस्प्युट रेझोल्युशन फॉर्म असतो, तर तो डिस्प्युट फॉर्म जो असतो ना तो डिस्प्युट फॉर्म जाऊन बँकेत जाऊन भरून टाकायचा. चौथी महत्वाची गोष्ट, जे ट्रान्झॅक्शनचे स्क्रीनशॉट असतात ते काढून ठेवून पुरावे जतन करण्यात यावे. पाचवी असते की तुम्हाला जर तुमची खूपच मोठा आहे आणि काही तुम्हाला वाटतंय वरती काही झालेलंच नाही आहे तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार देणं. सायबर पोलीस स्टेशनवर जायला पाहिजे असं काही नाही आहे, हल्ली सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सायबरचा ऑफिसर बसलेला असतो, तर तुम्ही तिकडेही जाऊन हे कंप्लेंट केली तर महत्वाचं आहे. कारण वेळेत रिपोर्ट केल्याने काय होतात की हे पैसे फ्रीज होतात, समोर जे अकाउंटला गेलेले असतात ते, आणि जर ते फ्रीज झाले तर मग ते कोर्टामार्फत आपल्याला परत आपल्या अकाउंटमध्ये घेता येतात.
0: म्हणजे असं काही झालं समजा आपल्या अकाउंट मधून पैसे अचानक गेले, सायबर फ्रॉडचे आपण शिकार झालो, तर सगळ्यात आधी घाबरून जाऊ नये आणि 1930 या हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क करा. आणि समजा आता मोबाईलवरती आपल्याला लिंक येतात किंवा एपीके फाईल्स येतात, क्यूआर कोड असतो किंवा स्क्रीन शेअरिंग ऍप्स असतात, तर ह्यामुळे काही धोके आहेत का आणि हे धोके नागरिकांनी कसे टाळावे?
1: बघा, मोबाईल फोन आहे ना आजकाल तुमची खिशातली बँक आहे. बँक एक चुकीचा क्लिक म्हणजे घराचे दार चोराला उघडण्यासारखे आहे. एपीके फाईल्स मध्ये नेहमी खूप वेळा मॅलवेअर असू शकतं. एपीके फाईल्स म्हणजे ऍप्लिकेशन फाईल्स आहेत, ते अँड्रॉइडची पॅकेज फाईल्स असतात. हा एपीके फाईल्सचा खतरा फक्त अँड्रॉइड वापरणारा असतो, आयफोन वाल्यांना नसतो. मग क्यूआर कोड स्कॅन करून पैसे जातात खूप वेळा, ते एक प्रॉब्लेम असतो की भाई क्यूआर कोड स्कॅन केल्याने काय होतं

0: जो क्यू आर कोड असतो तो पैसे देण्यासाठी आलेला असतो, म्हणजे त्या समोरच्याला देण्यासाठी आलेला असतो किंवा त्याने घेण्यासाठी पाठवलेला असतो, आपल्याला पैसे देण्यासाठी नाही. पण तो सांगताना असं सांगून देतो की तुम्हाला देण्यासाठी हा क्यू आर कोड आहे. स्क्रीन शेअरिंग ऍपमुळे काय होतं की गुन्हेगार तर तुमचा पूर्ण मोबाईलचा किंवा तुमच्या लॅपटॉपचा, आयपॅडचा, संगणकाचा पूर्ण ताबाच घेऊन टाकतो. त्याच्यामुळे तुमच्या संगणकात जे काय आहे ते त्याला तिकडे रिमोटली बसून कुठेही बसलाय तो, साता समुद्र पार बसलाय तरी त्याला ते दिसत असतं. त्यामुळे स्क्रीन शेअरिंग ऍप शक्यतो देऊ नका. बनावट लिंक द्वारे बँकिंगची माहिती पण चोरी होते. म्हणजे हे ज्या लिंक्स असतात ना, फिशिंगच्या लिंक्स, याने बँकिंग म्हणजे मोबाईलमध्ये खूप लोकांनी त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये बँक नंबर, पासवर्ड, पिन वगैरे सेव्ह केलेले असतात, तर ते चोरी लावू शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा की अननोन लिंक म्हणजे अननोन रिस्क. म्हणून फक्त अधिकृत ऍप स्टोअर मधून ऍप डाउनलोड करा आणि कोणालाही स्क्रीन ऍक्सेस देऊ नका.
1: सध्या सोशल मीडियावरती एआयचा वापर करून डीप फेक आवाज काढणं किंवा बनावट प्रोफाईल तयार करणं, तर एआयचा वापर करून पण फसवणूक वाढल्याचं चित्र दिसतंय का सर?
0: बघा, आता सगळंच एआय इनेबल्ड सायबर क्राईम झालेला आहे. आता काय झालंय, एआय त्यांना प्रोफाईलिंग करू देतात तुम्हाला, किंवा तुम्हाला कुठली चॉईस आहे, तुम्ही इन्कम टॅक्स भरणार आहात की तुम्हाला रिफंड मिळणार आहे की तुम्हाला ईडीची काही नोटीस आली आहे का वगैरे, काही असं जे डिटेल्स त्यांना माहीत असतात, जे तुम्हाला अपेक्षित असतं, अशाच मजकुराचा तुम्हाला ईमेल येत आणि मग तुम्ही त्याला क्लिक करून तुम्हाला वाटतं तो खरा आहे. आणि एआय मुळे आता चेहरा आणि आवाज दोन्ही बनावट तयार होऊ शकतात, त्यामुळे म्हणजे जे दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. जुनिया वाक्प्रचार होता तो एआयला लागू होतोय आता. मग तुम्ही ओळखणार कसं जर हा एआयनी बनवलेला चेहरा आहे? त्याने समजा अचानक पैसे मागितले तुमच्याकडे की बाबा मला एवढे पैसे दे, मी अडकलोय, मला एवढे पैसे द्या, मी तुमचं हे बरं करतो, मी तुम्हाला आत्ता एवढे पैसे द्या, मी तुमचा इन्शुरन्सचा प्रीमियम आहे तो अर्धा करून टाकतो, असे काही त्यांनी पैसे सुरुवातीला कुठल्याही याच्यात मागितले की समजायचं हा फ्रॉड असू. व्यक्ती व्हिडिओ कॉल टाळते का तुमच्या बरोबर? जर बोलणारी व्यक्ती असेल तर त्याला सांगायचं व्हिडिओ कॉल कर मला, ते व्हिडिओ कॉल जर टाळत असेल तर समजायचं आपण. किंवा प्रोफाईल नवीन किंवा संशयास्पद आहे का ती? खूप वेळा तुम्हाला फेसबुकवरनं रिक्वेस्ट येते किंवा इन्स्टावरनं रिक्वेस्ट येते आणि नंतर बघितलं तर काय असतं, ते एखाद्या स्त्रीचा मुलगा, एखाद्या फॉरेनर स्त्रीचा फोटो असतो आणि तिचे सगळे मित्र जे दिसतात ते सगळे इंडियन दिसतात. हे एक तुम्हाला नकार घंटा तुमच्या डोक्यात वाजली पाहिजे की हे सगळे इंडियन लोकच का हिच्याबरोबर. एखादी कुठची तरी फॉरेनर कंट्रीची कोणतरी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवते तर ती तुम्हाला का पाठवेल? हे प्रश्न जोपर्यंत तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत तुम्ही सिक्युअर राहू शकत नाही. जर नातेवाईक किंवा मित्र पैसे मागत असतील तर दुसऱ्या माध्यमातून व्हेरीफाय करा ना तुम्ही. तुम्हाला जर म्हणजे फोन करा, दुसरीकडनं फोन करा, घरात दुसरी मंडळी असतील त्यांच्या फोनवर त्यांना फोन करून विचारा. म्हणजे काय थोडक्यात की एआय युगामध्ये ट्रस्ट बट व्हेरीफाय, म्हणजे विश्वास ठेवा पण व्हेरीफाय करा. ही नवीन डिजिटल संस्कृती असली पाहिजे आपल्या पूर्ण फॅमिलीमध्ये.
1: म्हणजे एकूणच आपली डिजिटल फसवणूक होऊ नये, आपल्या सोशल मीडिया अकाउंटचा गैरवापर होऊ नये, यासाठी सर्वांनी दिसतं तसं नसतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. सर, तुम्ही खूप महत्वाची माहिती आमच्या श्रोत्यांना दिली आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकलात. संध्याकाळचे 7 वाजून
3: FM 103.4 MHz वर हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. 7:32 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत आमच्या ग्रामीण भागातल्या श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम गावकरी मंडळ.

0: मंडळी नमस्कार. आज आहे मंगळवार. भारतीय सौर दिनांक 5 ज्येष्ठ शके 1948. 26 मे 2026.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं. फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
0: मंडळी, जाणून घेऊयात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल जे समजावेत. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता आहेत. अंबाडी भाजी 4

600 रुपये, बीट 1200 ते 1800, कारली 2000 ते 4000, वांगी 500 ते 3000, कोबी 700 ते 1200, ढोबळी मिरची 600 ते 4500 रुपये, गाजर 1000 ते 5000, फ्लॉवर 560 ते 1600 रुपये, चिकू 800 ते 2500 रुपये, गवार 1000 ते 5000, कोथिंबीर 500 ते 1500, काकडी 500 ते 3400 रुपये, सुका लसूण 5500 ते 13500 रुपये, घेवडा 6200 रुपये, चाकवत 500 ते 800 रुपये, गरडा हरभरा 5810 ते 5874 रुपये, हिरवी मिरची 2500 ते 6500 रुपये, पेरू 600 ते 2000, गुळ पिवळा 4335 ते 4611 रुपये, जांभूळ लोकल 800 ते 14000 रुपये, करवंद 5000 ते 12000, खरबूज 2000 ते 4000, भेंडी 800 ते 4000, लिंबू 1000 ते 8250 रुपये, हापूस आंबा 400 ते 1600, लोकल आंबा 2000 ते 4000, मेथी भाजी 600 ते 1700 रुपये, कांदा 100 ते 2200 रुपये, डाळिंब 800 ते 17500 रुपये, बटाटा 900 ते 1200, राजगिरा 500 ते 700 रुपये, तांदूळ मसुरा 3515 ते 6990 रुपये, शिराळी दोडका 1300 ते 4000, शेपू 1000 ते 1300 रुपये, ज्वारी मालदांडे 3900 ते 4200, सोयाबीन 6800 ते 7320 रुपये, पालक 500 ते 900, तांदुळजा 500 ते 900, टोमॅटो वैशाली 800 ते 3300 रुपये, कलिंगड 300 ते 1400 रुपये आणि शरबती गहू 2610 ते 3990 रुपये। हे होते सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता होते। आता जाणून घेऊयात कृषी सल्ला।

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कांदा हे अर्धनाशवंत पीक असल्यामुळे त्याची काढणीनंतरची साठवण आणि योग्य व्यवस्थापन हे अत्यंत महत्वाचं ठरतं. बाजारातील कांद्याच्या मागणीनुसार त्याचा वर्षभर पुरवठा टिकवून ठेवण्यासाठी कांदा हा 5 ते 6 महिन्यांपर्यंत सुरक्षित आणि विक्रीयोग्य अवस्थेमध्ये राखणं हे गरजेचं आहे. मात्र काढणीपूर्व ते काढणीनंतरच्या टप्प्यांमध्ये योग्य काळजी जर घेतली नाही तर बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगांमुळे कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. योग्य काळजी न घेतल्यास साठवणुकीमध्ये कांद्याचं सुमारे 40% नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कांदा साठवणुकीमध्ये काजळी, निळी हिरवी बुरशी, पांढऱ्या कांद्यावरील काळी बुरशी, बोट्रिटिस रॉट तसंच जीवाणूजन्य सड यांसारखे रोग प्रामुख्यानं आपल्याला आढळून येतात. या रोगांमुळे कांदा सडणं, त्याची गुणवत्ता खालावणं आणि साठवणीचा कालावधी कमी होणं अशी समस्या निर्माण होते. त्यामुळे काढणीपूर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि काढणीनंतर योग्य साठवण व्यवस्थापन या दोन्ही बाबींना अत्यंत महत्व आहे. कांद्यामधील काजळी किंवा ब्लॅक मोल्ड हा बुरशीजन्य रोग रब्बी कांदा साठवणुकीमध्ये सर्रास आढळून येतो. हा रोग काही प्रमाणामध्ये उष्ण कटिबंधीय भागामध्ये कांदा काढणीच्या वेळेला शेतात दिसून येतो, परंतु साठवणीमध्ये जास्त प्रमाणामध्ये यामुळे नुकसान होतं. रोगग्रस्त कांद्याच्या वरील भागावर काळ्या काजळीसारखा रंग आपल्याला दिसून येतो. तो भाग हा कोरडा झालेला दिसतो. कांद्याच्या आतील भागामध्ये काळ्या रंगाची काजळी तयार होऊन वरील भागावर काळ्या रेषा तयार होतात. यामुळे जीवाणूजन्य रोगाचं आक्रमण होऊन संपूर्ण कांद्याचे मऊ रॉटमध्ये रुपांतर होतं. काजळी किंवा ब्लॅक मोल्ड या रोगाच्या वाढीसाठी 28 ते 34 अंश सेल्सिअस तापमान, उच्च आर्द्रता आणि उष्ण हवामान या बाबी पोषक ठरतात. या रोगाची बुरशी, हवा, माती आणि प्रादुर्भावित बियाणं तसंच कांदा पिकांचे अवशेष यामध्ये जिवंत राहून पुढे रोगाचा प्रसार करते. आता काजळी हा रोग जर पडला तर त्यावर उपाय करताना कांदा काढणीनंतर शेतामध्ये तो व्यवस्थित सुकवावा, जेणेकरून बाहेरील साल ही घट्ट होईल. साठवणुकीच्या जागी हवा खेळती राहील याची काळजी आपण घेतली पाहिजे.

0: तसंच साठवणुकीदरम्यान तापमान हे 30 अंश सेल्सिअसपेक्षा कमी राखण्याचा आपण प्रयत्न करावा. यामुळे देखील काजळीवर आपल्याला नियंत्रण मिळवता येतं. अशा पद्धतीनं कांद्यामध्ये उद्भवणाऱ्या काजळी या बुरशीजन्य रोगाबाबत आपण जाणून घेतलं. कांद्यावर पडणाऱ्या निळी हिरवी बुरशी तसंच बोट्रिटिस रॉट याबाबतची अधिक माहिती आपण उद्याच्या कृषी सल्ल्यामध्ये जाणून घेऊया.
1: कृषी सल्ला आता आपण ऐकला. आता किफायतशीर मुक्त गोठा पद्धत याविषयी डॉक्टर तानाजी वळकुंडे यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद ऐकूयात.
0: शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. पशुपालकांसाठी किफायतशीर असलेली मुक्त गोठा पद्धती नेमकी काय आहे, तिचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत, यासह या पद्धतीचं नियोजन कसं करावं, त्याची उभारणी कशी करावी, याबाबत सविस्तर अशी माहिती देण्याकरिता आज आपल्या आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये कृषी विज्ञान केंद्र मोहोळचे प्रमुख तथा पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्रज्ञ विभागाचे विषय विशेषज्ञ डॉक्टर तानाजी वळकुंडे हे उपस्थित आहेत. तर सर्वप्रथम डॉक्टर तानाजी सर, आपलं आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
0: आता गोठा म्हटलं की त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर गोठ्याचे प्रमुख प्रचलित प्रकार याबद्दल सुरुवातीला काय सांगाल?
2: निश्चितच आपल्याकडे आपण पाहतो की आपल्या ग्रामीण भागामध्ये हा दुग्ध व्यवसाय विखुरलेला आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं की वेगवेगळ्या पद्धतीने पशुपालक त्या गोठ्याची रचना करत असतात.
0: हो ना.
2: यामध्ये आपण पहिल्यांदा पाहिलं तर राहत्या घराच्या पाठीमागे बंदिस्त जागेत पास्ताचं छप्पर उभारून शेतकरी बंधू गोठ्याचं नियोजन केलेलं दिसतंय.
0: बरोबर.
2: म्हणजे आपणास असं मानता येईल की पशुपालक काही अंशी भौगोलिक परिस्थितीनुसार पारंपरिक पद्धतीने त्या जनावरांची संख्या असेल किंवा त्या पशुपालकाची आर्थिक परिस्थिती,
0: बरोबर,
2: या आधारावरती गोठ्याची रचना साधारणपणे केल्याची आपण दिसून येते. याच्यामध्ये जर आपणाला शास्त्रोक्त पद्धतीने जर ज्या काही प्रकार आहेत ते काही शेतकरी त्या पद्धतीने करत आहेत, याच्यामध्ये समोरासमोर सेफ्टी आणि समोरासमोर तोंड ह्या दोन पद्धतीने बंदस्ती पद्धतीमध्ये त्याचा वापर केला जातो.
0: बरोबर.
2: या दोन पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीमध्ये बारण पद्धतीने हे शेतकरी जनावरांचं गोठ्याचं व्यवस्थापन करतात.
0: बरोबर. मग अलीकडच्या काळामध्ये आता मुक्त गोठा पद्धती या प्रकारची पद्धत एक सतत ऐकिवात येते.
2: हो.
0: मग आता ही मुक्त गोठा पद्धती जी आहे, तर ही मुक्त गोठा पद्धती नेमकी काय?
2: निश्चितच आपण आता सांगितलं की प्रचलित पद्धतीमध्ये जे काय असेल तोंडाकडे तोंड करून असेल किंवा सेफ्टीकडे सेफ्टी असेल किंवा घराच्या बाजूला आपण बारण पद्धतीने किंवा त्याला हे केलं पाहिलं, पण काय झालं की याच्यासाठी जे काही लागणारं मजदूर असतील, त्याचा एक खर्च असेल, ह्या गोष्टीचा विचार केला.
0: बरोबर.
2: तर मग पशुपालकांना समस्या भेडसावायला लागली की काय ह्या सगळ्या समस्येला एक जे काय आपण म्हणूया की समस्येवरती जो काही उपाय आहे तो उपाय म्हणजे थोडक्यात आहे की मुक्त गोठा.
0: बरोबर.
2: याच्यामध्ये नावाप्रमाणेच, जसं तुम्ही म्हणाला की नावाप्रमाणेच या पद्धतीमध्ये जनावरांना एकाच ठिकाणी बांधून ठेवलं जात नाही. जनावर 24 तास मोकळे सोडलेले असते आणि जनावरांच्या संख्येनुसार आणि दुसरं म्हणजे जागेच्या उपलब्धतेनुसार निवडलेल्या जागेच्या एका किंवा दोन्ही बाजूस आच्छादित गोठा, म्हणजे आपली संख्या जनावरांची आहे त्याच्यावरती अवलंबून आपण नियोजन करून प्रतिकूल हवामानात निवाऱ्याची चांगली सोय करू शकतो.
0: अच्छा.
2: त्याचबरोबर गोठ्याची जागा सर्व बाजूनी कुंपण घालून साधारणपणे 4 फूट उंच भिंत उभारून बंदिस्त केलेली असते.
0: बर.
2: त्यामुळे या जागेतील मोकळ्या भागात जनावरे मुक्तपणे फिरतात.
0: बरोबर.
2: त्यामुळे जनावरातील काय होते की जनावरांचा व्यायाम होतो, हालचाल चांगल्या पद्धतीने होते, मोकळ्या जागेत पाण्याची हौद असल्याने 24 तास पाणी पिण्यास त्यांना उपलब्ध होते आणि दुसरी की हवा खेळती राहते, जेव्हा हवे तेव्हा चारा पाणी खाण्यास उपलब्ध होतं. यामुळे मुक्त गोठा पद्धती ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.
0: बर. मग आता जर मुक्त गोठा पद्धतीनं नियोजन करायचं झालं तर ते नियोजन शेतकरी बांधवांनी किंवा आपल्या पशुपालकांनी कसं करावं?
2: निश्चितच नियोजन अत्यंत महत्वाचं आहे. नियोजन जर आपण व्यवस्थित केलं तर खऱ्या अर्थाने मुक्त गोठा पद्धतीचा फायदा हा आपणाला चांगलं दूध उत्पादन मिळवण्यासाठी होतो. तर याच्यासाठी एका गायीला किंवा मुक्त गोठ्यामध्ये एका म्हशीकरिता साधारणपणे 200 चौरस मीटर जागा लागते.
0: बर.
2: तर याचं थोड्यात आपण गायीसाठी जर म्हटलं तर गोठ्यामध्ये जे आपण बाजूला आता सांगितलं की त्याला आच्छादित जी काही आवश्यक जागा आहे ती

0: पाना 20 ते 30 चौरस फूट लागते.
1: बर.
0: आणि तेच मोकळी जागा जिथे आपण मगाशी सांगितलं की एक कंपाऊंड करून आपण मोकळी जागा ठेवणार आहे ते साधारणपणे एका गाईसाठी 80 ते 100 चौरस फूट एवढी जागा आपण ठेवली पाहिजे. आणि साईडने जे काही गव्हाण असेल त्या जनावराकरिता तर ते साधारणपणे एका जनावराकरिता 20 ते 24 इंच जर आपण जागा त्या जनावराला ठेवली गव्हाणीची तर निश्चितपणे चांगल्या पद्धतीने त्याचं आहार खाण्यासाठी मदत होते.
1: बर.
0: म्हशीच्या बाबतीमध्ये आपण जर मुक्त गोठ्यामध्ये आच्छादित जागा त्याचा विचार केला तर साधारणतः 25 ते 35 चौरस फूट या आच्छादित जागा आणि 80 ते 100 चौरस फूट आपण मोकळी जागा आणि साधारणपणे गव्हाणीची लांबी म्हशीकरिता 24 ते 30 इंच जर ठेवली तर अत्यंत आरामदायी. गाभण जनावरे जर आपल्याला मुक्त गोठ्यामध्ये असतील तर साधारणपणे आच्छादित जागा 100 ते 120 चौरस फूट लागते आणि मोकळी जागा त्यांना 180 ते 200 चौरस फूट लागते. म्हणजे इथं निश्चितच आपणाकडे जे काही इतर जनावर आहे त्याच्या बाबतीत लागणारी जागा आणि गाभण जनावरांना साधारणपणे दुप्पट जागा तिथे उपलब्ध असली पाहिजे. वासरांसाठी 15 ते 20 चौरस फूट जागा लागते आच्छादित आणि मोकळी जागा 50 ते 60 चौरस फूट लागते. अशा पद्धतीने जर आपण आपणाकडे असणाऱ्या पशुधनाच्या संख्येनुसार मुक्त गोठ्याचं जर नियोजन केलं तर निश्चितपणे आपणाला त्या गोठ्यापासून जनावरांना आरामदायी वातावरण देण्यास मदत होते.
1: बर. आता मग ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की इतर पशुधनाच्या तुलनेमध्ये गाभण जर जनावर असेल तर त्याला जास्त जागा लागते आणि या सर्व जागांचा विचार केला आणि आपल्याला मुक्त पद्धतीनं हा मुक्त संचार गोठा जो आहे किंवा मुक्त गोठा पद्धती आहे ती आता उभारायची आहे तर या उभारणीमध्ये कोणकोणत्या बाबी या प्रामुख्यानं आपण लक्षात घेतल्या पाहिजे.
0: हा हे अगदी महत्वाचं आहे की याच्यामध्ये गोठा कुठं उभारायचा प्रथमतः आपण नियोजन करत असताना लक्षात घेतलं पाहिजे. कारण या बाबतीतलं जर नियोजन चुकलं तर पुढे त्याचे आपणाला विपरीत परिणाम दिसायला लागतात. म्हणून जनावरांच्या गोठ्याचे शास्त्रीय पद्धतीने बांधकाम करून ते मजबूत टिकाऊ होतील यासाठी आपण जर गोठ्याची जागा आहे ती जागा जर व्यवस्थित निवडली किंवा ती जी काही जागा आहे ती जर टणक आणि कोरडी असणं आवश्यक आहे. गोठ्यातील जागा जर त्या जागेमध्ये भाजलेल्या विटा किंवा दगडी फरशी वापरून जनावरांना बसण्यायोग्य जर केली तर त्याच्यामुळे काय होतं की विटाच्या चुन्यामुळे ओलावा राहत नाही. तर हे महत्वाचं आहे. गोठ्यातील जमीन खडबडीत ठेवावी जेणेकरून जनावर घसरून पडणार नाहीत.
1: बर.
0: जर जनावरे गोठ्यात बांधावीची असल्यास 2 कड्यामधील अंतर 4 फूट असलं पाहिजे. बऱ्याच शेतकऱ्यांना संध्याकाळी जनावरं बांधावी लागतात.
1: हो ना. हो.
0: तर असं करायचं असेल तर कमीत कमी 4 फुटाचं अंतर असलं पाहिजे. गोठ्यातील जमिनीस गव्हाणीकडून 1 इंच उतार दिलेला असला पाहिजे.
1: अच्छा.
0: त्याचबरोबर गव्हाणी ही तितकीच महत्वाची आहे. तर चाऱ्याची नासाडी कमी करायची असेल आणि जनावरांना पोटभर चारा मिळावा यासाठी गव्हाणीची जी काही आपण रचना करतो तर त्यामध्ये साधारणतः 20 ते 24 इंच उंच गव्हाण ही जमिनीपासून असली पाहिजे आणि त्याची रुंदी 24 इंच असली पाहिजे आणि आतमध्ये जी काही खोली आपण म्हणतो ती साधारणपणे 15 इंच असली पाहिजे.
1: बर.
0: म्हणजे गव्हाणीस जनावराकडील बाजूस लोखंडी पाईप किंवा सिमेंट कॉन्क्रीट मध्ये बसवली असल्यास जनावरांना व्यवस्थित चारा खाण्यास ते सोयीचं जातं.
1: बर.
0: म्हणून गव्हाणीचे जे काही काट आहेत ते आपण जर लोखंडी पाईप लावला तर तुटतही नाही.
1: बर.
0: अशा पद्धतीने गव्हाणीचा पृष्ठभाग गुळगुळीत आणि काट गोलाकार जर केले तर त्याची पासून कुठल्याही प्रकारची इजा जनावरास होत नाही आणि ते जनावराला आरोग्य राहतात.
1: बर.
0: भिंतीची रचना पाहिलं तर मुक्त गोठा पद्धतीत भिंतीची उंची 4 फूट असावी आणि त्याच्यावरती मोकळी किंवा त्याला जाळी लावलेली असावी जेणेकरून हवा खेळती राहील वायुविजन चांगलं राहील. आणि छताच्या बाबतीमध्ये जर आपण म्हटलं तर आधुनिक पद्धतीने गोठ्यावर सिमेंटचे पत्रे जर आपण केले तर चांगलं आहे. त्याचा वापर करणं हे शिफारसित आहे शास्त्रोक्त पद्धतीने. तसेच मंद उष्णता वाहक असतात ते म्हणून सिमेंटच्या पत्र्यांचा वापर जरूर करावा. छताची उंची आतील बाजूस मगाशी सांगितल्याप्रमाणे साधारणतः 2.8 मीटर असावी.
1: बर.
0: आणि दुसरी बाहेरील बाजूस साधारणपणे 2 मीटर असावी. छताची रुंदी साधारणपणे 3 मीटर जर असावी किंवा अशा पद्धतीने जर आपण छताचं नियोजन केलं तर चांगल्या पद्धतीने हवा

0: येथे राहते आणि जनावर आरामदायी राहतात.
1: मग आता अशा पद्धतीनं सर्व नियोजन झालं आणि उभारणी झाली, पण या मुक्त गोठा पद्धतीचे फायदे आपल्या पशुपालकांना किंवा शेतकरी बांधवांना काय सांगता येतील?
0: निश्चितच जर एवढं सगळं नियोजन आपण करत असो तर त्याच्यापासून फायदा काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. तर पहिलं म्हणजे मुक्त गोठा उभारणीसाठी जो काय आपण बंदिस्त गोठा करतो त्याच्या तुलनेमध्ये खर्च कमी लागतो, त्याचबरोबर जनावरांना हवा तेव्हा चारा आणि पाणी घेता येते किंवा खाता येते. त्याचबरोबर या पद्धतीमध्ये जनावर मुक्त पद्धतीने फिरत असल्यामुळे पुरेसा व्यायाम जनावरांचा होतो, मोकळ्या जागेत हवे तिथे आरामदायी वातावरणात बसतात वावरतात, त्यामुळे त्यांना एक नैसर्गिक पद्धतीने राहत असल्याचा आनंद जनावरांना मिळतो. देखभाल करण्यासाठी मनुष्यबळ कमी लागतंय आणि स्वतंत्र दूध काढण्याची व्यवस्था असल्यामुळे स्वच्छ दूध उत्पादनास मदत होते.
1: बरोबर. आता आपण असं म्हणतो की प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, मग तशा पद्धतीने आता मुक्त गोठा पद्धतीचे जसे फायदे आहेत तसे काही तोटे आहेत का? असले तर ते कोणते?
0: निश्चितच जसं आपण म्हणाला त्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीच्या काही चांगल्या काही थोड्याफार निगेटिव्ह असतात, त्या पद्धतीने मुक्त गोठ्यामध्ये खूप सारे फायदे आहेत, निश्चित त्याचा वापर करावा. पण याच्यामध्ये काही आपण जर तोट्याची बाजू म्हटली तर आपल्याला प्रत्येक जनावराकडे जे काय वैयक्तिक लक्ष म्हणतो ते आपल्याला देता येत नाही. बऱ्याच वेळेस असं होतं की जे काही सशक्त जनावरं आहेत ते जास्त चारा खाऊ शकतात आणि अशक्त जनावरांचे थोडेसे हाल होण्याची शक्यता असते. तसंच खाद्य असेल चारा आणि पाणी यांचे सार्वत्रिक किंवा सर्वांसाठी कॉमन पाण्याची सोय असल्यामुळे जे काय आपण संसर्गजन्य रोग असेल तर संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव इतर जनावरांना होऊ शकतो ही एक थोडीशी त्याच्यामध्ये भीती आहे. स्वतंत्र आपण दूध काढण्याची दोहन ग्रहाची व्यवस्था करावी लागते, हा खर्च वाढतो.
1: बरोबर.
0: आणि अधिक पाऊस आणि थंडीच्या मध्ये काय होते की गोठे तितकेसे फायदेशीर, म्हणजे पाऊस असेल तर आपल्याला ते मुक्त पद्धतीमध्ये त्याचं जे काय शेण असेल हे काढणे ह्या गोष्टीमध्ये थोडस जिकिरीचं होतं, म्हणून अधिक पावसाच्या वेळेस थोडस हे फायदेशीर ठरत नाही.
1: बर, तर नक्कीच सर आज आपण आमच्या आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि मुक्त गोठा पद्धती मग यामध्ये ज्या काही महत्वाच्या बाबी आहेत ती पद्धत कुठली आहे, गोठ्यांचे प्रचलित प्रकार असतील किंवा ही मुक्त गोठा पद्धती नेमकी उभारायची कशी याबाबतची सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व शेतकरी बांधवांना तुम्ही दिलीत, याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.
2: किफायतशीर मुक्त गोठा पद्धत याविषयी डॉ तानाजी वळकुंडे यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद आता आपण ऐकला.

भरत मंडळी याबरोबरच आजचा गावकरी मंडळ हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात पुढच्या गावकरी मंडळ या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: गावकरी मंडळ हा कार्यक्रम आता आपण ऐकला. सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील. आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. रात्रीचे 8 वाजत आहेत.
1: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
1: मोबाईल 93 72 707 100.

0: अधिक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. आपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र आपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
2: काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
3: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं.
2: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी. तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
3: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडीजवळ, सोलापूर.
2: सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत.
3: मोबाईल 98 50 33 88 07.
4: काय ग, किती पैसे कमवून आणले तरी कमीच कसे पडतात?
3: तुमचं गाडी वापरणं बंद करा म्हणजे पेट्रोल खर्च वाचेल.
4: असं? दुर्गा सायकल डीलर्स मधून आज छान सायकल घेऊन येतो.
3: अय्या खरंच?
4: हो ना, सर्व नामांकित कंपन्यांच्या सायकली, स्पेअर पार्ट, विक्री नंतरची सेवा तसंच ठोक आणि किरकोळ सायकलीचे विक्रेते दुर्गा सायकल डीलर्स.
5: सर्व नामांकित कंपन्यांच्या गिअरच्या, विदाऊट गिअरच्या आणि इलेक्ट्रिक सायकल मिळण्याचं एकमेव ठिकाण दुर्गा सायकल डीलर. यांची नवीन शाखा अगदी मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे एम्प्लॉयमेंट चौकात VIP रोड वर. मोबाईल 98 22 79 85 38.
6: आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी योगा अत्यंत आवश्यक आहे.
7: म्हणूनच पुरडे कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन आले आहेत मोफत योगा शिबिर.
6: अनुभवी योगाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर 25 ते 30 मे सकाळी 6 ते 7:30 या वेळेत होईल.
7: तरी सर्वांनी याचा नक्की लाभ घ्यावा. जागा मर्यादित असल्याने पूर्व नोंदणी आवश्यक आहे.
8: फुरडे हाइट्स क्लब हाऊस, गणेश नगर, राजस्व नगर जवळ, विजापूर रोड, सोलापूर. संपर्क 90 28 0 38 555.
9: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
10: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
9: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
10: दागिने त्यांच्याकडूनच आणले.
11: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274 30 72.
12: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
13: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
12: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर.
14: चलो निकले क्या?
15: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
14: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
16: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689 11240.
1: शिंगवी ज्वेलर्स. लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट. या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
2: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यांपिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
1: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
17: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धमाल करा शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
18: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
3: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
2: मोबाईल 77 19 92 22 55.
19: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
6: VVP पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमासाठी प्रवेश सुरू.
2: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी

0: उत्कृष्ट निकाल
1: NBA मानांकन प्राप्त MSBTE से उत्कृष्ट दर्जा प्राप्त VVP पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर
0: संपर्क 83-798-64-555
2: चित्रपटांचे खेळ रोज होतात हे आपल्याला ठाऊकच आहे पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज होणारं नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे आपलं सोलापूर दररोज नाट्यप्रयोग करणारे कलावंत कोण होते 100 वर्षापूर्वीच्या या घटनेमुळं इथल्या रसिकांना मायबाप असं कुणी संबोधलं हे जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर सोलापूरची नाट्यगाथा

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांची 12 वर्ष पूर्ण. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य सरकारचा निर्णय. कांद्याला 24 रुपये प्रति किलो हमीभावासाठी महाविकास आघाडी नाशिक जिल्ह्यात रास्ता रोको. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावर भर देतात असं जयशंकर म्हणाले.
1: As democratic nations, we also devoted attention to countering the common threat of terrorism. There must be zero tolerance for terrorism, and nations subject to terrorist attacks have the right to defend themselves. A free and open Indo-Pacific has many dimensions and facets. Our meeting today took stock of the progress in many of them while encouraging exploration in others. In the coming days, whether it is economic activity, energy trade, or maritime commerce, the Indo-Pacific will become even more important to the world.
0: क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्याकरिता गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुसच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी व्यक्त केली. या बैठकीत क्वाड देशांच्या सामायिक उद्दिष्टांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसंच हिंद प्रशांत महासागर क्षेत्राशी संबंधित प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली.

असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव के नागराज नायडू यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला तसंच दहशतवाद विरोधी कारवाईची गरज व्यक्त केली गेली असं नायडू यांनी सांगितलं. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी आज 12 वर्ष पूर्ण केली. ही 12 वर्ष म्हणजे भारताची संस्कृती आणि विकास मार्गात

0: संस्कृती आणि विकास मार्गात एक निर्णायक बदल घडवून आणणारा काळ असल्याचं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं आहे. या काळात पायाभूत सुविधांचा विकास आणि निर्णायक जागतिक नेतृत्व तसंच मजबूत राष्ट्रीय सुरक्षा यासह देशानं अभूतपूर्व प्रगती केली आहे असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांची सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही घोषणा शासनाच्या प्रत्येक कृती आणि धोरणातून दिसून येत असल्यामुळे देश अतिशय मजबूत आणि आत्मविश्वासपूर्ण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर भाजपा अध्यक्ष नितीन नबीन यांनी या 12 वर्षांच्या काळाला सुशासन आणि राष्ट्रप्रथम या भावनेनं प्रेरित असलेला एक ऐतिहासिक प्रवास असं म्हटलं आहे. या काळात देश आपल्या सैन्याच्या वाढत्या शौर्याच्या बळावर स्वसंरक्षणासाठी पूर्णतः सक्षम झाल्याचं नबीन यांनी म्हटलं आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधु दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. महाराष्ट्रातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई इथं झालेल्या उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज हा निर्णय झाला. महाराष्ट्रात गावं महानगरांसह जंगलांना लागून असलेल्या सरकारच्या सर्व पडिक आणि महसुली जमिनींवर आता मोठ्या प्रमाणावर नेपियर ग्रास आणि बांबूची लागवड करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यासाठी ही जमीन स्थानिक महिला बचत गट माविम अर्थात महिला आर्थिक विकास महामंडळ तसंच सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थांना 3 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिली जाणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्याला 24 रुपये प्रतिकिलो इतका हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळ्या घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. कांदा खरेदीचा दर 3.5 रुपयांवरून केंद्र सरकारनं 15 रुपये प्रतिकिलो केला आहे. यावर विरोधकांनी राजकारण करू नये असं ते म्हणाले.
1: काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केला आहे, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो.
0: आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीतला पहिला सामना आज धर्मशाला इथं गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरू आहे. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या 7 षटकात 1 बाद 86 धावा झाल्या होत्या. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधू तसंच सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी आज दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. महिला एकेरी प्रकारात सिंधूनं इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वार्दानी हिचा 21-17, 21-18 असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुरुष दुहेरी गटात रांकी रेड्डी आणि शेट्टी या जोडीनं अमेरिकेच्या प्रेस्ली स्मिथ आणि चेन झी यी यांचा 26-28, 21-15, 21-13 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्या शास्त्रीय बदलाचा सखोल अभ्यास करण्यात

0: करण्यासाठी केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती प्रकाश नावळेकर यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. या समितीत माजी पोलीस अधिकारी दुर्गा शंकर मिश्रा, बालाजी श्रीवास्तव आणि अर्थतज्ञ डॉ शमिका रवी यांचा समावेश असेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळमधल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांची 12 वर्ष पूर्ण. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. कांद्याला 24 रुपये प्रतिकिलो हमीभावासाठी महाविकास आघाडीचं नाशिक जिल्ह्यात रास्ता रोको. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8:15 झाली आहेत.
2: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
3: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकी जवळ, सोलापूर.
2: मोबाईल 84 08 803 719 आणि 0217 2 65 22 22.
4: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
5: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
4: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
5: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72 76 26 65 39.
6: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
7: पण तू कसा ओळखलास?
6: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
8: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
1: श्रोतेवाता प्रसारित करत आहोत कार्यक्रम साहित्य संपदा. आज यामध्ये लेखक कवी ज्ञानेश डोंगरे यांची अश्विनी वाघमोडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूया.
9: मराठी साहित्याचा मनमुराद आनंद देणारा कार्यक्रम साहित्य संपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. मराठी साहित्याचा मनमुराद आनंद देणाऱ्या अनेक लेखकांच्या लेखनाच्या अनुभवांचे चिंतन करणाऱ्या तुमच्या आवडत्या साहित्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण आकाशवाणीच्या सोलापूर स्टुडिओमध्ये छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज वाटंबरे तालुका सांगोला या ठिकाणाहून सेवानिवृत्त झालेल्या श्रीयुत ज्ञानेश डोंगरे यांना आमंत्रित केलेलं आहे. पाठवणी हा कविता संग्रह आणि ठिगाळ हा कथासंग्रह त्यांनी लिहिलेला आहे. त्यांच्या एकूणच लेखन अनुभवांबद्दल आता आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर या मुलाखतीमध्ये मी डोंगरे सर आपलं मनपूर्वक स्वागत करते.
1: नमस्कार, स्वागत.
0: डोंगरे सर, आपल्या या संवादाची सुरुवात आपण आपल्या लेखन प्रवासापासून करूयात. एकूणच आपल्या लेखनाची सुरुवात कशी झाली आणि

0: आपण लिहिलेला पाठवणी हा कविता संग्रह, ठिगाळ हा कथा संग्रह जो आहे, या दोनही पुस्तकांपाठीमागील एकूणच प्रेरणा काय होती हे आपण आपल्या श्रोत्यांना कृपया सांगावं.
1: नमस्कार श्रोते हो. खर तर मी लहान असल्यापासून आमची आई वगैरे गाणे म्हणायची जात्यावर ते दळत दळण जाताना ती गाणी ऐकत ऐकत मी मोठा झालो. आणि मग मोठा झाल्यानंतर ज्यावेळेला मी 12वीत गेलो त्यावेळेला मला मराठी गाणी किंवा हिंदी गाण्याच्या चालीवरती गाणी लिहायची सवय लागली. आणि मग डीएडला गेल्यानंतर तोपर्यंत माझी जवळजवळ 89 गाणी मी लिहिली होती. आणि मग तिथं गेल्यानंतर जाहिरात बघितली संचारची, दिवाळी अंकाची जाहिरात होती त्यावेळेला, की तिथं सांगितलं होतं की दिवाळी अंकासाठी कविता पाठवा. संचारचा तो पहिलाच अंक होता. मग कविता पाठवायची म्हणजे कविता म्हणजे काय हे अगोदर मला माहिती नव्हतं. त्यातली गाणी 1-2-3 आणि प्रेम नावाची कविता पहिल्यांदाच लिहिली मी आणि ती पाठवून दिली. पाठवून दिली की ती दिवाळी अंकात प्रसिद्ध पण झाली आणि तिचं मानधन त्यावेळेचं 10 रुपये मला पोस्टाने आलं. दिवाळी अंक पण पोस्टाने आला आणि इतका आनंद झाला की बाबा मला काहीतरी लिहायला येते. आणि तेव्हापासून मी लिहायला सुरुवात केली. पुन्हा दुसऱ्या आठवड्यात एक कविता लिहिली, ती संचारकडे पाठवली. तर त्यावेळेला रंगाण्णा वैद्य हे संचारचे संपादक होते, त्यांनी लगेच दुसरी पण कविता म्हणजे रविवारच्या पुरवणीमध्ये छापून आली ती पण. मग असं करत करत मला वाटायला लागली संचार आपल्याला आधार देते आणि त्यामुळे संचारकडे मी सारखं पाठवत राहिलो. आणि जवळजवळ संचारनी माझ्या 121 कविता आणि त्यानंतर मी कथा पण लिहायला लागलो थोड्या थोड्या. मग कथा पण पाठवल्या तर त्या जवळजवळ 21 कथा पुन्हा जे लेख वगैरे मी लिहायचो ते लेख पण दैनिक संचारने प्रसिद्ध केले. आणि खरं तर ही प्रेरणा माझ्या पाठीमागे संचारची आहे. दुसरी गोष्ट, आमच्या गावातले काही लोक होते ते लिहायला लागल्यानंतर वाचायचे, ते पण प्रोत्साहन द्यायचे की तू चांगलं लिहितोय तू लिहित जा असं म्हणून. आणि त्यांच्या प्रोत्साहनानं आमच्या शाळेतले काही शिक्षक माझे सहकारी आमचे संस्थापक होते त्यावेळेला दासू पवार सर, त्यांनी पण पाठीवरती थाप टाकून मला सांगितलं की लिहित चला. आणि मग तेव्हापासून आपल्याला काहीतरी येतंय अशी एक भावना निर्माण झाली आणि मी लिहायला लागलो. आणि त्यानंतर कधी आजपर्यंत तरी खंड पडला नाही.
0: बरोबर आहे. आपण 89 गाणी लिहिली डोंगरे सर, गाणी म्हणजेच कविता, तर हे समजणं इतकं अबोध वय आपलं होतं जेव्हापासून आपण लिहित आहे, म्हणजे खूपच लहान वयापासून आपण आपल्या लेखनाला सुरुवात केलेली.
1: कविता लिहिल्यानंतर मला असं वाटायला लागलं की ह्याचं आता पुस्तक निघालं पाहिजे. मग बऱ्याच जणांनी सांगितलं पुस्तक एखादं काढूया कवितांचं. मग आता कवितांचं पुस्तक, त्यातल्या बऱ्याचशा कविता ह्या मुलींच्या म्हणजे लेखीच्या जीवनावरची होत्या. मग आता काय नाव देऊया त्याला? तर सगळ्यांच्या मते पाठवणी नाव देऊ असं आम्ही निश्चित केलं आणि मग पाठवणी हा कथा कविता संग्रह निर्माण झाला त्यातनं. त्यात सगळ्या बऱ्याचशा लेखींच्या कविता आणि मग बाकीच्या थोड्या सामाजिक कविता किंवा आपल्या ग्रामीण भागातल्या विषयांवरती आधारित अशा कविता त्यामध्ये आहेत.
0: मग आता ठिगाळ हा कथा संग्रह आणि पाठवणी हा कविता संग्रह हे दोनही वेगवेगळे लेखन प्रकार आहेत. मग ते हाताळताना तुम्हाला नेमका दोन्हीच्या लेखनामध्ये कुठला फरक जाणवला का?
1: हा, तर लेखनामध्ये फरक म्हणजे कविता लिहिणं अवघड आहे असं मला वाटतंय. कारण कवितेमध्ये अगदी मोजके शब्द किंवा कविता छंदबद्ध असते, त्यात यमक असतं. मग ते यमकाला यमक जुळायला पाहिजे. कथेमध्ये कसं असतं, समजा एखादा पॅराग्राफ किंवा एखादी ओळ मागं पुढे झाली तरी चालते म्हणजे, किंवा ती कथा अशी मोठी असते. पण कविता अगदी 8-10 ओळीत फिक्स अशी बसवायची असते. त्यामुळे कविता लिहिणं अगदी तारेवरची कसरत आहे असं मला वाटतं. कारण त्यात अगदी मीटरमध्ये ती कविता लिहायला लागते. उदाहरणार्थ आता समजा स्त्रियांच्या जीवनावरच्या बऱ्याचशा कथा आहेत, त्या लिहिताना वगैरे आपण मागपुढं करू शकतो. पण स्त्रियांचं जीवन व्यक्त करणाऱ्या कथा जरी असल्या तरी ती कवितेत कसं बसवायचं? म्हणून समजा एखादी कविता माझ्याकडनं अशी पण घडली की आता स्त्रीचं जीवन कसं असतं, बाई असले म्हणून काय झाले, आम्ही सांगू का काय काय केले. बाई असले म्हणून काय झाले, आम्ही सांगू का काय काय केले. सारे सोसून नहाल किती झाली उलघाल, सारे सोसून नहाल किती झाली उलघाल, तुम्हा साऱ्यांना जग दाखवले. बाई असले म्हणून काय झाले.

दीची ऐकून गाणी सारी दुनियाच झाली दिवानी. लता दीदीची ऐकून गाणी सारी दुनियाच झाली दिवानी. होती जी जाऊ थोर आला शिवाला जोर, होती जी जाऊ थोर आला शिवाला जोर. त्याने गडावर गड सर केले, बाई असले म्हणून काय झाले. आम्ही सांगू का काय काय केले, बाई असले म्हणून काय झाले. आम्ही सांगू द्या का काय काय केले.

0: लिहिले. मग आतापर्यंत स्त्रियांनी जे काय काय केलंय ते या कवितेत लिहिले मी. स्त्रियांची खरं तर कथेमधनं बरीचशी रूपं आलेली आहेत, ती मी एका कवितेत बसवलं सगळं असं.
1: आता ही कविता ऐकल्यानंतर की नाही डोंगरे सर, पुढचा प्रश्न घेण्याऐवजी तुमची जी सुप्रसिद्ध कविता आहे कुठली लेकीच्या पाठवणी, तर मला आता असा मोह होतोय की प्रश्नाच्या ऐवजी आता आपण तुमची कविता आधी ऐकूयात.
0: बरोबर, चालतंय.
1: की जी श्रोत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.
0: चालतंय. आता बरेचसे लेखीची कविता आहेत, म्हणजे आता सगळ्याच लेखी सगळे प्रिय असतात, तशा ह्या कविता सुद्धा मला सगळ्या प्रियच आहेत, पण त्यातली कुठली तरी एखादी घ्यावी लागणार आहे. आणि म्हणून मी लेख काय असते ही एक कविता घेतोय. लेखक

0: काय
1: खूप सुंदर सादरीकरण भाव कवितेचा अतिशय सुंदर एका मुलीच्या संदर्भात एकूणच घरातलं तिचा जो वावर आहे सुखद जे तिचं अस्तित्व आहे ते खूप छान रेखाटलंय सर आपण. सर इतकं सुंदर गायन त्यातले शब्द आणि सादरीकरण आहे तर मग आता मी तर इतकी छान तुम्हाला दाद दिलेलीच आहे पण मग इतर कविता संमेलनांमध्ये आपण जेव्हा ही कविता गाता तेव्हा कसा असतो तो प्रतिसाद रसिक श्रोत्यांचा?
0: तो प्रतिसाद इतका छान वाटतो की कारण काय तर ही कविता ऐकताना एक तर चाल आहे दुसरे शब्द चांगले आहेत त्यामुळे ऐकताना सगळे असे शांत झालेले असतात मध्ये टाळ्या वगैरे कोण वाजवत नाहीत आता मुक्त छंदामध्ये टाळ्या वाजवल्या जातात मध्ये पण अशी ती सुरानं कविता असल्यामुळे ते सगळेजण शांतपणे ऐकतात अगदी नीरव शांतता असते आणि ती त्या कवितेमध्ये एकरूप झालेली असतं ऐकणारे. बऱ्याचशा ठिकाणी मला तर असा अनुभव आला की बायका सगळ्या रडत असतात ऐकणाऱ्या
1: आणि
0: एक ठिकाणी तर मला असा अनुभव आला पंढरपुरामध्ये कार्यक्रम ठेवला होता आणि सगळ्या लेखीच्या कविता झाल्या आणि एखादी शास्त्रीय लेख जाताना जसे समुदाय घालवायला होता आपल्या गल्लीतल्या बायका माणसं सगळी तसं मला पंढरपुरातल्या जेवढ्या ऐकायला त्या स्त्रिया आलेल्या होत्या महिला आलेल्या होत्या त्या सगळ्या मला अगदी रडून निरोप देत होत्या. मला सुद्धा भावनावश त्यावेळेला मी झालो. ही कविता ऐकल्यानंतर सगळेजण असे भावनावश होतात
1: आणि एक ही आपल्या शब्दांची सुद्धा जादू आहे की आपण शब्दांच्या माध्यमातून त्यांच्या मनाला हात घातलेला आहे. ही पण म्हणजे कवीची एक किमया आहे खरं तर की जो तो कवितेच्या माध्यमातून कितीही मोठ्या समुदायाशी सहज जोडला जातो आणि आपला असा वाटतो ऐकणाऱ्याला.
0: बरोबर
1: सर कविता लेखनामध्ये तर आपण जादू केलेलीच आहे पण आपण ठिगाळ हा आपण आपल्या कथासंग्रह आपला जो आहे त्यामधल्या ज्या कथा आपण लिहिलेल्या आहेत तर मग त्याच्यामध्ये कोणतं वास्तव मांडण्याचा प्रयत्न केलाय आपण?
0: मी ठिगाळमध्ये काय केलंय तर ग्रामीण भागामध्ये आमचं गाव अगदी खेड आहे मग त्या खेडेगावातच जे जे काय मला अनुभव आले किंवा मला जे काय बघायला मिळालं त्या कथारूपानं मी मांडलेले ग्रामीण भागातले आहेत.

0: ते एखादा शेतकरी असेल त्याचं बैलाशी नातं जोडलेलं असेल किंवा एखादी महिला असेल की जिचं बाबा अकाली वैधव्य आलंय पण तिनं स्वतःच्या पायावर उभं राहून आपला संसार उभा केलाय अशा कथा किंवा एखादा कर्जबाजारी झालेला शेतकरी आहे तो दुसऱ्याकडनं कर्ज घेतो तो सावकार त्याला कसा छळतो मग तो कर्ज कसा फेडतो अशा प्रकारच्या बऱ्याचशा म्हणजे ग्रामीण भागात ज्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्या मी हळूवारपणे मांडलेल्या आहेत कथांमध्ये. कथा पण अशा जिव्हाळ्याच्या आहेत की ज्या वाचल्यानंतर डोळ्यातनं नक्कीच पाणी येईल असं मला वाटतं.
1: बरोबर आहे सर. आपण शिक्षक म्हणून कार्यरत होतात, अध्यापनामध्ये आपण योगदान दिलेलं आहे, तर कथा काही पुरस्कार आदर्श शिक्षकांचे जसे की साने गुरुजी कथामालेचा पुरस्कार आपल्याला मिळालेलाच आहे, तर मग शिक्षण देणं, ज्ञानदान करणं आणि साहित्य लेखन करणं याचा संगम कसा काय करता बरं आपण?
0: कसं झालं, पहिला स्रोता म्हणजे माझं मुलं होती पुढची.
1: अरे
0: कविता लिहिली की अगोदर मी मुलांना ऐकवायचो आणि त्यांनी जर प्रतिसाद दिला तर ही कविता अगदी सगळीकडे चालणार असं वाटायचं, कारण शिक्षक असल्यामुळे मुलं सारखे सगळे स्रोते अगदी हक्काचे स्रोते होते. मग त्यांच्याबद्दल काही कविता लिहिल्या लहान मुलांच्या बद्दल. समजा आता उन्हाळी सुट्टी लागली तर उन्हाळी सुट्टी लागली की मुलं नेहमी मामाच्या गावाला जात असतात, मग त्याच्याबद्दल कविता लिहिली की बाबा सुरू झाली सुट्टी फुटे हसू ओठी, मामाच्या गावाला जायचंय ना, रोज ताजे ताजे कांदा बटाटा भजे, मामीच्या हातचं खायचंय ना, उड्यावर उड्या पाण्यात बुड्या, नदीवर रोज डुंबायचंय ना, मामाच्या राणी फुटलेलं पाणी चिखला नगार तुंबायचंय ना, नवे खेळ खेळून दमून पळून टचून रोज जेवायचंय ना, जेवताना हजर काकडीन गाजर लोणचं बी तोंडी लावायचंय ना, पाडाचा आंबा तोडू नका थांबा म्हटलं तरी तोडायचंय ना, गोड गोड गरे खायला बरे फणसाला रोज फोडायचंय ना, टीव्हीच्या पुढं मामीला थोडं पिक्चर साठी घोळायचंय ना, रातभर जरी जागरण तरी अंथरुणात लोळायचंय ना. आणि मग शेवटचं कडवं असं लिहिलं की मुलं मामाच्याच गावाला का बरं आपण जातो, तर गुणवाण भाचा ह्या गुणी मामाचा मामीच्या प्रेमात न्हायचंय ना, गुणवाण भाचा गुणी मामाचा मामीच्या प्रेमात न्हायचंय ना, मामाची ठक्की मनात पक्की जावय बापू व्हायचंय ना, मामाची ठक्की मनात पक्की जावय बापू व्हायचंय ना.
1: सुंदर कविता.
0: मग अशी कविता लिहिली मुलांना फार आवडते ते अगदी.
1: आणि खरंच तुमचे विद्यार्थी पण किती भाग्यवान आहेत सर, की त्यांना तुमच्यासारखे कवी गाऊन दाखवणारे आणि गात गात शिकवणारे शिक्षक त्यांना मिळाले खरंच. आणि कविता सुद्धा इतकी सुंदर आहे, आजच्या डिजिटल युगामध्ये सुद्धा मामाच्या गावाला जाणं ही बाब खरंच सुखावं आहे,
0: सुखावं आहे
1: आणि आजही ती टिकून आहे आपल्या संस्कृतीमध्ये. अतिशय सुंदर ही कविता घेऊन आपण आणखी एका सुंदर कवितेकडे जाऊयात. मी आपल्या प्रेम या कवितेबद्दल खूप ऐकलंय सर, की जिचा इंग्रजीमध्ये अनुवाद झालेला आहे, इंग्रजीमध्ये ही कविता ट्रान्सलेट झालेली, तर मग आपल्या एखाद्या कवितेचा, एका सुप्रसिद्ध कवितेचं एक अनुवाद व्हावा, भाषांतर व्हावं, हा एक अनुभव आपल्याला काय शिकवून गेला?
0: खरंच की खूप मला आनंद झाला की ही माझी पहिलीच कविता होती, संचरणी पण दिवाळी अंकात छापली आणि हेच कवितेचं इंग्रजीमध्ये पण रुपांतर करण्यात आलं. ती कविता अशी आहे की मी त्यावेळेला काय लक्षात येत नव्हतं प्रेम म्हणजे काय किंवा काय, पण तरी पण मी लिहिली होती की विष हे जहाल आहे घोट तू घेऊ नको, शब्द हा कठोर आहे अंतरी ठेवू नको, चांदणे हे धुंद आहे स्वैर तू न्हावू नको, घोर आता रात्र आहे दीप तू होऊ नको, रंगीली मैफिल आहे सूर तू छेडू नको, फुल काट्या तिल आहे त्यास तू तोडू नको, हा क्षणाचा पूर आहे त्यात तू वाहू नको, हा नसेचा धूर आहे त्यास तू सेवू नको, हा दिलांचा बोल आहे तू कधी ऐकू नको, प्रेम याचे नाव आहे त्या मनी ठेवू नको, प्रेम याचे नाव आहे त्या मनी ठेवू नको. म्हणजे प्रेम करणाऱ्या मार्गदर्शन केलं किंवा प्रेम काय हे दाखव.
1: बरोबर आहे, प्रेमाची पण एक सीमा पाहिजे, त्याच्यामध्ये अमर्यादपणा जरी अपेक्षित असला तरी ते एक सीमित असलं पाहिजे. सर, मराठी साहित्याचा प्रसार होणं हे आता सध्या एक खरं तर सर्वच तुम्हा लेखकांना आणि कवींना एक आव्हानात्मक अशी एक गोष्ट झालेली आहे, तर जागतिक स्तरावरती सुद्धा आपल्या मराठी भाषेचा आणि साहित्याचा प्रसार व्हावा यासाठी आपण काय केलं पाहिजे?
0: आता जागतिक स्तरावर प्रसार करण्यासाठी खरं तर पहिल्यांदा सगळ्यांनी मराठीला आता परदेशात जे जे काही मराठी आपली राहणारी माणसं आहेत त्यांनी आपल्या मराठी साहित्यिकांचं साहित्य लिहून तिथं वाचलं पाहिजे. तिथं एखादी सभा वगैरे आयोजित करून, संमेलन वगैरे आयोजित करून आपल्या लोकांना कोणी समजा वडिलांना जाणं शक्य नसलं तर तिथले तिथं कोण असतील

0: त्यांनी ते सर्वांना ऐकवावं आणि त्याशिवाय मराठीचा प्रसार होणार नाही किंवा मराठी म्हणजे परदेशात जाऊन आपली मराठी भाषा टिकणार पण नाही.
1: डिजिटल माध्यमांचा आधार घेऊन पण आपण ऑनलाइन साहित्य संमेलन पण करू शकतो.
0: हो करू शकतो.
1: म्हणजे हा प्रयत्न आपण मराठी माणसांनाच करणं अपेक्षित आहे.
0: बरोबर आहे.
1: बरोबर. सर, नवोदित कवी आणि लेखकांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: नवोदित कवींना सांगेन की बाबा नवीन नवीन साहित्य ज्यांचं ज्यांचं येईल ते वाचून त्याच्यावर चिंतन करा, मनन करा. कारण कविता किंवा कथा लिहिणं हे म्हणजे एवढी साधी सोपी गोष्ट नाही. त्याच्यावर मनन चिंतन करून तुमचे शब्द तिथं करेक्ट बसले पाहिजेत कवितेमध्ये. यमकांचा अभ्यास करा किंवा कविता लिहिताना तर यमक माध्यम लागतेच, त्याचा अभ्यास करा. त्यामुळे ती कविता म्हणजे अशी पसरणार नाही, ती करेक्ट मीटरमध्ये बसेल. आणि मग त्याबरोबर मग मीटरमध्ये जी कविता असते त्याला चाल आपोआपच येतच असते. मुक्तछंदातलं जास्त पाठीमागे न लागता तुम्ही असा मीटरवाल्या कवितांचा किंवा यमकातल्या कवितांचा अभ्यास करा असं मी त्यांना सांगेन. कथा लिहिताना सुद्धा बारकाईनं बघा कुठल्याही गोष्टीकडं, त्यात तुम्हाला नवीन काय दिसतंय हे तुम्ही जर बघितलं तर नक्की तुम्ही लेखक व्हाल, कवी व्हाल.
1: आपण मगाशी पण कथा लेखनासंदर्भातलं तंत्र पण सांगितलेलं आहे आणि आता आपण कविता लेखनाचं पण तंत्र कसं असावं आणि नवोदित लेखकांनी नेमकं लेखक होण्यामागे जी जबाबदारी आहे ती समजून घ्यावी अशा आपण एक अपेक्षा व्यक्त केलेली. सर, आपला हा सुसंवाद जो आहे, आपली ही जी मुलाखत आहे आपल्या लेखन प्रवासासंदर्भातली, हिचा शेवट पण आपण आपल्या एखाद्या छानशा कवितेने करूयात.
0: आता कविता लिहिताना बरेचसे पुरस्कार मिळाले मला. त्यातले सगळ्यात महत्वाचा पुरस्कार मला असं वाटतोय की आमच्या गावातच स्मशानभूमीमध्ये माझ्या दोन कविता तिथं लावल्या.
1: अरे
0: बापरे, स्मशानभूमीत लिहिलेल्या आहेत त्या दोन कविता की आपण शेवटाला जाताना बाबा आपल्याला काय वाटतं किंवा जाताना त्या माणसाला काय वाटत असेल अशा प्रकारची. दुसरी गोष्ट, साने गुरुजी कथामालेचा पुरस्कार मला मिळाला, पण साने गुरुजी कसे होते हे सांगणारी मी एक कविता लिहिली होती. तर त्या कविता पण आमचं कमलापूरला बीएड डीएड कॉलेज आहे, त्या कॉलेजच्या बाहेर अशी भिंतीवरती ती कविता लावलेली आहे. आमच्या पण शाळेमध्ये ती कविता अशी पेंटनं, ऑइल पेंटनं लिहून केलेली आहे. हेच दोन पुरस्कार मला सगळ्यात महत्वाचे वाटतात.
1: पुरस्कार
0: एक मला ज्या कवितेनं खरं कवितेचा पुरस्कार मोठा वाटतो ती कविता म्हणजे ज्या भिंतीवरती ती कविता लिहिली ती कविता मी शिक्षक असल्यामुळे लिहिली की गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा, कारण साने गुरुजी कसे होते सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून मी लिहिली कविता गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा साने गुरुजी व्हाल का, प्रेम ज्ञान धाक कीर्ती पोरा माझ्या द्याल का, ज्ञानदानाशिवाय गुरुजी दुसरं तुमचं नाही काम, ज्ञानदानाशिवाय गुरुजी दुसरं तुमचं नाही काम, करत असाल दुसरी तर मग गुरुजी होण्यात नाही राम, देश घडवण्याचा आहे तुमच्यावरती मोठं काम, रात्रंदिवस त्याच्यासाठी आहे गाळायाचा घाम, सत्कार्याने शब्द फुलांच्या माळा गळ्यात घ्याल का, गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा साने गुरुजी व्हाल का. काम गुरुजी असं हवं आपलंच नाव तोंडी यावं, काम गुरुजी असं हवं आपलंच नाव तोंडी यावं, पेंगू लागला समाज तरी तुम्ही तेवढं जागं राहावं, राजकारणापासून गुरुजी चार हात लांब राहावं, राजकारणापासून गुरुजी चार हात लांब राहावं, प्रत्येक पिढी घडवण्यात तुमचं सारं जीवन जावं, देश आपला शिखरावरती यशाच्या हा न्याल का, गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा साने गुरुजी व्हाल का. गुरुजी राग आला तरी बोलणं आता भाग आहे, गुरुजी राग आला तरी बोलणं आता भाग आहे, खेळ ज्ञान विज्ञानात देश आपला माग आहे, खून लूट भ्रष्टाचार चोऱ्या यांची आग आहे, इतकं सारं घडतं कसं गुरुजी तुम्हाला डाग आहे, नव्या पिढी हाती तुम्ही नवे शस्त्र द्याल का, गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा साने गुरुजी व्हाल का, गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा साने गुरुजी व्हाल का.
1: खूप छान. मातृहृदयी साने गुरुजींची, साने गुरुजींच्या प्रतिमेचा आपण वापर या सुंदर कवितेमध्ये केलेला आहे. तर ही सुंदर कविता घेऊन यातला एक चांगला विचार आपल्या मनाशी ठेवूनच आपण या मुलाखतीचा पण शेवट करूयात. सर, आज आपण आमच्या विनंतीला मान देऊन आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरती उपस्थित राहिलात आणि आपल्या एकूणच लेखन प्रवासाबाबत आमच्याशी सुसंवाद साधलात यासाठी मी आपले मनपूर्वक आभार मानते.
0: धन्यवाद.
1: मराठी साहित्याचा मनमुराद आनंद देणारा साहित्य संपदा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील

आजच्या साहित्य संपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण लेखक कवी ज्ञानेश डोंगरे यांची अश्विनी वाघमोडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. ऐकूयात सुरेश वाडकर यांनी गायलेली ही रचना.

0: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, साटी गल्ली सोलापूर.
1: तंत्र शिक्षणाची वैभवशाली परंपरा असलेल्या SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश सुरू. मेकॅनिकल, कम्प्युटर तसंच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग,
2: NBA मानांकन प्राप्त उच्च विद्याविभूषित अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ, सर्वात महत्वाचं प्लेसमेंट सेलद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी,
1: वायफाय आणि बसची सुविधा. गेल्या 28 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. SEBC योजनेद्वारे 10% आरक्षण. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रवेशासाठी संपर्क साधा.
2: संपर्क 97 67 104 आणि 97 67 107 105.
3: आकाशवाणी सोलापूर यानंतर ठीक 8:45 आणि समाचार संध्या अर्थात हिंदीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: कैप्टन्स और रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु के बीच जारी है। ताजा समाचार मिलने तक बेंगलुरु ने 16 ओवर में 3 विकेट पर 189 रन बना लिए हैं। इससे पहले गुजरात ने टॉस जीतकर गेंदबाजी का फैसला किया। मौसम विभाग ने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश और विदर्भ में कल तक भीषण गर्मी का रेड अलर्ट जारी किया है। अगले 2 से 3 दिन तक दिल्ली, हरियाणा, चंडीगढ़, पंजाब, राजस्थान, छत्तीसगढ़, तटीय आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू कश्मीर, लद्दाख, झारखंड, ओडिशा, तेलंगाना और उत्तराखंड में भी भीषण गर्मी की आशंका है। अंत में मुख्य समाचार एक बार फिर। केंद्र सरकार ने घुसपैठ और अन्य कारणों से उत्पन्न जनसांख्यिकी परिवर्तन की चुनौतियों से निपटने के लिए उच्च स्तरीय समिति का गठन किया। गृह मंत्री अमित शाह ने कहा, ड्रोन के जरिए नशीले पदार्थों और हथियारों की तस्करी रोकने के लिए 6 महीने के भीतर ड्रोन रोधी प्रणालियां स्थापित की जाएंगी। क्वाड देशों ने हिंद प्रशांत समुद्री निगरानी सहयोग की शुरुआत की। आतंकवाद के सभी रूपों की निंदा की। सरकार ने प्याज का न्यूनतम सुनिश्चित खरीद मूल्य प्रति क्विंटल 1,270 रुपये से बढ़ाकर 1,580 रुपये किया। और खेल मंत्री मनसुख मांडविया ने भविष्य के ओलंपिक खेलों के लिए योगासन का समर्थन किया। इसके साथ ही समाचार संध्या का यंग समाप्त हुआ। नमस्कार।
1: हे आकाशवाणीचे सोलापूर केंद्र आहे। रात्रीचे 9 वाजले आहेत।
2: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग, प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध।
3: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर। फोन 2315156।
4: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
5: आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी योगा अत्यंत आवश्यक आहे।
6: म्हणूनच पुरडे कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन आले आहेत मोफत योगा शिबिर।
5: अनुभवी योगाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर 25 ते 30 मे सकाळी 6 ते 7:30 या वेळेत होईल।
6: तरी सर्वांनी याचा नक्की लाभ घ्यावा। जागा मर्यादित असल्याने पूर्व नोंदणी आवश्यक आहे।
7: फुरडे हाइट्स क्लब हाऊस, गणेश नगर, राजस्व नगर जवळ, विजापूर रोड, सोलापूर। संपर्क 90 28 0 38 555।
8: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती, तुमची आमची पसंती फक्त लाहोटी।
9: लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर।
2: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची।
3: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह।
2: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर। पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।
3: पत्ता MB चव्हाण गुरुकुल, लमन तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क 72 76 26 65 39।
1: श्रोतेवाता प्रसारित करत आहोत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त चरित्र कथन मालिका अहिल्याबाईंचं बालपण आणि सोलापूर विषयक कार्याविषयी उज्ज्वल कुमार माने यांच्याशी अश्विनी वाघमोडे यांनी साधलेला संवाद।
10: श्रोते हो नमस्कार। चौंडी या छोट्याशा गावापासून थेट माळव्याच्या विशाल राजवैभवापर्यंत पोहोचलेल्या या दामिनीचा जीवन प्रवास हा थक्क करणार आहे। श्रोते हो, हेच औचित्य साधून दिनांक 26 मे ते 31 मे 2025 पर्यंत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून एक चरित्र कथनमाला प्रसारित करत आहोत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी। आज आपण या चरित्र कथनमालेतील अहिल्याबाई होळकर यांचं बालपण आणि सोलापूर विषयकचं त्यांचं योगदान हे पहिलं पुष्प गुंफत आहोत। हे पुष्प गुंफण्यासाठी आज आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध लेखक

0: उज्ज्वल कुमार माने यांना आमंत्रित केलं आहे. सर नमस्कार, मी अश्विनी वाघमोडे आपलं या चरित्र कथनमालेत मनपूर्वक स्वागत करते.
1: नमस्कार.
0: सर संवादाच्या सुरुवातीला अहिल्याबाईंच्या जन्माच्या काळातील जी काही समाजरचना होती किंवा एकूणच मग एक स्त्री असण्याची त्यांची स्वतःची जी काही भूमिका होती, या दोन्हींचा त्यांच्या बालपणावरती काय प्रभाव पडला आहे?
1: पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांचा जन्म हा चौंडीचा. चौंडी म्हणजे सोलापूर पासून अगदी 150 किलोमीटर अंतरावर करमाळ्याजवळ चौंडी नावाचं गाव आहे. या चौंडी गावात अहिल्याबाईंचा जन्म झाला आणि आई सुशीलादेवी, वडील मानकोजी शिंदे यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. मानकोजी पाटील हे गावचे पाटील होते, त्यामुळे त्यांनी अहिल्यादेवीला लहानपणापासून शिक्षण दिलं. लष्करी प्रशिक्षण सुद्धा घोडेसवारी वगैरे लहानपणापासून त्यांना शिक्षण दिलं आणि लहानपणापासून जे शिक्षण दिलं तेच शिक्षण त्यांना उपयोगी पडलं. इंदूरच्या ज्यावेळी महाराणी झाल्या त्यावेळी त्यांनी सुरुवातीला महिलांसाठी स्वतंत्र लष्करी प्रशिक्षण सुरू केलं, त्यानंतर महाराणी म्हणून मोठं काम केलं त्यांनी. तर चौंडी हे गाव त्यांचं जन्मगाव आहे आणि त्या परिसरातच त्यांचं लहानपण केलं. सिन्हा नदीच्या काठावर त्या चौंडी नावाचं छोटं गाव आहे. त्या छोट्या गावात महादेवाचं मंदिर आहे, मारुतीचं मंदिर आहे, त्यानंतर चौंडेश्वरीचं मंदिर आहे आणि आता अहिल्याश्वरीचं मंदिर आहे. तर महादेवाच्या मंदिरात अहिल्याबाई होळकर या तासनतास महापूजा करायच्या आणि हातात पिंड घेऊन त्या पूजा करायच्या आणि तोच वारसा पुढे त्यांना पुढे लाभला आणि त्या हातात पिंड घेऊन त्यांचं ते त्यांची ओळख समजली जाते. चौंडी हे अहिल्याबाईंचं जन्मगाव. तर ज्या वेळेला अहिल्याबाईचा जन्म झाला त्यावेळेला त्यांच्या आईवडिलांनी गावात साखर वाटून अहिल्याच्या जन्माचं स्वागत केलं. म्हणजे त्यावेळेचे जे समाज रचना आहे, म्हणजे त्या काळात 18व्या शतकात म्हणजे मुलीच्या जन्माचं स्वागत करणं हे साधी गोष्ट नव्हती आणि मानकोजी शिंदे हे गावचे पाटील होते, त्यामुळे त्यांचा एक दरार होता आणि एवढा उत्साह त्यांना होता की बाबा अहिल्याचा जन्म मुलीचा झाला आणि हे मुलगी काहीतरी पुढे वाव मोठी होईल असं त्यांना त्यावेळेला आत्मविश्वास होता.
0: सर संवादामध्ये आता मला पुढे तुम्हाला असं विचारायला आवडेल की अहिल्याबाईंच्या घरामध्ये जे काही धार्मिक, सामाजिक आणि जे काही सांस्कृतिक वातावरण होतं या सगळ्याचा त्यांच्या विचारांवर, त्यांच्या जीवनमूल्यांवरती कसा प्रभाव पडला?
1: अहिल्याबाईचा जन्म हा चौंडीचा. यापूर्वी मी सांगितलं की घरातलं वातावरण धार्मिक होतं, आईवडील शेळ्या मेंढ्या राखायचे, गावचे पाटील होते मानकोजी शिंदे, परंतु घरात वातावरण त्यांचं धार्मिकच होतं. गावात महादेवाचं मंदिर होतं तर आईबरोबर त्या छोट्या अहिल्या महापूजेसाठी जायचे महादेवाच्या मंदिरात, बेल व्हायचे. त्यावेळेला महादेवाची शिवभक्त म्हणून लहानपणापासूनच तो वारसा मिळाला. त्या एवढ्या महान झाल्या अहिल्यादेव होळकर की राज्यकारभार आपल्या हाती संपूर्ण आला त्यावेळेस सुद्धा संपूर्ण राज्य त्यांनी महादेवाला वाहिला आहे. म्हणजे हा तुम्हाला धार्मिक वारसा दिसून येतो. आणि समाजरचना म्हटलं तर त्यावेळेची सामाजिक परिस्थिती एवढी कठीण असताना सुद्धा त्यांच्या वडिलांनी शिक्षण दिलं, प्रशिक्षण दिलं. म्हणजे हे हा सगळा सांस्कृतिकचा विचार केला तर त्यावेळेची सांस्कृतिक परिस्थिती फार आगळेवेगळी होती. मी ग्रामीण भागात खेड्यापाड्यात फारसं वातावरण, म्हणजे त्यांनी ज्यावेळेला अहिल्याचा जन्म झाला त्यावेळेला त्यांनी गावात अखंड हरिराम सप्ताह घेत, काही धार्मिक कार्यक्रम घेत आणि एक समाजरचना वेगळी आगळेवेगळी आहे हे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला.
0: सर मला पुढे तुम्हाला असं विचारायला आवडेल की त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या शिक्षणात आणि त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये नेमकी काय भूमिका बजावली होती?
1: अहिल्यादेवींचे वडील मानकोजीराव शिंदे हे गावचे पाटील होते. त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणात, विशेषतः प्राथमिक शिक्षण तर मिळालं पाहिजे, ह्यात कुठेही कसूर ठेवली नाही. गावचे जे गुरुजी होते त्यांना ते शिक्षणाची व्यवस्था करायला लावली आणि हे शिक्षण लहानपणीच अहिल्याबाईला मिळाल्यामुळे पुढे त्या महाराणी होऊ शकल्या आणि ते राज्यकारभार करताना त्यांना हा शिक्षणाचा फायदा झाला. अहिल्यादेवीला मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू अशा 4 ते 5 भाषा येत होत्या.
0: सर अहिल्याबाईंचं बालपण जे आहे ते अनेकानेक अनुभवांनी गच्च भरलेलं आहे. या सगळ्या अनुभवांचा नक्कीच त्यांना पुढे जाऊन राज्यकारभारामध्ये किंवा समाजामध्ये विविध सुधारणा करण्यामध्ये नक्कीच उपयोग झालेला आहे आणि त्या सगळ्या विचारांचं प्रतिबिंब जे आहे ते त्यांच्या राज्यकारभारात दिसतं, त्यांनी केलेल्या समाज सुधारणांमध्ये सुद्धा दिसतं. तर या संदर्भात आपण थोडंसं मार्गदर्शन करावं.
1: अहिल्यादेवीचं बालपण हे चौंडी आणि चोराकळी येथे गेलं. चौंडीचा जन्म अहिल्यादेवींचा आणि

जवळ हे चोराखडी, तर दोन्ही ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे. म्हणजे महादेवाच्या त्या भक्त होत्या आणि पुढे जाऊन महादेवाच्या ते नेहमी एवढ्या भक्त होत्या की ज्यावेळेला त्या माळव्याच्या महाराणी झाल्या, इंदोरच्या महाराज झाल्या, त्यानंतर महेश्वरा राजधानी हलवल्यानंतर महाराणी म्हणून काम केलं, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की मोगलांनी किंवा परकीय आक्रमणाने हिंदूंची सगळी मंदिरं नष्ट केली. तर त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आपण लहानपणापासून शिवभक्त किंवा मंदिरांचं संरक्षण केलं पाहिजे. तर अनेक तोडलेली मंदिरं देशातली अहिल्यादेवींनी पुन्हा उभारली. एवढंच नाही तर त्यांनी केवळ हिंदू धर्माचीच मंदिरं बांधली असं नाही, इतर धर्माला सुद्धा त्यांनी मदत केली. म्हणजे मुस्लिम लोकांना काही कबरी बांधून दिल्या, काही चौंडी हे सिन्हा नदीच्या काठावर असलेलं छोटंसं गाव आहे आणि गावं त्यावेळेला वसवली.

0: सिन्हा नदीच्या काठावर असलेलं छोटंसं गाव आहे आणि गावं त्यावेळेला वसवलीची नदी काठावर की पाण्याची सोय व्हावी म्हणून आणि चौंडीला पिण्याची पाणी सोय. पण कालांतरानं ज्यावेळेला महाराणी अहिल्यादेवी झाल्या त्यावेळी तिने संपूर्ण देशातल्या लोकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. संपूर्ण देशभर वृक्षारोपण असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वाटसरूंना रांजण ठेवणं, त्यानंतर विहिरी बांधणं, ही लोकोपयोगी कामं केली.
1: सर, अहिल्याबाईंचं लहानपणीच लग्न झालं होतं. लहानपणी झालेल्या या लग्नाचा एकंदरीतच त्यांच्या व्यक्तिमत्वावरती आणि निर्णय क्षमतेवरती कसा परिणाम झाला होता?
0: वयाच्या 8व्या वर्षी साधारणपणे अहिल्यादेवीचा विवाह झाला. त्याचं कारण असं आहे की त्यावेळीची परिस्थितीच जास्तीत जास्त 8 ते 9 वर्षाच्या पुढे लग्न होत नसायचे. म्हणजे ते त्यांचा विवाह झाला आणि लगेच ते इंदूरला गेले असं नाही. त्यांचा ज्यावेळेला विवाह झाला 1733 पुण्याच्या शनिवारवाड्यावर विवाह झाला. थोरले बाजीराव पेशवे त्यांनी त्या विवाहाचं यजमानपण घेतलं होतं. सातारचे छत्रपती शाहू महाराज देखील ह्या विवाह सोहळ्याला हजर होते. अनेक राजे महाराजे या विवाह सोहळ्याला हजर होते. म्हणजे आपण जे म्हणाल की त्यावेळेच्या वयाच्या 8व्या वर्षी लग्न झालं, तर पुढे ज्यावेळेला महाराणी म्हणून अहिल्यादेवी 28 वर्ष कारभार केला, त्या काळात त्यांनी बाल विवाहाला विरोध केला, सतीच्या चालीला विरोध केला आणि स्वतःची मुलगी मुक्ताबाई वयाच्या 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह लावून दिला. म्हणजे असा तो पुढे तो संदर्भ लागतो.
1: अहिल्याबाईंच्या वडिलांनी त्यांना शिक्षण देण्याचा जो काही निर्णय घेतला होता, हा निर्णय त्या काळामध्ये अतिशय क्रांतिकारी असा ठरतो, तर त्यामागे नेमकी त्यांची भूमिका, त्यांना मिळालेली प्रेरणा ही काय असू शकते?
0: नाही, त्याचं पहिलं कारण असं आहे की अहिल्यादेवीचे आई वडील हे जरी धार्मिक असले तरी मुलींनी शिकलं पाहिजे या विचाराचे होते. त्यामुळे मानकोजी पाटील हे गावचे पाटील होते, त्यांनी शिक्षणाची सोय केली आणि त्यांना शिक्षणाची सोय अहिल्यादेवींची झाल्यामुळं अहिल्यादेवीं ज्यावेळी राज्य कारभार करू लागल्या त्यावेळी त्यांनी सुद्धा मुलींसाठी स्वतंत्र लष्करी प्रशिक्षण सुरू केलं, राज्यात अनेक ठिकाणी शाळा सुरू केल्या. तर हा लहानपणी अहिल्याबाईला शिक्षण मूल मिळाल्यामुळे त्यांना पुढे ते राज्य कारभार करताना हे शिक्षणाचं महत्व लक्षात आल्यामुळे त्यांनी ते मुली महिलांसाठी चांगल्या शिक्षणाची सोय केली.
1: अहिल्याबाई होळकर यांच्या बालपणातील काही महत्वाच्या घटना अशा आहेत की ज्या भविष्यामध्ये त्यांच्यातील नेतृत्व गुणांना प्रतिबिंबित करतात, अशा काही घटनांबद्दल आपण या संवादामध्ये आमच्या श्रोत्यांना जरूर सांगावं.
0: आता मी मग अशी सांगितलं की बालवयात त्यांना जे सामाजिक परिस्थिती होती त्यांना शिक्षण मिळालं पण इतरांना मिळालं नाही. म्हणजे त्यावेळेला थोडं वर्णभेद, जातीभेद होताच. अशा परिस्थितीत त्यांना शिक्षण मिळालं पण काही ठराविक वर्गाला शिक्षण मिळत नव्हतं. परंतु ज्यावेळेला त्यांनी आपला राज्यकारभार हाती घेतला, सर्वांना समान वागणूक, समानतेचं धोरण आखून त्यांनी सर्वांना शिक्षण दिलं. त्यांच्या संपूर्ण राज्यकारभाराच्या वेळी कधी वर्ण, भेद, जात कधीही त्याची कधीही म्हणजे तसा भेदभाव आढळून आला नाही. म्हणजे सगळ्यांना, अगदी महिलांना सुद्धा स्वतंत्र अधिकार अशा स्वरूपाचे. आणि नंतरच्या काळात अहिल्याबाईंनी आपल्या हाती राज्यकारभार घेतला त्यावेळी काय केलं असेल तर महिलांना पहिल्यांदा स्वतंत्र अधिकार दिले, त्यानंतर विधवांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला, बालविवाहाला विरोध केला, सतीच्या चालीला विरोध केला. हे सगळं त्यांच्याच काळात झालेलं आहे. बालपणी आई वडिलांनी जे दिलेलं धाडस आहे, आई वडिलांनी दिलेलं जे पाठबळ म्हणा, त्यामुळे त्यांना पुढे काम करण्याची संधी चांगली मिळाली. अगदी सासरे मल्हारराव होळकरांनी त्यांना सपोर्ट केला. आपली मुलगी मुक्ताबाई हिचा विवाहाचा विषय आला त्यावेळी ते पहिल्यांदा 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत थांबले. त्या परिसरात काही भिल्लांचा वावर होता, दरोडे पडत होते. त्यावेळी अहिल्यादेवीने सांगितले जो व्यक्ती भिल्लांचा बंदोबस्त करेल त्याच्याशी माझ्या मुक्ताबाईचा विवाह त्याच्याशी लावून दिला झाल्यावर. त्यावेळेला मग काही दरबारातल्या लोकांनी विरोध केला तर ते म्हणले शौर्याला जात नसते. त्यावेळेला मग यशवंतराव फणसे नावाचा एक तरुण उभा राहिला आणि मी भिल्लांचा बंदोबस्त करू म्हणाला. आणि अहिल्यादेवीने जशी घोषणा केली होती तसा अहिल्यादेवीनी यशवंतराव फणसे यांच्याशी मुक्ताबाईचा विवाह लावून दिला. म्हणजे ही सामाजिक परिस्थिती, जातीय निर्मूलन त्या काळात अहिल्यादेवीने केलेलं आहे. बालपणापासून अहिल्याबाईंना आई वडिलांनी एक धाडस देण्याचा प्रयत्न केला, पाठबळ देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लहानपणापासून त्या धाडशीपण होत्या, शौर्यवानपण होत्या.
1: म्हणजे त्याच काळात त्यांनी जातीपाती निर्मूलनाचा सुद्धा एक मोठा निर्णय घेतला या घटनेतून आपल्याला दिसून येतो. सर, या संवादाच्या

0: शेवटी आपल्या श्रोत्यांना आपल्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल की अहिल्याबाईंचं जे सोलापूर विषयकचं जे काम होतं, सोलापूरच्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्या परिसरात त्यांनी जे केलेलं कार्य होतं ते आपण कसं सांगू शकाल?
1: आता सोलापूर आणि अहिल्यादेवी यांचं काय नातं आहे असा एक प्रश्न साधारण विचारला जातो. त्याचं कारण असं आहे की सोलापूरपासून 150 किलोमीटर अंतरावर म्हणजे करमाळ्याजवळ चौंडी नावाचं गाव आहे त्या ठिकाणी अहिल्यादेवी जन्म झाला. त्यानंतर अहिल्यादेवीचं जे आजोळ आहे हे चोराखळी उस्मानाबाद जवळ म्हणजे धाराशिव जवळ अहिल्यादेवींचं आजोळ आहे, सोलापूरपासून जवळच आहे. त्यानंतर पंढरपूर जवळ मोठा होळकरवाडा आहे अहिल्यादेवीने बांधलेला, त्या आलेल्या वारकऱ्यांना आल्यानंतर राहण्याची सोय व्हावी म्हणून मंदिरासमोर विठ्ठल मंदिरासमोर मोठा होळकरवाडा बांधलेला आहे. फक्त तो भीमा नदीच्या काठावर आहे आणि त्याचबरोबर पंढरपूर पासून अगदी 30 किलोमीटर अंतरावर बोहळे नावाचं छोटं गाव आहे. या बोहळे गावात विहीर बांधलेली आहे अहिल्यादेवीने, पिण्याच्या पाण्याची लोकांची सोय व्हावी म्हणून विहीर बांधलेली आहे. त्याशिवाय त्याच परिसरात अहिल्यादेवीने सरकारच्या वतीनं जमीन विकत घेतली आणि पशुपक्ष्यांसाठी ती राखीव ठेवली. म्हणजे अहिल्यादेवीने केवळ मानवासाठी विचार केला नाही, पशुपक्ष्यांना चारा पाणी मिळावा म्हणून त्यांनी ते त्या ठिकाणी जमीन राखीव ठेवली आणि हा एक उल्लेख आढळतो. दुसरं पालखी मार्गावर नातेपुते या ठिकाणी दोन विहिरी आढळून येतात किंवा वारकऱ्यांना आता जाता पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून अजून सुद्धा त्या दोन विहिरी आहेत. त्याच्या पुढे आपण गेलो तर जेजुरी इथं अहिल्यादेवीने मोठा तलाव बांधलेला आहे म्हणजे पिण्याची पाण्याची सोय व्हावी आणि त्या ठिकाणी मोठा एक होळकर वाडा आहे आणि चिंचेचं बन आहे मोठं, तिथं ते मोठं काम केलेलं आहे. त्याशिवाय आपल्या सोलापूरपासून जवळ अगदी 40 किलोमीटर अंतर असलेल्या तुळजापूर येथे मोठी विहीर बांधलेली आहे, घाट पण बांधलेला आहे आणि चोराखळीला सुद्धा मोठं पापनाश मंदिर आहे, तिथं पापनाश मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि महादेवाचं मंदिर आहे. चोराखळी येथे देखील विकास कामे त्यांनी केलेले आढळून येतात. म्हणजे हा सोलापूर परिसरातच त्यांनी मोठा विकास केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोलापूरचं जे आपलं विद्यापीठ आहे त्याला पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांचं त्यांनी नाव दिलेलं आहे, त्यामुळे सोलापूर आणि अहिल्यादेवी हे नातं तसं दृढ आहे.
0: म्हणजे थोडक्यात सोलापूर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा खूप जवळचा संबंध आहे आणि हे ऐकून खरंच आपले श्रोते पण सुखावले असणार आहेत. सर, आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी या अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्र कथन मालेस अहिल्याबाईंचे बालपण आणि त्यांचं सोलापूर विषयकचं योगदान हे पुष्प गुंफून एक शुभंकर अशी सुरुवात करून दिली, यासाठी मी आपले मनपूर्वक आभार मानते.
1: धन्यवाद.
0: चला तर श्रोते हो, आजच्या या भागात मी आपली रजा घेते. धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या म्हणजेच त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त चरित्र कथन मालिका अहिल्याबाईंचं बालपण आणि सोलापूर विषयक कार्य याविषयी उज्ज्वल कुमार माने यांच्याशी अश्विनी वाघमोडे यांनी साधलेला संवाद ऐकला.
3: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
4: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुरटे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496.
3: स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड जे के असोसिएट्स,
5: स्टायलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुकटॉप्स,
3: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
5: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध.
3: आजच भेट द्या नुरवी अँड जे के असोसिएट्स, शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, पंचकट्टा, सोलापूर. मोबाईल 9922111725.
5: नुरवी अँड जे के असोसिएट्स, तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख.
6: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
7: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
6: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.

0: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
0: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
2: अरे गणपा, परवापरवापासून तुला वाकही येत नव्हतं आणि आता तर पळायला लागलंस की?
3: अरे वय, यो इफेक्ट आहे श्रद्धा आयुर्वेद सेंटरच्या पंचकर्माचा आणि आयुर्वेदिक औषधांचा।
4: पाठदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी आणि सर्व प्रकारच्या आजारांसाठी अवश्य भेटा डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, सोलापूर। मोबाईल 93-72-14-44-34।
5: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
6: पण तू कसा ओळखलास?
5: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
7: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर।
8: श्रोते, आता विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करत आहोत।

FM में 103.4 मेगाहर्ट्ज वर हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. आमच्या प्रसारण कक्षाच्या ढळात रात्रीचे 10 वाजत आहेत. आता प्रसारित करत आहोत हॅलो आपली आवड हा फोन इन कार्यक्रम. संवादक आहेत राजेंद्र कुमार कांबळे.

श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या स्टुडिओमधून मी राजेंद्र कुमार कांबळे आपलं सहर्ष स्वागत करतोय. ज्या श्रोत्यांनी आम्हाला फोन केला, त्यांच्याशी केलेला संवाद आणि त्यांच्या पसंतीच्या गीतांसह सादर आहे आजचा आपला कार्यक्रम. हॅलो, आपली आवड.

0: हॅलो, आपली आवड कार्यक्रम.
1: दादा, मी सुनीता कांबळे बोलते सोलापूरवरून.
0: बोला, गाणं कोणतं ऐकायचं आहे?
1: हा उत्तरे करकरणे झालेला आहे, देवांचाही देव करतो भक्तांची ताकद. राजेंद्र दादा बोलताय ना?
0: हा बोलताय. बोला, कशी वाटतात कार्यक्रम?
1: हो छान वाटतात. असे की धून म्हणजे आम्हाला लक्षात येतं तुम्ही आहात म्हणून असे की म्हणलं, धून लावलं ना. हो माझा जेव्हा जेव्हा फोन लागेल तुम्ही असाल ना, मी सांगतच असते तुम्हाला नेहमी. हो सगळे छान असतात तो वगैरे. सोलापूर दिनांक हे सगळे कार्यक्रम आवडतात.
0: काय करता आपण?
1: मी घरीच असते दादा.
0: हो का, गृहिणी आहात. महिलांचे कार्यक्रम आमचे आहे, त्याचा कधी आनंद घेता की नाही?
1: हो हो, ऐकते ना, वनिता मंडळ मध्ये वगैरे खमंग रुचकर
0: करून पाहिले का पदार्थ कधी?
1: हो हो हो, माझी मुलगी आहे, तिला खूप आवडतं, ती सगळं ऐकून लिहून घेते, सगळं लिहून घेऊन करते तिने.
0: नाही मग कसे झाले ते आम्हाला कळवत चला ना प्रतिक्रिया. आम्ही बोलवा म्हणत नाही, प्रतिक्रिया द्या.
1: नाही नाही या ना या.
0: ठीक आहे, तुमच्या पसंतीचं गाणं आपण ऐकूया. फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: हो हो, थँक्यू.

0: हॅलो, आपली आवड कार्यक्रम.
1: हा नमस्कार, कोण बोलतोय सर?
0: मी राजेंद्र कुमार कांबळे. आपलं नाव सांगा.
1: मी मकरंद आवाड बोलतोय सर, भिवंडीवरून बोलतोय सर.
0: बोला, आज गाणं कोणतं ऐकायचंय?
1: मुक्ता या चित्रपटातलं वळणा वाटा तळ्या झाडीचं हिरवे छंद, अतिशय सुंदर असं गीत आहे सर.
0: काय करता आपण?
1: मी सीएनसी ऑपरेटर आहे आणि कॉम्प्युटर मध्ये माझा डिप्लोमा झालेला आहे सर.
0: बर, आणि आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम तुम्ही कसं ऍपवर ऐकता का?
1: हो, ऍपवर ऐकतो सर.
0: कसे वाटतात कार्यक्रम?
1: अतिशय सुंदर वाटतात.

0: आपला तो जुने हिंदी गीतांचा कार्यक्रम तोही छान आहे सर, तो पण मला आवडतो. गीत गाता हू मै गुणगुणाता हू मै.
1: बर बर,
0: अतिशय सुंदर कार्यक्रम आहे सर. सर्वच कार्यक्रम आपले सर्वांचे आवाज खूप चांगले आहेत सर. मला खूप आवडतात.
1: मुंबई आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम ऐकत नाहीत का तुम्ही?
0: हो ऐकतो ना, तिथलेही ऐकतो. मला फार सोलापूरचे आवडतात जास्त.

0: गाना कौन सा है, कैसा है?
1: मला तुझी चाल तुरु तुरु काय
0: काय करता आपण?
1: नाही बसले मामाच्या गावाला आले सुट्टीला.
0: नाही, इतर वेळेस काय चालू असतंय?
1: काय नाही शाळेत जाते वगैरे.
0: कितवीला आहे?
1: यंदा 9वीला.
0: मागच्या वर्षी 8वीला होत ना?
1: हो
0: किती टक्के मिळाले मार्क्स?
1: मला 70% भेटले.
0: अरे बाप रे, वा वा वा, अभिनंदन.
1: थँक यू.
0: पेढे नाही दिले पण?
1: अरे आता काय नाही दिले मम्मीने वाटून.
0: बघा असं असतंय का, आता 5 झाल्यानंतर पेढे वाटतो की नाही आपण?
1: हो
0: मग मला नाहीच दिले.
1: तुम्ही आला नाही घ्यायला, यायचं ना.
0: पेढे घ्यायला येत नसतात, पेढे जाऊन द्यायचे असतात ना.
1: हो हो मी येते मध्ये यायला.
0: हा ज्यावेळेस सोलापूरला येशील ना तेव्हा नक्की घेऊन या.
1: हो हो
0: ठीक आहे, तुमच्या आवडीचं गाणं आपण ऐकूया. फोन केल्याबद्दल धन्यवाद.

0: हॅलो, आपली आवड कार्यक्रम कोण बोलताय?
1: माझं नाव प्रिया.
0: आडनाव काय?
1: तोय.
0: कुठून बोलताय?
1: मी बामनवाडीवरून.
0: ही कुठं आली?
1: बीड जिल्हा.
0: अच्छा, म्हणजे तुमची मम्मी करत असते का प्रत्येक वेळेस फोन?
1: हो.
0: आज मम्मीच्या ऐवजी तुम्ही फोन लावलाय.

0: चवनास केवया चवनास नागीण सळसळनी।
1: हॅलो, आपली आवड कार्यक्रम।
2: नमस्कार सर।
1: नमस्कार,
2: मी बळीराम साबळे पाटील बोलतोय, लिंबारोई देवी तालुका जिल्हा बीडहून बोलतोय सर।
1: आज गाणं कोणतं ऐकायचं आहे?
2: गार गार वारा अंगाला शारा झोंबतो गारवा।
1: काय करता
2: सर? आता शेतीची मशागत चालू आहे आता।
1: बर, पुढची तयारी?
2: खरीप हंगामाची तयारी चालू आहे आता।
1: काय लावायचं सर?
2: आता कापूस आणि तूर लावायचं ठरवलेलं आहे आता।
1: बरं,

0: हो आपल्याकडे तेच असतंय बघा आणि ऊस असू येत 4 एकरचा ऊसाचा प्लॉट आहे.
1: बर एकूण शेती किती आहे तुमची?
0: एकूण शेती आहे 10 एकर आहे.
1: बर बर आणि पाणी?
0: पाण्याची आहे 4 एकर. त्याच्यामध्ये ऊस आहे 4 एकरचा.
1: बर बर बर म्हणजे पाण्याचं जिथं आहे सोय तिकडं ऊस लावलाय का?
0: हा आणि काय कुरडवाई त्याच्यात आपल्या कापूस आणि तूर करायची. निघतात आता रोहिणी नक्षत्र चालू झालेलं आहे त्याच्यामुळे आता कुठं कुठं तुरळक ठिकाणी पाऊस पडायला लागलेला आहे आणि उन्हाचा पार आता खूपच चढलेला आहे पहा आपल्याकडे.
1: होय ना? हा उन्हापासून काळजी घ्या, पावसात देखील विजा वगैरे चमकतात त्यावेळेस काळजी घ्या.
0: आता हे काय अकरालाच आपले काम शेतीचे उरकून सावलीला थांबवतो.
1: होय ना?
0: खूप उन्हाचा पारा चढल्यामुळे आता थांबलो सावलीला.
1: पाऊस चालू असताना झाडाखाली नका थांबू.
0: हो हा बरोबर आहे ना. आणि सर आपले दोन श्रोत्याचे नाव घ्यायचे
1: सांगा कोण आहेत?
0: किल्ले दारूचे जलालभाई, अभिमान्य साबळे, मारुती भोसले, नारायण शिर्के आणि साहेबराव पाटील, हे सगळेजण मिळून आपण गीत ऐकतो.
1: ठीक आहे, तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण मित्रपरिवारासाठी आपण हे गाणं ऐकूया. धन्यवाद.

0: हॅलो, आपली आवड कार्यक्रम.
1: हा हॅलो, आपली आवड.
0: हा बोला, कोण बोलताय?
1: मी अनुपूर्णा चिंगण बोलते सुस्त्यावरनं.
0: हा, गाणं कोणतं?
1: अभंग गाणं सांगायचं होतं. अभंग कानडा राजा पंढरीचा सर म्हणून जाऊ का?
0: म्हणा की
1: वेदा नाही नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा

0: साकार तो निर्गुण ईश्वर सा प्रगटला तो विटेवर वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा. तर मी आषाढवारीला चालत असते.
1: होय का?
0: हा, आषाढवारीला प्रत्येक आषाढवारीला जात असते. आणि मला अभंगाची लई आवड आहे, पांडुरंगाची.
1: भजन पण करता वाटत?
0: हा हा हा, भजन पण आहे सर. भजन पण? हा.
1: नाही, तुमच्या या आता जे तुम्ही म्हणून दाखवलात हा अभंग, याच्यावरून लक्षात आलं तुम्ही भजन पण करत असणार आहात.
0: हा हा हा हा, भजन पण करते ना सर.
1: होय,
0: मला लईच आवडता माझा पांडुरंग आहे.
1: होय का?
0: देवा देव म्हणत जास्त पांडुरंग.
1: बर बर
0: सर, माझ्या ते हरिधाम झालंय सगळं, काय देखील नाही बघा.
1: बर बर बर.
0: मला जास्त आवड म्हणलं तर भजन कीर्तन. याचीच आवड आहे.
1: ठीक आहे, तुमच्या आवडीचा हा अभंग आपण ऐकूयात. फोन केल्याबद्दल धन्यवाद.

0: हॅलो, आपली आवड कार्यक्रम.
1: आपली आवड कार्यक्रम सर. आपण कोण बोलताय?
0: मी राजेंद्र कुमार कांबळे. तुम्ही कोण बोलताय?
1: मी मल्लिकार्जुन इंगळे शिंदेगाव बोलतो साहेब.
0: बोला, आज गाणं कोणतं ऐकायचं आहे?
1: मला अशी बनाव बनी.
0: त्यातलं कोणतं?
1: कोणतं पण लावा सर.
0: कुठलंही चालेल?
1: हा चालेल सर.
0: काय करता आपण?
1: शेती करतो सर.
0: किती एकर आहे?
1: 4 एकर आहे सर.
0: बागात आहे का? जिरायत आहे?
1: जिरायत आहे सर.
0: आता तयारी चालू झाली असेल आता मग?
1: हा तयार पडती मला सर. जरा मोठे मोठे दगडांना काढायला
0: हो का?
1: हा
0: काम चालू आहे म्हणा की?
1: काम चालू सर.
0: काय ठरवलं पेरायचं
1: सर? आमच्याकडे सोयाबीन असते जास्त.
0: सोयाबीन लावणार आहात?
1: हा.
0: बर, आणि मागच्या वर्षी काय मिळाला सोयाबीनला भाव मग?
1: मला बघा सर, एक एकर गाठवतो फक्त 5-6 पाटील चालत.
0: हा,
1: कोरोना असल्यामुळे त्याला काय करता येत ना सर. जेवढं पाण्याचं निसर्गाचा तेवढंच करता येत ना सर.
0: हो की?
1: हा, मग गेल्या वर्षी 5-6 पाटील चालतं, एकच पट्टी चालू करतो. पाऊस आल्यामुळे सर त्याला औषध मात्र काय झालं, गवत जास्त झालं.
0: हा,
1: मग वेळेवर ट्रॅक्टरही मिळालं नाही, मग त्यामुळे जरा नुकसान झालं सर.
0: अच्छा, म्हणजे मागच्या वर्षी तुम्हाला त्याचं काहीच मिळालं नाही?
1: मिळालं सर, फक्त 5-6 पाकिट एकशे 40 भाव दिला मला सर.
0: अच्छा.
1: हा,
0: मग आता त्याची भरपाई या वर्षी भरून काढायची?
1: हा काढतो सर, काढतो. तुमच्या आशीर्वादा लय दिवसात मी ट्राय करतो सर. आज उचललं तुम्ही माझं नशीब चांगलं. पांढरून पावला म्हणायचं
0: तुम्हाला? आजच पावलाय.
1: आज पावला बा सर. नशीब चांगलं माझं सर. आणि माझ्या मुलाचं नाव मनोज इंगळे.
0: तुमच्यासाठी

0: तुमच्या घरातल्या सर्व सदस्यांसाठी आपण हे गाणं ऐकूयात. फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद.
2: हॅलो, आपली आवड कार्यक्रम.
3: नमस्कार, माझं नाव अश्विनी आहे, मी मुंबईवरून बोलते आहे.
2: बोला, आज गाणं कोणतं ऐकायचं आहे?
3: हृदय वसंत फुलताना आहे अशी ही बनवा बनवी या चित्रपटातलं गाणं ऐकायचं होतं.
2: आज नेमकं हे गाणं कशासाठी ऐकावं वाटतंय तुम्हाला?
3: असं काही विशेष कारण नाही, कारण जो माणूस अगदी रोमॅन्टिक आहे त्याला हे गाणं सदैव आवडतंच. हे गाणं फार त्या दृष्टीने फेमस आहे आणि प्रत्येक माणसामध्ये एक रोमॅन्स असतोच आणि हे मला तर आवडतंच. पण हे जी आपले श्रोते ऐकतील त्यांनाही ऐकताना आवडेल असं गाणं आहे. सगळ्यांचंच मनोरंजन करणारं गाणं आहे त्यामुळे.
0: ठीक आहे, तुमच्या पसंतीचं गाणं आपण ऐकूया. फोन केल्याबद्दल धन्यवाद.

0: हॅलो, आपली आवड कार्यक्रम.
1: हा नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: मला गीता ऐकायचं हो फाटकडी या चित्रपटातलं.
2: मला तुमचं नाव ऐकायचं आहे.
1: तानाजी मगर सावरगाव तालुका तुळजापूर. धरण्या आईची माया कशी जाईल वाया, लय दिवसाने लय नवसाने लागल्या आभार गाया.
2: पाऊस पडतोय का?
1: हा पाऊस नाही पडणार. पाऊस हो पावसासाठी तरी गाणं अतिशय केलंय.
2: नाही अवकाळी पाऊस पडला नाही का? आणखीन
1: अवकाळी पडला एक दोन झाली अवकाळी. पण आता सध्या शेतकऱ्यांची मशागतीची जी कामं संपलेली आहे ती पावसाची वाट बघत असते. जी
2: बरोबर आहे की
1: मृगिर नक्षत्राचा पाऊस आता थोड्याच दिवसानंतर चालू होतोय. अनुषंगाने आपल्याला ही गीत ऐकायचं आहे.
2: तुमचं काम लवकर झाली वाटतं मग?
1: काय लोकांची झाली की काय राहिली जी.
2: होय तुम्ही तयारी करून
1: बैलबाजार नाही ट्रॅक्टर करायला काय उशीर लागेल ना. आता लवकरच होती ती कामं.
2: हो हो हो. चार दिवसाचं काम एक दिवसात पूर्ण होत आहे.
1: हा बरोबर आहे.
2: सगळं आधुनिक आधुनिक होत चाललंय आता हो की नाही?
1: कांबळी सर का आपण?
2: हो बोलतोय.
1: हा एकदम कार्यक्रमाचं सादरीकरण चांगलं आपलं. आवाज बी खूप छान आपला.
2: बर धन्यवाद. ठीक आहे, तुमच्या आवडीचं गाणं आपण ऐकूयात. फोन केल्याबद्दल धन्यवाद.

0: हॅलो, आपली आवड कार्यक्रम.
1: हॅलो आपल्या सर, नमस्कार.
0: नमस्कार,
1: मी श्रीकांत पाटील बोलतो सर.
0: बोला, आज गाणं कोणतं ऐकायचं आहे?
1: माहेरच्या साठी म्हटलं सर.
0: कोणतं सांगा?
1: दिबंगी धरणी माता पाटले आकाश.
0: आज दुःखी गाणं ऐकण्याचं कारण काय?
1: आवडतो पिक्चर म्हणून मला सांगितलं सर आता.
0: नाही पण हे थोडस असं दुःखी गाणं आहे ना.
1: हो, दुःखीच आहे. बरोबर सर.
0: मग तुम्ही नेहमी दुःखात असता की काय?
1: ते पिक्चर मला आठवत सर ते.
0: नाही पण प्रत्येक, मला वाटतं दोन वेळा आपले झालेलं आहे बोलणं आणि तुम्ही हेच गाणं सांगितलेलं आहे.
1: दोन तीन वेळा सांगितलं सर.
0: हा,
1: परवा दुसरं सांगितलं होतं सर ना, गेल्या महिन्यात
0: दुसरं सांगितलं होतं.
1: हो,
0: दुसरं कुठलं सांगितलं होतं?
1: हेजियामधलं चिमणी पाकर मधलं सर. राजेंद्र कांबळे का?
0: हा, राजेंद्र कुमार कांबळे बोलतोय.
1: नमस्कार दादा.
0: नमस्कार. काय करताय? काय चालू आहे?
1: शेती मधलं सर. औषध मारा लागलो तो उसामध्ये.
0: हा,
1: आता झालं औषध मारा सर.
0: अच्छा, आणि फोन लावला?
1: हो, फोन लावला. आज मंगळवार आठवण आलं ध्यानात सर.
0: ठीक आहे, तुमच्या आवडीचं गाणं आपण ऐकूयात. फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद सर.

0: हॅलो, आपली आवड कार्यक्रम.
1: नमस्कार दादा, मी दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूरहून धनाजी खेमलापुरे बोलतो. दादा, नरसिंहवाडीजवळ गाव आहे आमचं. दादा
0: बोला, गाणं कोणतं गायचं आहे?
1: आज मला आपल्या वड्या चित्रपटात भाऊबीज या चित्रपटातील गीत ऐकायचं होतं. आशा भोसले यांनी गायलेलं गीत आहे, चाळ माझ्या पायात पाय माझ्या तालात, हे गीत ऐकायचं होतं दादा.
0: ठीक आहे.
1: हा, हे गीत ही खूप छान आहे. आणि म्हणजे आशा भोसलेंचं निधन झालं ना, अष्टपैलू गायिका होत्या त्या,
0: बरोबर आहे ना.
1: आणि त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी मला हे गीत ऐकायचं होतं दादा.
0: तुम्हाला मराठी गाणी आवडतात की हिंदी गाणी आवडतात?
1: आम्हाला दोन्ही गाणी आवडतात, परंतु आज सोलापूर केंद्रावर मराठी गाण्यांचा कार्यक्रम आहे ना.
0: हो, आज मराठी असतात, गुरुवारी हिंदी असतात.
1: गुरुवारी हिंदी असतात, मग गुरुवार हिंदीचा वेळेला हिंदीचं सांगता येते ना.
0: अच्छा, काय करता तुम्ही म्हणालात?
1: मी व्यावसायिक आहे, मी माझं दुकान आहे दादा.
0: कशाचं?
1: माझं शालेय साहित्य, म्हणजे पहिली पासून बारावी, लहान गटापासून बारावी पर्यंतचे सगळे पुस्तके म्हणा.

0: गाईड म्हणा, पॉकेट स्टडी म्हणा, काय म्हणजे सगळं म्हणजे माझ्याकडे म्हणजे हे दुकान मोठं आहे दादा. हाय, दुकान ऐकत म्हणजे दुकानात काम म्हणजे माझं बघत बघत आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणे आणि सध्या मोबाईल ॲपवर सोलापूर केंद्राचे सगळे कार्यक्रम ऐकायला मिळतात दादा.
1: बरं, कसे वाटतात कार्यक्रम?
0: कार्यक्रम चांगले आहे, तुमचं सकाळचा भक्ती गीताचा कार्यक्रम म्हणा, सोलापूर दर्पण, हे कार्यक्रम चांगले असतात. म्हणजे तिथल्या तिथल्या माहिती मिळते ना दादा.
1: ओके.
0: आणि सोलापूर म्हणजे संतांची भूमी मानली जाते दादा.
1: कोणा?
0: पंढरपूर म्हणा, मंगळवेढा म्हणा, इथे अनेक संत होऊन गेले दादा.
1: सोलापूरचे सिद्धेश्वर.
0: होय, सिद्धेश्वर आम्ही ते हे बघितलंच आहे, सिद्धेश्वरचं ठिकाण बघून आलेलं दादा. आणि म्हणजे संत भरपूर संत होऊन गेले त्या तिथे. आणि संतांची भूमी सोलापूरला मानली जाते. इथं माझी पत्नी संपत्ती केमलापुरे व आमची खेमलापुरे परिवार या सर्वांना हे गीत ऐकायचं आहे दादा.
1: तुमच्यासाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी आपण हे गाणं ऐकूयात. फोन केल्याबद्दल धन्यवाद.
0: हो हो, आभार आहे दादा.

चित्रपटांचे खेळ रोज होतात हे आपल्याला ठाऊकच आहे, पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज होणारं नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे आपलं सोलापूर। दररोज नाट्यप्रयोग करणारे कलावंत कोण होते? 100 वर्षापूर्वीच्या या घटनेमुळे इथल्या रसिकांना मायबाप असं कुणी संबोधलं हे जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा 1 जूनपासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर। सोलापूरची नाट्यगाथा।

0: दररोजच््या स्वयंपाकात हवा आहे काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर,
0: तुमचा आवडता कुकरी शो,
1: चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज,
0: पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही,
1: खास टिप्स आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारे रहस्य।
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध
1: आणि चवीला रुचकर स्पर्श।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका खमंग रुचकर हा कार्यक्रम
1: रोज सकाळी 9:15
0: आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून।
1: तेव्हा ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
0: अधिक स्वादिष्ट।

जनाजनाच्या मनामनातली आकाशवाणी, रसिकजनांच्या क्षणाक्षणातली आकाशवाणी, मधुरध्वनींच्या अश्वरथावर आरूढ करून भावनांना आकाशवाणी भुरळ घालते सकलजनांना। प्रसारणाचा हा कल्पवृक्ष विस्तारतो आहे, समाज माध्यमांनाही आता साथ घालतो आहे। आम्ही जपतो ऋणानुबंध, रेडिओ लहरी जातात जिथवर, आकाशवाणीची मैत्री वाढवा फेसबुक आणि ट्विटरवर।

0: The Titans were 106 for 8 in 12.4 overs when reports last came in. And Gujarat Titans won the toss and elected to bat. And that's the end of the news bulletin.
1: FM 103.4 MHz वर हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. रात्रीचं 11:10 झालेत. आमचा आजचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.